मध्यम लहरी 229 अंश नॉमीटर अर्थात 1305 किलोहर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज रविवार, भारतीय सौरतिथी 1 भाद्रपद शके 1948 अर्थात 23 ऑगस्ट 2026. श्रोते हो, FM बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता. सकाळचे 5:57 होत आहेत. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोते हो, या रूपरेषेनंतर 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जाईल. 8:40 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात अवघाची संसार, भालू, अनोळखी, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील गाणी आपण ऐकाल. 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात आज आई मिलन की बेला या चित्रपटातील गाणी आपण ऐकाल. गीतकार हसरत जयपुरी आणि शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन. श्रोतेहो, 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकाल. 11:05 युवा कट्टा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणीशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकाल. आज या कार्यक्रमाचा भाग 4 आम्ही प्रसारित करू. 11:30 बालमंडळ या छोट्या दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात आज प्रयोगातून विज्ञानाचा अभ्यास या अंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी साधलेला संवाद आपण ऐकाल. श्रोते हो, उर्वरित रूपरेषा जाणून घेऊयात काही क्षणातच.

श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेल्याबद्दल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो, दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. या प्रसारणातील काही ठळक कार्यक्रम असे आहेत. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र. या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. दुपारी 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आपण ऐकाल. श्रोतेहो, याच प्रसारणातील सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रम आता जाणून घेऊयात. पाच वाजून 30 मिनिटांनी युववाणी हा कार्यक्रम. 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम. 7 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. श्रोतेहो, सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू. या कार्यक्रमात आज आवड बळीराजाची हा कार्यक्रम आपण ऐकाल. कार्यक्रमात सहभाग वैशाली वांगेकर आणि शीतल निमजे यांचा असेल. रात्री 9:30 अखिल भारतीय नभोनाट्याचा कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता संगीताचा अखिल भारतीय रविवासरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत, जाणून घेतलेत या सभेतील उर्वरित कार्यक्रम आणि आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: हृदरोग भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरोग.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. बालकांसाठी सर्दी खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी संवाद. जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा गायत्री जोडीला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. बालकांच्या सर्दी खोकल्यावरच्या विशिष्ट औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं काल याबाबतची अधिसूचना जारी केली. क्लोरफेनिरामाईन मॅलेट आणि फिनेलिप्रमाईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या या औषधांवर 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींवर हा इशारा स्पष्टपणे दर्शवण्याचे निर्देशही सरकारनं औषध उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्याकरता नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे. पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल, पण अंतिम विजय हा आपलाच होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नवी मुंबई विमानतळ, पोलीस ठाणे, एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन तसंच रील आणि पोस्टर स्पर्धेतल्या विजेत्यांचा गौरवही फडणवीस यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5,299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना

0: व्यवहार्य मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं असून त्यापैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. ही तपासणी मोहीम येत्या 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी काल नवी मुंबई महापालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला भेट देऊन पाहणी केली. नवी मुंबई महापालिकेनं राबवलेल्या या मॉडेलमध्ये लोकसहभागावर भर देऊन त्यातून नवी दिशा देण्याची गरज सिंह यांनी व्यक्त केली. केंद्रीय वस्त्र मंत्रालयानं नवी मुंबई महापालिकेसोबत जसा करार केला आहे तसाच करार राज्यातल्या इतर महापालिकांसोबतही करून रोजगाराच्या नव्या दिशेकडे वाटचाल करण्याची सूचना संबंधित समितीला करण्यात येईल असं सिंह यांनी सांगितलं. गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलता आणि पीडितेसोबत कमाल संवेदनशीलता हेच प्रभावी पोलीस व्यवस्थेचं सूत्र असलं पाहिजे असं प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केलं. राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं शक्ती आणि सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची क्षमता वृद्धी या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट चित्रफिती आणि डिजिटल आर्थिक फसवणुकींसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांनी तंत्रज्ञान, माहिती आणि वैज्ञानिक पद्धतींचा प्रभावी वापर करावा असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महिला या विषयावरच्या क्षमता बांधणी कार्यशाळेलाही रहाटकर यांनी मार्गदर्शन केलं. महिला उद्योजक तसंच बचत गटातल्या महिलांनीही AIचा उपयोग व्यवसाय वृद्धीसाठी करावा असं आवाहनही त्यांनी केलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि तरुणींशी थेट संवाद साधला. भारताच्या महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगत महिलांनी स्वतंत्र असावं, स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं आणि स्वतःवर विश्वास ठेवावा असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं. भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या पगारदार महिलांना पुरुषांच्या तुलनेत 25% कमी मोबदला मिळतो हा महिलांचा अनादर असल्याचं ते म्हणाले. यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षण व्यवस्थेतल्या त्रुटी, पेपरफुटी, परीक्षांमधली अनियमितता, महिला सुरक्षा, वाढतं शैक्षणिक शुल्क आणि रोजगाराच्या संधी यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या प्रश्नांना गांधी यांनी उत्तरं दिली आणि शिक्षण, महिला सुरक्षा, समान संधी तसंच रोजगाराच्या मुद्द्यांवर चर्चाही केली. यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये लातूरचे वैभव कुलकर्णी यांचाही समावेश आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर देणारे कुलकर्णी यांनी या पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सरकारचे आभार मानले.
2: मला नॅशनल टीचर्स अवॉर्ड किंवा प्रेसिडेंट अवॉर्ड ज्याला आपण म्हणतो 2026 हे मिळालेला आहे आणि मला त्याचा खूप आनंद होत आहे. आणि या पुरस्काराचा श्रेय मी माझ्या शाळेच्या सर्व सहकार मित्र, माझे विद्यार्थी, नवोदय विद्यालय रिजनल ऑफिस पुणे व नवोदय विद्यालय हेडक्वार्टर्स न्यू दिल्ली या सर्वांना देतो. हे सगळ्यांचा पुरस्कार आहे, माझा एकट्याचा नाही आहे, त्यामुळे मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो.
0: लातूर जिल्ह्यात औसा इथल्या जिल्हा परिषद शाळेत विनापरवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी काँक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आणि त्यांच्या इतर 4 ते 5 सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपके आणि त्यांच्यासोबतच्या व्यक्तींनी शाळेत प्रवेश करून विद्यार्थ्यांमध्ये बसत विविध प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तसंच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचं शिक्षिका सय्यद शमशाद बानो यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या शाळेत दुसऱ्या शाळेतले विद्यार्थी बसवल्याचा आरोप करून शाळेची बदनामी केली तसंच शिक्षकांना निलंबनाची धमकी दिल्याचंही या तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान काँक्रोच जनता पार्टीचे लातूरचे समन्वयक अजिंक्य शिंदे यांनी शाळेतली दुरावस्था आणि कथित गैरप्रकार समोर आणल्यामुळेच गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. शाळेच्या पाहणीदरम्यान आवारात गांजा आणि दारू सेवनाचे प्रकार, स्वच्छतागृहाचा अभाव, बंद स्वयंपाकघर तसंच माध्यान्ह भोजनासाठीच्या तांदूळ, भात आणि डाळींमध्ये किडे आढळल्याचा दावा त्यांनी केला. या सर्व प्रकाराची प्रशासनानं चौकशी करून शाळेतल्या विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणीही शिंदे यांनी केली. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या माळुंब्रा इथं प्रस्तावित 4 किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळानं नुकतीच पाहणी केली. पाहणीनंतर या पथकानं विमानतळाच्या या जागेबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यामुळे या प्रकल्पाच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे पडलं असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या

0: लिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीनं कांस्य पदक पटकावलं. काल उपांत्य फेरीत चिनी जोडीसोबत झालेल्या रोमांचक लढतीत त्रिसा गायत्री जोडीनं पहिल्या गेम 21-18 फरकानं जिंकला, मात्र पुढचे दोन्ही गेम जिंकत चिनी जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला. भारत आणि श्रीलंका दरम्यान सुरू असलेल्या दोन क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना आजपासून कोलंबो इथं खेळला जाणार आहे. सकाळी 10 सामन्याला सुरुवात होईल. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत 1-0 आघाडीवर आहे. जालना इथं पोलीस प्रशिक्षण केंद्रात जलसंधारणाच्या कामांना जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. पोलीस प्रशिक्षणार्थींच्या श्रमदानासह कुंडलिका सिन्हा फाउंडेशनच्या सहभागातून या परिसरात काल 10 जलशोषक खड्डे आणि 20 ट्रेंच कम बंड्स तयार करण्यात आले. भूजल तज्ज्ञ डॉक्टर पंडित वासरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. लातूर जिल्ह्यात पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी सज्ज राहून संबंधित विकास कामांना गती देण्याची सूचना विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी केली आहे. ते काल लातूर इथं संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यंदा राज्यात सर्वात कमी प्रमाणात पाऊस झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंचन प्रकल्पातल्या पाणीसाठ्याचा सातत्यानं आढावा घेऊन पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचं सांगून प्रकल्पांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तातडीनं गस्त सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अवैध सरकारी विरोधात सावकारी विरोधात लातूर सहकार विभागानं धडक कारवाई करत शहरातल्या एका संशयित सावकाराच्या घर आणि कार्यालयावर एकाच वेळी छापा टाकला. या कारवाईत कर्ज व्यवहाराशी संबंधित कागदपत्र आढळून आली. दरम्यान लातूर तालुक्यात कुठेही बेकायदेशीर सावकारी सुरू असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी कळवावं अशी माहिती आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बालकांसाठी सर्दी खोकल्याच्या विशिष्ट औषध मिश्रणांवर केंद्र सरकारकडून बंदी. आपलं सरकार लोकसहभागातून व्यसनाधीनतेला पराभूत करेल, मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा गायत्री जोडीला कांस्य पदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:21 होत आहेत.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: अंशतः भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येनं वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.
1: अगं राधे, ऐकलंस का म्हणलं?
2: आता काय
1: काय म्हणजे झालेला बदल?
2: आता कशात?
1: अगं कशात म्हणजे आपला जो आवड बळीराजेची हा कार्यक्रम आहे का नाही, त्या कार्यक्रमामध्ये आता शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना पोच आणि त्यांच्याच आवडीची झकास गाणी आपण या एकाच कार्यक्रमात ऐकणार आहोत.
2: अगो म्हणजे काय, पत्रांना पोच देणारा

0: कार्यक्रम आणि आपल्या आवडीची झकास आणि बहारदार गीताचा आनंद आपण एकाच कार्यक्रमातून घेणार आहोत.
1: बराबर बराबर. आणि त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे आवड बळीराजाची.
0: तेव्हा मंडळी, हा झालेला बदल तुम्ही समजाने लक्षात घ्या बरं का.
1: तेव्हा जास्तीत जास्त संख्येने मंडळी आता आपल्याला पत्र पाठवायचं आहे आमच्या
0: आवड बळीराजाची या कार्यक्रमासाठी.
1: आणि हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल दर गुरुवारी रात्री 7:30 मिनिटांनी.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका आवड बळीराजाची हा कार्यक्रम.

0: श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेल्याबद्दल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: गुजरात मराठी आपली मराठी
1: आपली मराठी
2: अभिजात मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा ही अटकेपार मराठा साम्राज्यात व्यापार उदीम आणि देवाणघेवाणीची भाषा होती. कुठलीही भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी असते तेव्हा तिचं महत्व अधिकच वाढतं. मराठी विश्वकोशाच्या खंडात मराठीतूनच अनेक बाबींची माहिती उपलब्ध होते हे आपण मागील भागात ऐकलं आहे. आजच्या या कार्यक्रमात मराठी विश्वकोशाचा उपयोग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे होतो हे जाणून घेऊया. यासाठी आपल्याकडे डॉक्टर जगतानंद भटकर, विद्याव्यासंगी सहाय्यक, वाई जिल्हा सातारा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या कार्यालयातून आलेले आहेत. सर, आपलं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात हार्दिक स्वागत.
1: सर्वांना नमस्कार.
0: सर, मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा याचा संबंध कसा बघावा, म्हणजे मुलांना याचा उपयोग कसा होतो अभ्यास करताना, याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.
1: मराठी विश्वकोश हा सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक यांच्यासाठीचा मूलभूत संशोधनाचा विषय आहे, संहिता आहेत. शासनाकडून जे कोश किंवा जे काही ग्रंथस्वरूप कार्य केलं जातं ते मुख्यतः स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून केलं जात नाही. त्या कामाचं अंगता स्वतः एक स्वरूप असतं. मराठी विश्वकोशाचं जे एकूण लेखन स्वरूप आहे ते मानवी मनाला स्पर्श करतील असे सगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. अग्नि विज्ञान तंत्रज्ञानातले सुद्धा आणि मानवीय विद्येतले सुद्धा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यामुळे हे सगळ्या विषयांचं मूलभूत संशोधन करून लेखन केलं असल्यामुळे हे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे. आणि त्या उपयुक्ततेच्या मागे गोष्ट अशी आहे की हे त्या त्या तज्ज्ञांकडून लिहिलेलं आहे, त्या त्या अधिग्राह्य संदर्भ ग्रंथातून लिहिलेलं आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या ज्या सर्व पातळी आहेत त्या सर्व पातळ्यांवरती या मराठी विश्वकोशाचा विद्यार्थ्यांसाठी

0: उपयोग होऊ शकतो?
1: सर, बरेचसे विद्यार्थी हे मार्गदर्शक पुस्तकं, इंटरनेट, यूट्यूब किंवा त्यांच्या नोट्स असतील, काही क्लासेस असतील, असे अनेक मार्ग म्हणजे उपयोगी असतात त्यांना आणि त्याचा ते वापर करत असतात. मग विश्वकोशाची अशी वेगळी गरज काय आहे?
0: आज माहितीची कमतरता नाही आहे. आज तुम्ही ज्या पद्धतीची सगळे माध्यमं सांगितली त्या सगळ्या माध्यमांमध्ये माहिती प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, परंतु त्या माहिती ची अधिग्राह्यता काय आहे, त्या माहितीची विश्वसनीयता काय आहे, ती माहिती आली आहे कुठल्या संदर्भाने, हे विषय महत्वाचे आहेत. विश्वकोशामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर ही सगळी माहिती मी आधी सांगितल्याप्रमाणे जी तज्ज्ञ लेखन आहे, त्याचं समीक्षण आहे, त्याची संपादकीय प्रक्रिया आहे, या सगळ्या प्रक्रियेमधून ही माहिती वाचकांसमोर प्रकाशनात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आमच्याकडे विश्वकोशामध्ये साधारणतः प्राथमिक संदर्भाची 80,000 पुस्तकांची लायब्ररी आहे. प्रत्येक विषयावरचे जे प्राथमिक संदर्भ ग्रंथ आहेत ते आता त्या ग्रंथांच्या आधारे मराठी विश्वकोशांमधल्या माहितीचं, नोंदींचं लेखन केलं जातं. त्यामुळे आजच्या ज्ञानाच्या या प्रस्फुटामध्ये जी माहिती विद्यार्थ्यांसमोर प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, त्यातून नेमकी माहिती आपण कुठली घ्यावी आणि कुठल्या माहितीवर विश्वास ठेवून त्याचा नीट अभ्यास करावा हा विषय आहे. तो जो हा प्रश्न आहे, हा प्रश्न मराठी विश्वकोश सोडवण्यास मदत करते. मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली माहिती ही विश्वसनीय आहे, विश्वसनीय संदर्भांच्या आधारे निर्माण केलेली आहे आणि तज्ज्ञ लेखकांकडून आलेली आहे. त्यामुळे आजच्या या काळात तिची उपयुक्तता या पद्धतीची आहे.
1: सर, विश्वासार्हता ह्या महत्वाचा मुद्दा इथे येतो असं तुम्ही म्हणताय, तर विश्वकोशाचा उपयोग करताना मग कोणकोणत्या पातळीपासून त्याचा उपयोग करता येईल असं उदाहरण देऊन सांगा जरा.
0: सातारा जिल्हा पोलीस भरती अशी एक पोलीस भरतीची प्रक्रिया आमच्या परिसरात चाललेली होती. तर आम्ही जेव्हा संपादक म्हणून बाहेर फिरतो तेव्हा आमच्या चटकन काही गोष्टी लक्षात येतात. एका पुस्तक विक्रेत्याकडे सातारा जिल्हा माहिती असं पुस्तक छोटंसं आम्ही बघितलं आणि त्या पुस्तक उघडून बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही मराठी विश्वकोशामध्ये प्रकाशित झालेली सातारा जिल्हा अशी नोंद आहे. काही संचालकांनी, स्पर्धा परीक्षकाच्या मार्गदर्शकांनी ते आहे तशी माहिती घेऊन त्याचं पुस्तक केलं आणि ते विद्यार्थ्यांना विकलं आणि मी त्यांना विचारलं की याची विक्री होते का, तर ते म्हणाले प्रचंड प्रमाणात होते. मराठी विश्वकोशाची जी पोहोच आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत आहे, परंतु ती अधिक वाढावी. त्या विद्यार्थ्यांना हे माहीत झालं पाहिजे की मराठी विश्वकोशामध्ये या पद्धतीची माहिती असते. म्हणजे काय, तर सातारा जिल्हा पोलीस भरती ही स्थानिक पातळीवरची परीक्षा आहे. याशिवायही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. याशिवायही अनेक अर्थशास्त्रांच्या किंवा भूवैज्ञानिकांच्या, वैज्ञानिकांच्या परीक्षा असतात. या सगळ्या परीक्षांसाठी मराठी विश्वकोशाची उपयुक्तता आहे. मराठी भाषेमध्ये विज्ञान विषयक लेखन फार कमी झालेलं आहे इतर संदर्भ ग्रंथांच्या दृष्टीने, परंतु ते मराठी विश्वकोशात झालेलं आहे. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, भूशास्त्र हे जे काही विषय आहेत या विषयांच्या परीक्षा केंद्रीय पातळीवर होतात. तर त्या विषयांसाठी उपयुक्त मराठी माध्यमाचं जे आपल्याला एक भाषिक संसाधन म्हणतो ते मराठी विश्वकोशात उपलब्ध आहे. त्यामुळे या तीनही ज्या पातळ्या आहेत या पातळ्यांवरती मराठी विश्वकोशाचा वापर विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने करता येईल असा मला विश्वास आहे.
1: सगळीच माहिती विश्वकोशामध्ये मुलांना तर उपलब्ध होतच असेल आणि त्याचा त्यांनी वापर करावा. मग यासाठी विश्वकोश लोकांपर्यंत पोहोचला आहे असं आपल्याला वाटतं का, म्हणजे या स्पर्धा परीक्षेच्या?
0: मराठी विश्वकोश हा गेल्या 6 ते 7 वर्षापासून संकेतस्थळांवरती प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि तो गुगलच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतो, उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमाचे जे घटक आहेत, त्या घटकांचा शोध त्यांनी जर मराठी विश्वकोशाच्या दृष्टीने घेतला तर त्यांना हे संकेतस्थळावर मोफत सगळी सामग्री उपलब्ध आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाचे जी विक्री केंद्र आहेत त्या विक्री केंद्रांवरती मराठी विश्वकोशाचे खंड उपलब्ध आहेत. अगदी माफक किमतीमध्ये ते खंड उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जर ठरवलं तर आपला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत त्या घटकांमधली जी माहिती आहे ती आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने परिभाषायुक्त, अधिक ससंदर्भ करायची असेल तर त्यांना या पद्धतीनं ते उपयुक्त ठरू शकते.
1: खूपच छान. सर, MPSC किंवा UPSC परीक्षा जेव्हा मुलं देतात तर मुख्य परीक्षेतील उत्तर लेखनासाठी त्यांना विश्वकोशाचा उपयोग कसा होतो?
0: हा माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा एक प्रश्न आहे. आपण चर्चा करतोय ती माहितीची करतोय की विश्वकोशामध्ये ही माहिती आहे का. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरात एखादा व्यक्ती आहे, एखादी संस्था आहे, एखादं शहर आहे, तर हे एक उत्तर मिळेल. परंतु अलीकडे जे परीक्षा आहेत त्या

0: परीक्षांचं स्वरूप हे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तराच्या संदर्भातून पुढे जातं. निबंधात्मक स्वरूपाचे ते प्रश्न असतात आणि विद्यार्थ्यांचा कस तिथे लागतो की त्यांना ज्या पद्धतीचं उत्तर लेखन करायचं आहे मग त्या उत्तर लेखनाचं स्वरूप काय आहे. तर मराठी विश्वकोशाचं लेखन आपण आधी फक्त सांगतोय की सहसंदर्भ झालाय, पण त्या विश्वकोशाच्या लेखनाचं स्वरूप सुद्धा एक आहे. म्हणजे उत्तर लिहिताना किंवा ती नोंद लिहिताना आम्ही जो एक आराखडा तिथे बाळगतो तो असा की त्याची त्या शीर्षकाची व्याख्येयता काय आहे, प्रारंभिक स्वरूप काय आहे, त्याची व्युत्पत्ती काय आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे सगळे घटक असतील म्हणजे कालानुक्रम असेल, त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचे संशोधन असतील, याचा एक क्रम आम्ही मांडतो त्या नोंदीमध्ये. आणि शब्दसंख्येला कमीत कमी शब्दसंख्येमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचा आशय आणि विशेषतः आपलं जे काही म्हणणं आहे ते त्या कमी शब्दात चांगल्या पद्धतीनं मांडता येवं असा आमचा त्या मराठी विश्वकोशाच्या लेखनाचा प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्या निबंधात्मक किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर मराठी विश्वकोशाच्या या लेखन पद्धतीचा अभ्यास केला तर त्यांना ही गोष्ट फार उपयुक्त ठरेल. म्हणजे उतारांची मांडणी कशी असली पाहिजे, आपण त्या शीर्षकाचा शेवट कसा केला पाहिजे, आपल्याला जे म्हणणं मांडायचं आहे उत्तरामध्ये ते आपण कुठल्या दिशेनं मांडावं म्हणजे त्या परीक्षकाच्या लक्षात येईल, हे मुद्दे विश्वकोशांच्या वाचनातून विद्यार्थ्यांना लक्षात येऊ शकतात.
1: हा म्हणजे सर्वंकष माहिती अगदी तयार मिळते, एखाद्या विषयाची सगळीच माहिती आणि ती कशी मांडावी किंवा एकापाठोपाठ कसं येतं आहे हे सगळं त्यांना त्या विश्वकोशाच्या माहितीत मिळू शकतं. सर, आता ह्या विश्वकोशीय नोंदींचा आराखडा विद्यार्थी आपल्या उत्तरासाठी प्रत्यक्षात कसा वापरू शकतो याविषयी जरा सांगा.
0: हा, ही स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती कष्टाची आणि मेहनतीची बाब आहे.
1: बरोबर.
0: त्याच पद्धतीने मला हे सांगायचं असं आहे की मराठी विश्वकोशामध्ये आपण आधीही खूपदा चर्चा केली आहे की प्रचंड प्रमाणात लेखन झालेलं आहे, प्रचंड विषयांवरती लेखन झालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम आधी त्यांचा निश्चित व्हावा. तो त्यांनी अभ्यासक्रम पाहिल्यानंतर त्या अभ्यासक्रमात कोणकोणते घटक आलेले आहेत आणि त्या घटकांवरती अभ्यास करताना आपण म्हणजे असं म्हणता येईल की बाहेर ज्याला आपण व्यावसायिक स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विद्यार्थी सहज विकत घेतात त्यांनी घ्यावी न घ्यावी हा मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की स्पर्धा परीक्षांसाठी असणारा अभ्यासक्रम त्यांच्यावर त्यांना मिळालेली पुस्तकं याच्यामध्ये काही विश्वसनीयतेचं तारतम्य आहे का, त्याला संदर्भांची खोली आहे का, हे जर त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी मराठी विश्वकोशाच्या नोंदी वाचल्या पाहिजे. त्या नोंदींची मांडणी काय हे तर मी आधी सांगितलंय, परंतु त्या मांडणीला जी काही सहसंदर्भता आहे ती आपल्या जवळच्या पुस्तकांमध्ये आहे का, की आपण कशा पद्धतीची उत्तरं लिहिणार आहोत याचा पडताळा त्यांनी सातत्याने केला पाहिजे. आणि फार छोटी गोष्ट आहे, मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक आहे त्यामुळे तो पूर्ण वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचा अभ्यासक्रम आणि आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत असणारा विषय आणि त्या विषयावर आलेल्या नोंदी ह्या तुम्हाला सहजपणे विश्वकोशात पाहता येऊ शकतात.
1: सर, मराठी माध्यमातून आता परीक्षा काही विद्यार्थी देतात UPSC च्या देखील, तर मग त्यांना विश्वकोशाचं महत्त्व विशेष असं काय जाणवत असेल?
0: माझ्या दृष्टीने हा सुद्धा बऱ्याचदा मागे राहिलेला विषय आहे की मराठी माध्यमातून परीक्षा देत असताना आपल्याला भाषेचा वापर किती चांगल्या समर्पक पद्धतीने करता येईल. अनेकदा मी माझ्या अनुभवात असं आहे की विद्यार्थ्यांच्या ह्या अडचणी असतात की आम्हाला मराठीचं लेखन करत असताना उपयुक्त परिभाषा सापडत नाहीत, त्या पद्धतीचं लेखन नसतं. जसं की आता आपण जर UPSC सारख्या परीक्षेचा विचार केला तर त्याच्यामध्ये जे विषय घटक आहेत ते विज्ञानाशी, अर्थशास्त्रांशी अशा विषयांशी निगडीत असतात, तर त्या विषयाची मराठी परिभाषेत लेखन फारसं आढळत नाही. विशेषतः मराठी विश्वकोशाने मात्र मराठी परिभाषेतून लेखन केलेलं आहे. परीक्षकांना, पुढच्या परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थेला मराठी माध्यमातून हा विद्यार्थी लिहितोय परंतु हा मराठी परिभाषेसह लिहितो, व्यवस्थित लिहितो, हे लक्ष देण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या परिभाषेचा फार मोठा उपयोग या मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आपण मराठी विश्वकोशाची स्पर्धा परीक्षांसाठीची उपयुक्तता यावर बोलतो आहोत. विद्यार्थ्यांना मी जे सांगतोय त्या पद्धतीनं अभ्यासक्रम आणि विश्वकोशातली माहिती याची पडताळणी करण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या स्वतंत्र 2 वेबसाईट आहेत. एक मराठी विश्वकोशाची जी प्रथमावृत्ती आहे त्या प्रथमावृत्तीची वेबसाईट विश्वकोश-मराठी.महाराष्ट्र.gov.in अशी आहे. किंवा संकेतस्थळ मराठी विश्वकोशाचं आहे ते मराठी विश्वकोश

0: डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशा पद्धतीनं आहेत. तर या दोन संकेतस्थळावर मराठी विश्वकोशाची सगळी सामग्री, सगळे जे 20 खंडांची संहिता आहे, आणि शिवाय आम्ही अलीकडच्या काळामध्ये ज्या अद्ययावत केलेल्या नोंदी आहेत त्या नोंदी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
1: मराठी विश्वकोश आणि स्पर्धा परीक्षा यांचा संबंध आम्हाला उलगडून दाखवला, त्याचं महत्त्व सांगितलं, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही आपल्याला ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com या ईमेलवर आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्ही आपल्या अपेक्षा, उत्तर यांची वाट पाहत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli Marathi.
2: मध्यम लहरी 229 नोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 7:41 होतात.
3: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
4: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ और मेरी जेब में 5 फुटी कौड़ियां भी नहीं है.
7: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास विकासाची.
2: श्रोतेहो आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:42 होत आहेत. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे भावगीत.

श्रोतेहो, सुमन कल्याणपूरी यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात श्रीधर फडके यांनी गायलेलं हे भावगीत.

0: श्रोतेहो, श्रीधर फडके यांनी गायलेलं हे भावगीत आपण ऐकलं. गीतरचना होती वारा कांत यांची आणि संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना.

0: श्रोतेहो सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: पुराणी यादें पुराने गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

0: मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका. मंगळवार सकाळी 11:10 पुरानी यादे, पुराने गीत.
1: श्रोतेहो, आता ऐकूयात भावधारा या कार्यक्रमातलं शेवटचं भावगीत. गायला आहे श्रीधर फडके यांनी. गीतरचना आहे कवी ग्रेस यांची आणि संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो श्रीधर फडके यांनी गायलेल्या या भावगीतासह आजचा भावधारा हा कार्यक्रम इथे संपला. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकार

मात्र सर्वोच्च प्राधान्य आहे असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलीगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुयेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तूम जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्य दलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा बलुच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलुच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. मस्तूम जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुराब जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 हून अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 हून अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे. तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. MV ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून देणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत 2 जणांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील. तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला 2रा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेत

0: चा विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा काजीरामन हिनं चौथं स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तिसरं स्थान पटकावलं. तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत तिसरं स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडा मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाले आहेत. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. ऐकूया श्रोतेहो कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत, अवघाची संसार या चित्रपटातलं. गायला आहे सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी.

श्रोते हो, अवघाची संसार या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. डॉक्टर वसंत अवसरे यांचं आणि संगीत होतं वसंत पवार यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भालू या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेल्याबद्दल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून
1: पुराणी यादे पुराणे गीत.

0: मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 पुराणी यादे पुराणे गीत।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कलंक शोभा या चित्रपटातलं हे गीत।

श्रोते हो, कलंक शोभा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. गीतरचना होती मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. श्रोते हो, ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

श्रोते हो, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं. श्रोते हो, आता ऐकूयात मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमातलं शेवटचं गीत अनोळखी या चित्रपटातलं.

श्रोते हो, अनोळखी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात या गीतासह आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपला. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

गीता पण ऐकलत. सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात या गीतासह आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपला. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: بچوں کے لیے نزلہ اور کھانسی کی دوائیوں کے خصوصی مرکبات پر مرکزی حکومت کی جانب سے پابندی عائد، حکومت عوامی شراکت سے نشے کی لت کو شکست دے گی، وزیر اعلیٰ کا اظہار اعتماد۔ خواتین ہی ملک کے سب سے بڑی طاقت ہیں، قائد حزب اختلاف راہل گاندھی کا اظہار خیال۔ پونا میں چھاتروں کی گونج پروگرام میں طلبہ اور خواتین کے ساتھ خصوصی گفتگو، اور ہندوستان کی تریسا گایتری جوڑی کو عالمی بیڈمنٹن چیمپئن شپ میں خواتین کے ڈبلز میں کانسے کا تمغہ۔ اس کے ساتھ ہی علاقائی خبریں ختم ہوئیں۔ اس کے بعد ہمارا اگلا مراٹھی نیوز بلٹن صبح 11 بجے نشر ہوگا۔
1: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 हर्ट्स वर तसेच FM बँड 102 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 9:11 होत आहेत। लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत। तत्पूर्वी
2: लिंक्सवर क्लिक करू नका। RBI वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एक क्लिक मध्ये अरे
3: वाहली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
1: श्रोतेहो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। श्रोतेहो, आज ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांचा जन्मदिन अर्थात वाढदिवस। आजच्या लखलख चंदेरी कार्यक्रमातून सौंदर्यवती अभिनेत्री सायरा बानो यांना खूप शुभेच्छा देऊया आणि ऐकूयात सायरा बानो यांच्यावर चित्रित झालेल्या लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतातील काही गाणी। सुरुवातीला ऐकूयात ज्या चित्रपटाद्वारे सायरा बानो यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, त्या जंगली या चित्रपटातील हे गीत। हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी।

श्रोते हो, जंगली या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, गायलं होतं लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, आज सायराबानू यांचा वाढदिवस यानिमित्त आपण ऐकत आहात त्यांच्यावर चित्रित झालेली काही गाणी. सायराबानू यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 साली मसुरी इथं झाला होता. 60 ते 70 दशकात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या त्या अभिनेत्री होत्या. मोहक हास्य, टपोरे, सुंदर डोळे आणि गोरापान वर्ण अशा सौंदर्याचं वरदान लाभलेल्या सायराबानू यांनी आपल्या निखळ सहज सुंदर अभिनयानं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता ऐकूयात झुक गया आसमा या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, झुक गए आसमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. श्रोते हो, पूरब और पश्चिम हा सायरा बानो यांचा आणखी एक गाजलेला प्रचंड लोकप्रिय असा चित्रपट. मनोज कुमार या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. या चित्रपटाबद्दल असा एक किस्सा सांगितला जातो की मनोज कुमार जेव्हा सायरा बानो यांना या चित्रपटासाठी साईन करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता सर्वांचा असा समज झाला की दिलीप कुमार यांना साईन करण्यासाठी ते आलेले आहेत, पण त्यांनी सायरा बानो यांना या चित्रपटासाठी साईन केलं. आणि त्याच वेळेस दिलीप कुमार यांनी दिलखुलासपणे पुढच्या वेळेस मात्र मला नक्की साईन करा असं सांगितलं होतं, असा किस्सा सांगितला जातो. श्रोते हो, आता ऐकूयात पूर्व और पश्चिम या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहू लता मंगेशकर, महेंद्र कपूर, मनहर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं पूरबावर पश्चिम या चित्रपटातलं. श्रोतेहू, शागीर चित्रपटातील अल्लड, अवखळ आणि लाडीकपणे बोलणारी सायरा बानू आजही रसिकांच्या स्मरणात आहे. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात या चित्रपटातलं हे सदाबहार गीत.

0: श्रोते हो, शागीत चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांच्या वाढदिवसानिमित्त सायरा बानो यांच्यावर चित्रित काही लोकप्रिय गीतांचा आनंद आपण आजच्या कार्यक्रमात घेतलात. सायरा बानो यांना जन्मदिनानिमित्त लखलख चंदेरी या कार्यक्रमातून शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम इथेच संपवूया. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: आजच पुना गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.

0: शेवंता वहिनी राधा वहिनी तुम्ही एक नवीन बदल केला नव
1: वय वय बघा गोविंदराव आणि हा समदा बदल दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
0: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी
1: बराबर.
0: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो, श्रोते मित्रांनो, सुंदरचा असा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: करुणी कष्ट गाळून घाम
1: असा आहे आपला शेतकरी महान।
2: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम। तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम। तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून। प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर आकाशवाणी। तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात। त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा।

0: आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।
1: मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 9:35 होत आहेत। उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: مطالبہ کیا ہے؟ 24 رکنی عملے والا ایک کارگو جہاز اوڈیشا کے ساحل کے قریب خلیج بنگال میں ڈوب گیا. بھارتی ساحلی محافظ دستے اور بحریہ نے بچاؤ کی کارروائی شروع کر دی ہے. اس کے ساتھ ہی خبروں کا بلٹن ختم ہوا.
1: मध्यम लहरी 229 अंश नो मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत.
2: मैं 5 लाख का सौदा करने आया हूं और मेरी जेब में 5 फूटी कौड़ियां भी नहीं है.
3: रियल लाइफ मध्ये अशा डायलॉग्स वर नक्कीच टाळ्या पडतात, पण रियल लाइफ मध्ये अचानक पैशांची गरज पडते तेव्हा फक्त डायलॉग मारून चालत नाही, तर त्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे गोल्ड लोन आणि लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीज कामी येते.
4: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वास
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मिश्र संगीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोतेहो, अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी.
1: आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
0: श्रोतेहो, मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतर ऐकूया. शैलाश चिखले, जयानंद शेट्टी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळी गीत.

श्रोतेहो, शैला चिखले, जयानंद शेट्टी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे कोळी गीत आपण ऐकलं. मिश्र संगीत या कार्यक्रमात शेवटी आता ऐकूयात हे भावगीत.

श्रोतेहू, या भावगीतासह आजचा मिश्रसंगीत हा कार्यक्रम इथेच संपला. मिश्रसंगीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 10:16 होत आहेत. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आई मिलन की बेला या चित्रपटातील गाणी आपण ऐकणार आहात. गीतकार आहेत हसरत जयपुरी आणि शैलेंद्र, संगीतकार आहेत शंकर जयकिशन. ऐकूयात या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

श्रोते हो, मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

श्रोते हो, मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकत होतं. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आई मिलन की बेला या चित्रपटातलं. श्रोते हो, ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

श्रोतेहो लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या या गीतासह आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम इथेच संपला. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज आपण आई मिलन की बेला या चित्रपटातील गाणी ऐकलीत. गीतकार होते हसरत जयपुरी आणि शैलेंद्र, संगीतकार होते शंकर जयकिशन. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात वैशाली कस्तुरे सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत करत आहे. श्रोते हो, आज नॅशनल स्पेस डे अर्थातच राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेचं विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरलं होतं. या ऐतिहासिक विजयाची आठवण म्हणून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित केला. श्रोतेहो, आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी, देशवासियांसाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आजच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रोतेहो, अंतराळ म्हणजे ज्याला ना सीमा आहेत ना शेवट असं विश्व. अंतराळ विश्व हे असं विश्व आहे की ज्यातील अनेक गोष्टी, घटना, कल्पना, वास्तविकता या गूढ, रहस्यमयी पण मानवाला कायम आकर्षित करणाऱ्या. अंतरिक्ष याविषयीची चंद्र, तारे, तारांगण, मानवी कल्पना, स्वप्न आणि स्वप्नाचं सत्यात साकार होण्यासाठीचा प्रवास आजच्या कार्यक्रमातून, गाण्यातून बघण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. आनंद घेऊया या सर्वांशी कुठे ना कुठे नातं साधणाऱ्या काही गीतांचा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हे गीत.

विषयी अनेक कवी कल्पना आहेत. प्रेमीजनांना चंद्रात प्रेयसीचा चेहरा दिसतो तर लहानपणी तोच चंदामामा असतो. श्रोतेहो, अंतराळ विश्वातील अनेक गोष्टींपैकी चंद्र हा नेहमीच सर्वांच्या औत्सुक्याचा आणि आवडीचा विषय राहिला आहे. पण श्रोतेहो, अंतराळ क्षेत्राची गूढता, मानवी बुद्धीला आव्हान देणारी, वैज्ञानिकांच्या जिज्ञासेला खुणावणारी आहे. या दुनियेत वावरताना, आव्हानं पेलताना या वैज्ञानिकांनी कोणतं बरं लक्ष्य ठरवलं असेल?

श्रोते हो, साधं दैनंदिन आयुष्य जगतानाही आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मोठ्या समस्या समोर येतात, पण विचार करा, अंतराळात येणाऱ्या अडचणी, समस्यांचं आकलन आणि त्यावरील उपाययोजना हे वैज्ञानिक कसे बरं करत असतील. पण श्रोते हो, मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विश्वास अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करतो हे निश्चित.

श्रोतेहो, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगचा पराक्रम करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रोच्या या यशस्वी मोहिमेमुळे जगातील प्रमुख अंतराळ संशोधन करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दबदबा वाढला आहे. प्रत्येक भारतीयाची मान गर्वानं उंच करणारी ही घटना आहे.

श्रुतीहो, चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि यशस्वी लँडिंग करणं, रोहरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचं संशोधन करणं आणि काही प्रयोग करण्याचा या मोहिमेचा इस्रोचा हेतू होता. इस्रो अर्थातच इंडियन रिसर्च स्पेस ऑर्गनायझेशन, मराठीत ज्याला आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणतो, या संस्थेचा हा हेतू किती प्रचंड प्रमाणात यशस्वी झाला आणि भारतीयांची मान गर्वानं ताठ केली.

श्रोतेहो, इस्रोने 14 जुलै 2023 रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इथून या यानाचं प्रक्षेपण केलं होतं 2:35. सुमारे 41 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 3 चंद्रावर उतरलं होतं 23 ऑगस्ट 2023 या दिवशी 6:04. श्रोतेहो, रशियाचे लुना 25 यान चंद्रावर उतरण्यात अपयशी ठरलं असतानाही भारताची चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरली होती.

श्रुती हो लँडरमधून बाहेर आलेल्या प्रज्ञान रोव्हरवर भारताचा राष्ट्रध्वज आणि इस्रोचं चिन्ह होतं. किती अभिमानाचा, आनंदाचा आणि जल्लोषाचा तो क्षण आपण सर्व भारतीयांनी अनुभवला. चांद्रयान 3 लँडर उतरलेल्या ठिकाणाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी शिवशक्ती पॉइंट असं नाव जाहीर केलं. श्रोतेहो, त्या गौरवशाली क्षणांची आठवण आजचा दिवस आपल्याला करून देतो. या राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमातून मी वैशाली कस्तुरे आपला निरोप घेत आहे. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 229 अंश नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर तसंच एफ

0: बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.
1: आई बाबा म्हणतात घर घ्यायचंय आणि तू म्हणतेस गाडी घ्यायची, पण दोन्ही एकाच वेळी कसं होणार? अगं, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं होम लोन आणि व्हेइकल लोन अतिशय आकर्षक दरात उपलब्ध असताना काळजी कशाला करायची? घरही होणार आणि गाडीही येणार.
2: बँकेच्या विविध कर्ज योजना जसे की सोने तारण कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडिट कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्व विश्वासाची वाट विकासाची.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: आजच पूना गार्गी आणि सन्स, रामनगर वसमत रोड, परभणी येथे भेट द्या.

0: ऑफर हवी मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
1: आजच पुन्हा गाडगे आणि सन्स रामनगर वसमत रोड परभणी येथे भेट द्या.

0: शेवंता वहिनी राधा वहिनी तुम्ही एक नवीन बदल केला नव
1: वय वय बघा गोविंदराव आणि हा समदा बदल दर गुरुवार पासन आता आपण शेतकरी बंधूंच्या अभिप्राय पत्रांना आणि सोबतच त्यांच्या आवडीची झकास अशी गाणी आवड बहिरजेची या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात.
0: अस म्हणजे आता कार्यक्रम जाणार आवड बळीराजाची प्रत्येक गुरुवारी
1: बराबर
0: ऐकायला विसरू नका शेतकरी बंधूंनो श्रोते मित्रांनो सुंदर जासा कार्यक्रम आवड
1: बळीराजाची शेत शिवार या कार्यक्रमा अंतर्गत
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ, खोडकर, निरागस, मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक। श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ। ऐकायला विसरू नका।

0: श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.
1: श्रोतेहो, सकाळचे 11:05 झाले. युवा कट्टा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. आज या संवादाचा भाग 4 आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: इकोलॉजी हा तिकडचा थोडासा डिफरन्स आहे, त्याच्यामुळं आपण हे नवीन काहीतरी शिकता येईल आणि याच्यातून फायदा आपल्याला सामाजिक न्याय, लोकांची मदत करण्यासाठी होऊ शकतो, यासाठी आपण हा विषय घेतला.
1: छान, तुमचं लॉ झालेलं आहे आणि सध्या सायकोलॉजी तर सुरूच आहे, परंतु तुम्ही विद्यार्थी परिषदेचंही काम करताय, म्हणजे कुठेतरी नक्कीच तुमच्या कायद्याच्या अभ्यासाची इथे सुद्धा लिंक लागली असेल. कशा प्रकारे तुम्ही या परिषदेचं कार्य करता आणि कसे उपक्रम तुमच्या या विद्यार्थी परिषदेमार्फत राबविले जातात विद्यापीठात आणि आजपर्यंतच्या कॉलेज लाईफमध्ये?
0: आपण पाहिलं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत इथला मुख्य जे केंद्रबिंदू आहे तर तरुण आहे, आणि तरुणांमध्ये मी यापूर्वी एक जवळपास 5 वर्षापासून एक संविधान सन्मान रॅली म्हणून आयोजन करतो. याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये जे आपण स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता आणि सामाजिक न्याय हे तत्वे या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, कारण हे असे एक ठिकाण आहे युवकांचं किंवा विद्यापीठाचं, कॉलेजचं असेल, जे की सर्व जाती धर्मातील विद्यार्थी एकत्र येऊ शकतात. ह्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपल्याला ही लोकशाहीची तत्व त्यांच्यापर्यंत पोहोचता येतील या माध्यमातून आम्ही काम करतो. तसेच रक्तदान शिबिर असेल किंवा इतर जे सामाजिक कार्यक्रम असतील, तरुणांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो.
1: खूप छान, तुम्ही छान विषय म्हणलात की रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ब्लड बँक मध्ये रक्त पुरवठा करण्याचं कार्य तुमच्या या परिषदेच्या माध्यमातून चालतं आणि ही खरंच काळाची गरज आहे. केवळ विद्यार्थी परिषदच नाही तर महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा विद्यापीठीय शिक्षणामध्ये किंवा इतर बाहेरही तरुणांनी, प्रौढांनीही रक्तदान करणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आपण बघतोय की थायलेसेमिया सारख्या आजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ब्लड बँकमध्ये रक्त पुरवठा होणं ही आजकाळाची गरज बनलेली आहे. तर त्याविषयी काय सांगशील की रक्तदान शिबिरं आज जास्तीत जास्त होणं कशी गरजेची आहेत आणि युवकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती कशी करता येईल?
0: आपण आपापल्या परीने आता जे ठिकाणी आपण एखाद्याचा वाढदिवस असेल त्या पद्धतीने आपण त्या वाढदिवसाच्या निमित्तानं ब्लड डोनेशन केलं पाहिजे, त्याचबरोबर महापुरुषांची जयंती असतील त्यांच्या माध्यमातून केलं पाहिजे, आणि आपल्याला याची सगळ्यात आवश्यक गरज जी आपल्याला कधी भासली असेल तर ती कोरोना काळात भासलेली आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता, आणि आपण सगळीकडे म्हणतो की रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान, त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की रक्तदान हे आपण एक निमित्त शोधलं पाहिजे की रक्तदान करण्यासाठी, आणि सर्वांनी केलं पाहिजे.
1: खरंच रक्तदान श्रेष्ठ दान आणि त्याची सामाजिक जनजागृती होणं खरंच आजची काळाची गरज आहे. तुझं नाव सांगशील?
2: माझं नाव सूरज गोमाजी मोगले.
1: फॅकल्टी कुठली तुझी?
2: एम ए मराठी.
1: एम ए मराठी करतोयस, म्हणजे साहित्याची विशेष आवड असेल निश्चितच.
2: हो आहे.
1: बर, मग त्यासाठी तू काय विशेष असे प्रयत्न करतोस? बरं, की एक लिखाणाची आवड असेल तुला किंवा तुला विचार व्यक्त करायचे असतील तर त्यासाठी तुला काय करावं लागेल, कुठल्या गुणांची आवश्यकता आहे असं तुला वाटतंय?
2: त्याच्यासाठी आमचे सर आम्हाला सांगतात कादंबरीविषयक, कविताविषयक, वाङ्मय प्रकाराविषयी सर्व साहित्यांबद्दल आम्हाला सांगतात सर ते माहिती.
1: तर तुला वाचन करायला खूप आवडतं, मग तू कविता म्हणालास तर तू कविता वगैरे करतोस का? मग तुझी एक छान कविता इथे आम्हाला ऐकायला आवडेल.
2: माझ्या कवितेचं नाव आहे मेघ. कधी कधी मेघ भरून येते, सरी वरती सरी थेंब ओले बरसती, पाऊस येतो जेव्हा दिवस रात्र, तेव्हा घरातला छत दाराला भिंत नसते, वीज येतात जेव्हा वृक्षवल्ली पक्षी, तेव्हा हिरव्या पिवळ्या डोंगराला ढाल नसती, कधी कधी काळे मेघ भरून येते.
1: खूप छान कविता या मित्रांनी केलेली आहे आणि तुझ्या साहित्यिक वाटचालीसाठी एक तू छान कवी व्हावास आणि अशा छान कविता तुझ्याकडनं व्हाव्यात आणि सगळ्या वाचकांना त्या वाचायला मिळाव्यात यासाठी खूप शुभेच्छा. नाव सांगशील तुझं?
3: नमस्कार, ओमप्रकाश सेबी, मूळ नांदेडचाच आहे. पीपल्स महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. सध्या स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये समाजकार्य प्रथम वर्षात शिकत आहे.
1: समाजकार्य प्रथम वर्षामध्ये शिकत आहेस, मग निश्चितच समाजसेवेची आवडही तुला असेलच. तर तरुणांची काय जबाबदारी आहे समाजाप्रती याविषयी काय सांगशील?
3: जसं की आता आपले भारत हा तरुणांचा देश मानला जातो, प्रत्येक जर आपत्ती आली तर तरुण हा पुढे समोर आला पाहिजे. जसे की कोरोना आलता त्यामध्ये तरुण येत नव्हते घराबाहेर, जसं की आम्ही एक उपक्रम राबवला होता की जे बेगर्स आहेत त्यांना नाही ना कोणी पाणी देत नव्हतं, त्यांच्याजवळ कोणी जात नव्हतं, तर अशा व्यक्तींना आम्ही तिथं जेवण असो पाणी असो ते आम्ही प्रोव्हाइड केलं. तर युवा हा प्रत्येक चांगल्या कामासाठी आला पाहिजे, याचा उद्देश सर्व तरुणांना
4: यामध्ये घ्यायचं आहे. आणि प्रत्येक तरुणाने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तरुणच नाही प्रत्येकच व्यक्तीने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून समाजासाठी करणं खूप गरजेचं आहे. आणि युवा शक्ती, युक्ती शक्ती आणि प्रत्येकच गोष्टीने पुढे असते, तर त्यांनी खरं तर समोर यायला हवं सगळ्यांनी सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी. बरं, यामध्ये विशेष एक सध्या आपण म्हणतो की पर्यावरण संवर्धन हा एक फार महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण पाहतोय की हवामान सतत

0: सर्व विद्यार्थ्यांचं युवा कट्टा या आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. युवा कट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व युवा दोस्तांशी संवाद साधत असतो. तेव्हा आता संवाद साधो, तुझं नाव सांग.
1: सिद्धोधन भीमराव कापसीकर, नांदेडचाच रहिवासी आहे. माझं 11th 12th शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्याच्यानंतर मी MSc केले विद्यापीठामध्येच. त्यानंतर परत मी BEd आणि आता याच्यानंतर लॉ झाले माझं. आणि आता मी MA सायकोलॉजीचा विद्यार्थी आहे कॅम्पसचा.
0: म्हणजे LLB नंतर आता पुन्हा एकदा MA सायकोलॉजीला ॲडमिशन घेतलेलं आहे. आता लॉ झालेला आहे म्हटल्यानंतर कायद्याचा छानसा दांडगा अभ्यास झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्या क्षेत्रातील करिअरही तुमचं चालू आहे का?
1: सध्या माझी प्रॅक्टिस चालू आहे 1 महिन्याभरापासून. परंतु आता MA सायकोलॉजी घेतला आहे, कारण शिक्षण सुद्धा सुटू नये आणि परत सायकोलॉजी विषयामध्ये क्रिमिनल

0: बदलत आहे, खूप उष्णता, कधी पाऊस नसणं हे आपणच आपल्यावर ओढवून आणलेली गोष्ट आहे. तर पर्यावरण संवर्धनासाठी जर काही करायचं म्हटलं तर यूथ काय करू शकतील, तुला काय वाटतं?
1: तर आपल्या देशामध्ये यूथ खूप जास्त प्रमाणात आहे, तर आपण एक सीड बॉल्स तयार करणे आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये जर एका महाविद्यालयाने जर 10,000 सीड बॉल तयार केले तर एकूण आपण 2 कोटी पण पोचू शकतो. ते सीड बॉल आपण एका जंगलामध्ये किंवा एका अभयारण्या ठिकाणी जर तिथे लावलो तर ते झाडाची वाटचाल होते. कारण की आता हे आधुनिक युगामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे, जास्त प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. तर यामुळे आपण ज्या सीड बॉल जर लावतो त्याच्याने झाडाची ग्रोथ होते व पर्यावरण सुरळीत चालते.
0: छान, असे काही प्रयत्न तू करतोस?
1: हा, आमचा एक प्रयत्न चालू आहे. मी एका विद्यार्थी संघटनेमध्ये काम करतो, पर्यावरण विषयामध्ये आम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे.
0: खूपच छान, खूप शुभेच्छा. आता वळते पुढच्या मैत्रिणीकडे. नाव सांग.
2: माझं नाव वैभवी संतोष वंगरवार, मी एमकॉमची स्टुडंट आहे. नाही, माझं ग्रॅज्युएशन BYK कॉलेजला झालेलं आहे, नाशिकमध्ये.
3: नाशिकमध्ये
2: ऍक्च्युली म्हणजे फॅमिली माझी नांदेडमध्येच आहे, तर मग एवढ्या वर्ष मी नाशिकमध्येच होती, तर थोडंसं नांदेड पण एक्सप्लोर करायचं होतं.
0: बरं, एमकॉम करून पुढे काय करण्याचा विचार?
2: एमकॉम करून तसं तर सगळ्यांना जॉब हे करायचे असते, बट मला एज्युकेशन म्हणजे चालू ठेवायचं आहे. सो MBAचं प्लॅन आहे माझं, म्हणजे चांगल्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कॅट मॅट देऊन.
0: बरं, छानच. तर तुला काय आवडतं, काय छंद आहे तुझे, सांग बरं.
2: मी पेंटिंग्स करायची, मला पेंटिंगचं खूप म्हणजे आवड आहे. आणि मग बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीमधून चांगल्या गोष्टी तयार करणं किंवा मग स्टोरीज लिहायला आवडतं.
0: तर स्टोरी लिहायला आवडत आहे, तर असा कधी प्रयत्न केला की कुठेतरी स्टोरी तू लिहिली आहेस आणि कुठेतरी दिली आहे, ते प्रकाशित झाली आहे आणि कौतुक झालंय तुझं असं?
2: मी तेवढी पुढे नाही आहे त्याच्यामध्ये, कारण स्टोरी आपण लिहिताना असं काही म्हणजे ठरवून नाही लिहित, जे आपल्यासोबत घटना घडतात त्याच्यामधूनच काही ना काहीतरी नवीन आपण हे करण्याचं, कारण त्याच्यामधून आपण काहीतरी त्यांना मॉरल देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चुका, त्या जे आपण ज्या चुका केल्या आहेत ते समोरच्या व्यक्ती करू नये त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो या स्टोरीला थोडंसं हे करण्याचा इम्प्रूव्ह.
0: अच्छा, छानच. पण ही स्टोरी पण लवकर सगळ्यांच्या समोर आली पाहिजे ना, तरच आपले विचार कळतील ना सगळ्यांना.
2: पण
0: बरं, आता मला सांग, तुम्ही सगळ्या मैत्रिणी विद्यापीठामध्ये PG करतात तुम्ही सगळ्याजणी, तर अशा वेळेला क्लासरूममधून मिळणारं शिक्षण आणि सोबतच कॉलेजचा जो तुमचा कट्टा असतो किंवा कॅन्टीन असतं तिथेही तुमच्या गप्पा होत असतील, तर अशा वेळी पण तिथून सुद्धा काही शिकायला मिळतं का?
2: ॲक्च्युली इथे नाही, नॉट गॉसिप ॲक्च्युली. तर इथे तरी म्हणजे मी आता फर्स्ट इयर आहे माझं नवीनच येते. आधी तरी आमचं चालायचं म्हणजे प्रॅक्टिकल्सवरून इकडे तिकडे, म्हणजे जिथे आम्हाला पाठवतात त्यासाठी जाणं किंवा मग त्या गोष्टींवर सुद्धा गप्पा राहायच्या. म्हणजे आता आम्ही म्हणजे मोस्टली तरी आम्ही बँकिंग अँड फायनान्स स्टुडंट्स होतो, तर बँकमध्ये जाऊन व्हिजिट करणं, तिथून काही गोष्टी इन्फॉर्मेशन काढणं आमचं जास्त चालायचं. मग
0: तुझं नाव सांगशील?
4: माझं नाव सूरज गोमाजी मोगले.
0: फॅकल्टी कुठली?
4: MA मराठी.
0: MA मराठी करतोयस, म्हणजे साहित्याची विशेष आवड असेल निश्चितच.
4: हो आहे.
0: बर, मग त्यासाठी तू काय विशेष असं प्रयत्न करतोस बरं, की एक लिखाणाची आवड असेल तुला किंवा तुला विचार व्यक्त करायचे असतील, तर त्यासाठी तुला काय करावं लागेल, कुठल्या गुणांची आवश्यकता आहे असं तुला वाटतंय?
4: त्याच्यासाठी आमचे सर आम्हाला सांगतात कादंबरीविषयक, कविताविषयक, वाङ्मय प्रकाराविषयी सर्व साहित्यांबद्दल आम्हाला सांगतात सर ते माहिती.
0: तर तुला वाचन करायला खूप आवडतं, मग तू कविता म्हणालास तर तू कविता वगैरे करतोस का? मग तुझी एक छान कविता इथे आम्हाला ऐकायला आवडेल.
4: माझ्या कवितेचं नाव आहे मेघ. कधी कधी मेघ भरून येते, सरीवरती सरी थेंब ओले बरसते, पाऊस येतो जेव्हा दिवस रात्र, तेव्हा घरातला छत दाराला भिंत नसते, वीज येतात जेव्हा वृक्षवल्ली पक्षी, तेव्हा हिरव्या पिवळ्या डोंगराला ढाल नसते, कधी कधी काळे मेघ भरून येते.
0: खूप छान कविता या मित्रांनी केलेली आहे. चला आता पुढच्या मैत्रिणीकडे वळते आणि तुझ्या साहित्यिक वाटचालीसाठी एक तू छान कवी व्हावास आणि अशा छान कविता तुझ्याकडनं व्हाव्यात आणि सगळ्या वाचकांना त्या वाचायला मिळाव्यात यासाठी खूप शुभेच्छा. नाव सांगशील तुझं?
1: नमस्कार, ओमप्रकाश सेबी, मूळ नांदेडचाच आहे. पीपल्स महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. सध्या स्वामी रामानतीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये समाजकार्य प्रथम वर्षात शिकत आहे.
0: अच्छा, समाजकार्य. प्रथम वर्षामध्ये शिकत आहेस, मग निश्चितच समाजसेवेची आवडही तुला असेलच. तर तरुणांची काय जबाबदारी आहे समाजाप्रती,

0: याविषयी काय सांगशील?
1: जसं की आता आपले भारत हा तरुणांचा देश मानला जातो, प्रत्येक जर आपत्ती आली तर तरुण हा पुढे समोर आला पाहिजे. जसे की कोरोना आलता त्यामध्ये तरुण येत नव्हते घराबाहेर. जसं की आम्ही एक उपक्रम राबवला होता की जे बेगर्स आहेत त्यांना नाही ना कोणी पाणी देत नव्हतं, त्यांच्याजवळ कोणी जात नव्हतं, तर अशा व्यक्तींना आम्ही तिथं जेवण असो पाणी असो ते आम्ही प्रोव्हाइड केलं. तर युवा हा प्रत्येक चांगल्या कामासाठी आला पाहिजे याचा उद्देश सर्व तरुणांना
0: यामध्ये घ्यायचं आहे. आणि प्रत्येक तरुणाने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, तरुणच नाही प्रत्येकच व्यक्तीने आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून समाजासाठी करणं खूप गरजेचं आहे. आणि युवा शक्ती युक्ती शक्ती आणि प्रत्येकच गोष्टीने पुढे असते, तर त्यांनी खरं तर समोर यायला हवं सगळ्यांनी सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी. बरं, यामध्ये विशेष एक सध्या आपण म्हणतो की पर्यावरण संवर्धन हा एक फार महत्त्वाचा विषय आहे, कारण आपण पाहतोय की हवामान सतत बदलतं आहे, खूप उष्णता कधी पाऊस नसणं हे आपणच आपल्यावर ओढवून आणलेली गोष्ट आहे. तर पर्यावरण संवर्धनासाठी जर काही करायचं म्हटलं तर युथ काय करू शकतील, तुला काय वाटतं?
1: तर आपल्या देशामध्ये युथ खूप जास्त प्रमाणात आहे, तर आपण एक सीड बॉल्स तयार करणे आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये जर एका महाविद्यालयाने जर 10,000 सीड बॉल तयार केले तर एकूण आपण 2 कोटी पण पोचू शकतो. ते सीड बॉल आपण एका जंगलामध्ये किंवा एका अभयारण्या ठिकाणी जर तिथे लावलो तर ते झाडाची वाटचाल होते, कारण की आता हे आधुनिक युगामुळे पर्यावरणाकडे दुर्लक्ष होत आहे, जास्त प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. तर यामुळे आपण ज्या सीड बॉल जे लावतो त्याच्याने झाडाची ग्रोथ होते व पर्यावरण सुरळीत चालते.
0: छान, असे काही प्रयत्न तू करतोस?
1: हा, आमचा एक प्रयत्न चालू आहे. मी एका विद्यार्थी संघटनेमध्ये काम करतो, पर्यावरण विषयामध्ये आम्हाला इम्प्रूव्ह करायचं आहे.
0: खूपच छान, खूप शुभेच्छा. आता वळते पुढच्या मैत्रिणीकडे, नाव सांग.
2: माझं नाव वैभवी संतोष वंगरवार, मी एमकॉमची स्टुडंट आहे. नाही, माझं ग्रॅज्युएशन BYK कॉलेजला झालेलं आहे, नाशिकमध्ये.
0: नाशिकमध्ये झालं, नाशिकमधनं नांदेडमध्ये
2: माझे फॅमिली माझे नांदेडमध्येच आहे, तर मग एवढ्या वर्ष मी नाशिकमध्येच होती, तर थोडंसं नांदेड पण एक्सप्लोर करायचं होतं.
0: बरं, एमकॉम करून पुढे काय करण्याचा विचार?
2: एमकॉम करून तसं तर सगळ्यांना जॉब हे करायचे असते, बट मला एज्युकेशन म्हणजे चालू ठेवायचं आहे, सो MBAचा प्लॅन आहे माझं, म्हणजे चांगल्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कॅट मॅट देऊन.
0: बरं, छानच. तर तुला काय आवडतं, काय छंद आहे तुझे, सांग बरं.
2: मी पेंटिंग्स करायची, मला पेंटिंगचं खूप म्हणजे आवड आहे. आणि मग बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे कोणत्याही गोष्टीमधून चांगल्या गोष्टी तयार करणं किंवा मग स्टोरीज लिहायला आवडतात.
0: तर स्टोरी लिहायला आवडत आहे, तर असा कधी प्रयत्न केला की कुठेतरी स्टोरी तू लिहिली आहेस आणि कुठेतरी दिली आहे, ते प्रकाशित झाली आहे आणि कौतुक झालंय तुझं असं?
2: मी तेवढी पुढे नाही आहे त्याच्यामध्ये, कारण स्टोरी आपण लिहिताना असं काही म्हणजे ठरवून नाही लिहित, जे आपल्यासोबत घटना घडतात त्याच्यामधूनच काही ना काहीतरी नवीन आपण हे करण्याचं, कारण त्याच्यामधून आपण काहीतरी त्यांना मॉरल देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या चुका त्या जे आपण ज्या चुका केल्या आहेत ते समोरच्या व्यक्ती करू नये त्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो या स्टोरीला थोडंसं हे करण्याचा इम्प्रूव्ह.
0: अच्छा, छानच. पण ही स्टोरी पण लवकर सगळ्यांच्या समोर आली पाहिजे ना, तरच आपले विचार कळतील ना सगळ्यांना. बर, आता मला सांग, तुम्ही सगळ्या मैत्रिणी विद्यापीठामध्ये PG करतात तुम्ही सगळ्याजणी, तर अशा वेळेला क्लासरूममधून मिळणारं शिक्षण आणि सोबतच कॉलेजचा जो तुमचा कट्टा असतो किंवा कॅन्टीन असतं तिथेही तुमच्या गप्पा होत असतील, तर अशा वेळी पण तिथून सुद्धा काही शिकायला मिळतं का?
2: ॲक्च्युली इथे नाही, नॉट गॉसिप ॲक्च्युली. तर इथे तरी म्हणजे मी आता फर्स्ट इयर आहे माझं नवीनच येते. आधी तरी आमचं चालायचं म्हणजे प्रॅक्टिकल्सवरून इकडे तिकडे, म्हणजे जिथे आम्हाला पाठवतात त्यासाठी जाणं किंवा मग त्या गोष्टींवर सुद्धा गप्पा राहायच्या. म्हणजे आता आम्ही म्हणजे मोस्टली तरी आम्ही बँकिंग अँड फायनान्सचे स्टुडंट्स होतो, तर बँकमध्ये जाऊन व्हिजिट करणं, तिथून काही गोष्टी इन्फॉर्मेशन काढणं आमचं जास्त चालायचं. मग
3: खूप विद्यार्थ्यांशी आजच्या या युवा कट्टा कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आणि माझी मैत्रीण सुषमा कुलकर्णी यांनी संवाद साधलेला आहे. अनेक विद्यार्थी खूप छान त्यांनी त्यांचे विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत श्रोतांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि आणखीही बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा आहे, परंतु आपल्याकडे वेळ थोडासा कमी असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण तत्पूर्वी आता एवढं तुम्हाला बौद्धिक दिलंय, एवढं ऐकवलंय, एवढं बोलायला लावलंय, व्यक्त व्हायला लावलंय, तुमच्या आवडीचं काहीतरी व्हायला हवं. रियालिटी शोज खूप बघतोय आपण, हो ना? पण आपलं जुनं जे आहे ते कुठेतरी विसरत जातोय. आपण पूर्वी अंताक्षरी खूप खेळायचो एकत्र जमल्यानंतर, नाही का? म्हणजे मित्रमैत्रिणी असतील किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावी आपल्या भावंडांचा बसलेला कट्टा असेल, हो की नाही, तिथे अंताक्षरी ही रंगायचीच.

0: त्यामुळे नक्कीच आजच्या कार्यक्रमाचा शेवट आपण अंताक्षरीने करूयात, फार नको, पण एक दोन तीन गाणी हा ग्रुप आणि दोन तीन गाणी हा ग्रुप, ओके, सुरू करूयात. पण आता आव्हानाशिवाय काय खरं आहे आपल्याला, हो की नाही? तर आपण काय करूया, हिंदी गाणी आपल्याला खूप पाठ असतात, आपण मराठी गाणी घेऊयात, ओके. आणि चित्रपट गाण्यांपेक्षाही म्हणजे चित्रपट गाण्यांपेक्षाही भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं किंवा इतर सुगम संगीत प्रकारातली लोकगीतंही खूप प्रभावशाली असतात, हो ना? ती गाण्याचा आपण प्रयत्न करूया, चालेल का तुम्हाला? चालेल ना, ओके, ठीक आहे. कोणतं अक्षर देऊया बरं? म. कोण गाते पहिले? ए टीम, बी टीम? कोणती टीम गातीये पहिले? ए टीम कडेच देऊया. आता कोण गाणार आणि कुठलं गीत गाणार? कुठलाही गीत प्रकार पटकन येऊन गायचा इथे येऊन. बीने हात वरती केलाय, नाईला जास्त मला जावं लागेल. कुठला गाणं प्रकार सादर कराल तुम्ही?
1: मना

0: अशिलाज त मुरडत येना सके ग साजने येना।
1: वा खूप छान मस्त हा छान गायलं दादा हा। न कोण म्हणताय परत बी टीम? नो नो नो नो नो बी टीम म्हणणार आहे का? ए टीम म्हणणार आहे का? जाऊ परत बी टीम कडे, बी टीमचे हात वरतीच आहेत। पटकन पटकन लाजला तो संपला। खरं तर तुमच्या आवडीचा विषय आहे पण तुम्ही काल असताय मला माहिती नाही, एरवी तुमचा कट्टा बसल्यानंतर खूप छान गाडी म्हणत असाल मला माहिती आहे। हा मित्र गाणं गातोय, कोण गातोय? पटकन समोर यायचं, वेळ निघालाय। ओके सगळे मिळून गाऊ शकता, नो प्रॉब्लेम।
0: नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान।
1: छान छान छान छान मस्त मस्त भक्ती गीत गायलंय। परत बीट टीम कडे चॅलेंज आलंय, न वरून गाणं म्हणायचंय, कोण म्हणताय?
2: ना सांग।

0: असा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला.
1: छान आलंय. पण ए टीम कडे आलंय. कोण गात आहे? अरे ए टीम खूपच मागे पडली आहे हो ना. गर्ल्स सगळीकडे पुढे असतो आपण, इथे मागे राहिलात तर काही खरं नाही. कोण म्हणताय? ल वरून म्हणायचंय. अगं तीन चार जणी मिळून म्हटलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. आणि आपण एरवी गातो ना गाणी, हो की नाही? बरं जाऊ द्या, ठीक आहे. चित्रपट गाणी ही गायली तरी चालतील, फक्त मराठी गा. ओके, ल वरून गायचंय तुम्हाला.
2: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, धन्य बोलतो मराठी, तो मराठी बोलतो मराठी, नात देत आमच्या रूज ते मराठी.
1: मस्त मस्त मस्त, किती छान अक्षर आलंय. ठ आणि ठ वरून मला मराठी गाणं म्हणायचंय. तुला अ पाहिजे का? ठीक आहे, अ वरून तू गाणं म्हण.
0: आकाशी चंद

0: danken.
1: तुझं नाव सांग.
0: माझं नाव योगिता शुद्धोधन हनवते. मी सेकंड इयरला आहे डिपार्टमेंट स्कूल ऑफ सोशल सायन्स. मी सेकंड इयरची स्टुडंट आहे.
1: या मैत्रिणीसाठी एकदा जोरदार
2: छान अगदी ताला सुरात गोड आवाजात या मैत्रिणीने गाणं म्हटलंय. शेवट काय आला पण न. ओके न. न हा अंताक्षरी मध्ये येणारा खूप कॉमन अक्षर आहे बरं का. ते कोण म्हणताय न वरून लवकर हा वेळ कमी आहे. एखादी नवीन हा.
3: नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच काळा काळा कापूस पिंजला ढगांशी वारे तुझी बारी वीज देते तारी आता तुझी बारी वीज देते तारी फुलो सारा ना.

0: नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच.
1: खूप छान, मस्त मस्त. ओके, सवरून म्हणणार आहेस. ओके ठीक आहे. आपली एक मैत्रीण आहे, तुझं नाव सांग, तू कुठल्या फॅकल्टीला सध्या आहेस ते सांग आणि गाणं गा.
2: माझं नाव धनश्री जितेंद्र लोलगे, मी MBA सेकंड इयरची स्टुडंट आहे, स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटची स्टुडंट आहे. मला सिंगिंगचं खूप आवड आहे आणि मी शास्त्रीय संगीतामध्ये माझ्या 3 एक्झाम झालेल्या आहेत. गांधर्व महाविद्यालय मुंबई इथे आहे हे. तर मला गाण्याची खूप आवड आहे. न

0: क्या बात आहे, जोरदार पाया. बघा तुमच्यातले सुप्त गुण तुम्हाला न विचारता काढले ना बाहेर. चला, छान गाणी झालेली आहेत आणि विशेष म्हणजे मराठी गाणी गायली तरुणांनी आजच्या जेंजी अल्फाने, खूप छान वाटलं. संवादाचा शेवट आपण एका मित्राच्या छानशा काही ओळींनी करूया. स्वलिखित काही ओळी आहेत आपल्या या मित्राच्या, आपल्याला प्रेरणादायी असे काही विचार काही ओळींच्या माध्यमातून या मित्राने लिहिलेले आहेत.
1: मी निखिल, स्वामीरामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये स्कूल ऑफ केमिकल सायन्स मध्ये सेकंड इयरचा विद्यार्थी आहे. एक कविता आहे, काही लाईन आहे जे स्वतः बद्दल बोलायचा प्रयत्न करतंय. कुछ बातों को समजने के लिए कुछ बातों को समजना पडता है. कुछ बातों को समजने के लिए कुछ बातों को समजना पडता है. मानव जीवन सदाबहार प्रफुल्लित आनंद है कि मानव जीवन सदाबहार प्रफुल्लित आनंद है. इसे जीने के लिए कुछ बातों को नजरअंदाज करना पडता है. कुछ बातों को नजरअंदाज करना पडता है. हर मुसाफिर यूं ही अपनी मंजिल नहीं पाता. हर मुसाफिर यूं ही अपनी मंजिल नहीं पाता. उसे हर पल चलना, दौड़ना, गिरना और जागना पड़ता है. मानव रूपी पतंग कितनी भी ऊंचाई क्यों ना पाले. कि मानव रूपी पतंग कितनी भी ऊंचाई क्यों ना पाले. जीवन रूपी रस्सी कटने पर गिरना जरूर पड़ता है. गिरना जरूर पड़ता है. इसलिए ज़्यादा घमंड गुरूर न कर अपनी बुलंदियों पर ए वृक्ष रूपी मानव. इसलिए ज़्यादा घमंड गुरूर न कर अपनी बुलंदियों पर ए वृक्ष रूपी मानव. तेज हवा चलने पर तुझे टूटना जरूर पड़ता है. और याद रख, जिस मिट्टी से तूने जीवन पाया है और याद रख जिस मिट्टी से तूने जीवन पाया है, एक ना एक दिन उसमें ही तुझे मिलना जरूर पड़ता है. एक ना एक दिन उसमें तुझे मिलना जरूर पड़ता है. धन्यवाद.
0: खूप छान या प्रेरणादायी ओळींनी आजच्या आपल्या या युवा कट्टा कार्यक्रमाचा आपण शेवट करत आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे युवा कट्टा या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी आम्ही आलो. विद्यार्थ्यांनी खूप छान असा संवाद साधला. या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनासाठी आपल्या या विद्यापीठाचे माननीय कुलगुरू चास्कर सर, त्यासोबतच प्र कुलगुरू माननीय डॉक्टर अशोक महाजन सर, तसेच माननीय कुलसचिव पवार सर, माननीय डॉक्टर चिखलीकर सर, माननीय डॉक्टर गायकवाड सर यांनी सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं, ज्यामुळे आम्ही युवकांपर्यंत पोहोचू शकलो. त्यांना एक व्यासपीठ आकाशवाणीच्या माध्यमातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. निश्चितच सर्वच युवा मित्र मैत्रिणी खूप छान बोलले, त्याबद्दल त्यांचे आभार. संपूर्ण विद्यापीठाचे आभार. विद्यापीठाचे कुलगुरू प्र कुलगुरू माननीय कुलसचिव पवार सर यांनीही येथे उपस्थिती दर्शवून खूप छान असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं, आमचाही सन्मान केला, त्याबद्दल सर्वांचे खरोखर पुनश्च एकदा आभार. आणि पुढील जीवनातील वाटचालीसाठी सर्व युवा मित्र मैत्रिणींना आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.
2: श्रोते हो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील युवा मित्र मैत्रिणींशी सुमेधा कुलकर्णी आणि सुषमा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या संवादाचा भाग चौथा आज आम्ही प्रसारित केला. युवा कट्टा हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 11:31 होत आहेत. आमच्या छोट्या दोस्तांसाठी बालमंडळ हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात प्रयोगातून विज्ञानाचा अभ्यास या अंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. ऐकूयात कार्यक्रम बालमंडळ.

0: बालमित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या बालमंडळी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व बालमित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, मन हे माणसाचं सर्वात सूक्ष्म आणि शक्तिशाली साधन आहे. ते दिसत नाही, पण आपल्या प्रत्येक विचारामागे, निर्णयामागे आणि कृतीमागे मनच असतं. मन शांत असेल तर जग सुंदर वाटतं, आणि मन अस्थिर असेल तर सर्व काही अस्थिर वाटू लागतं. मनाला सतत काही ना काही हवं असतं, कधी आनंद, कधी मान, कधी अपेक्षा. पण हेच मन जर आपण समजून घेतलं तर ते आपल्या आयुष्याला योग्य दिशा देऊ शकतं. मनावर नियंत्रण ठेवणं सोपं नाही, पण जागरूकता आणि स्वानुभवाने ते शक्य आहे. या विचारासह फ्रेंड्स वळूया आजच्या आपल्या बालमंडळ या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या बालमंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात प्रयोगातून विज्ञानाचा अभ्यास. या अंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक सुधीर सोनोनकर यांच्याशी त्यांच्या विद्यालयातील साक्षी बनसोडे, नम्रता वाघमारे, अंकिता टिपरे, संघवी गवळे, अनुष्का पंडित आणि अलंका कुंभारकर यांनी साधलेला संवाद. मार्गदर्शक जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणीचे मुख्याध्यापक माननीय कल्याण शिंदे सर. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी यांची, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.
1: बालमित्रांनो, आपण आज प्रयोगातून विज्ञानाचा अभ्यास या कार्यक्रमाअंतर्गत प्रयोगाद्वारे संवाद करणार आहोत.
2: सर, प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान समजवून घेणे म्हणजे काय?
1: वा, खूप छान प्रश्न विचारलास अनुष्का. प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञान शिकणे म्हणजे केवळ पुस्तकातील व्याख्या किंवा सिद्धांत पाठ न करता प्रत्यक्ष कृती आणि निरीक्षणाद्वारे वैज्ञानिक तत्व अनुभवणे होय. विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या संकल्पना असतात, समजा निसर्गातील किंवा विज्ञानाचे जे काही नियम असतात ते कसे काम करतात, उदाहरणार्थ आपण जर पाहिलं जसं प्रकाशाचे परावर्तन आहे, रासायनिक अभिक्रिया आहेत, हे स्वतः डोळ्यांनी पाहिल्याने संकल्पना स्पष्ट होतात. परंतु यासोबत आपली जी जिज्ञासा, विचार क्षमता असते, असे का घडते, हा विचार आपल्या मनामध्ये निर्माण होऊन तार्किक विचार करण्याची जी क्षमता आपली वाढते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रयोगामध्ये दीर्घकालीन स्मरण म्हणजे आठवणीत ठेवण्यासाठी नुसतं वाचून किंवा समजून घेण्यापेक्षा स्वतः केलेली कृती ही कायमस्वरूपी आपल्या स्मरणामध्ये राहते. कळालं का तुला?
2: हो सर.
1: अजून कोणाचे काही प्रश्न आहेत का?
3: विज्ञानाचा अभ्यासात प्रयोगाचे नेमके काय महत्त्व आहे?
1: वा, खूप छान. विज्ञान हा पूर्णपणे पुराव्यावर आणि सत्यावर आधारित विषय आहे. यामध्ये सर्व गोष्टी पुरावे लागतात किंवा सत्य असलं पाहिजे. त्यामुळं प्रयोगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे बरं का. काय असतं त्याच्यामध्ये? सगळ्यात महत्त्वाला आपण सुरुवातीला पाहू की विज्ञानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आपण ज्याला सायंटिफिक टेम्पर असं म्हणतो. प्रयोगामुळे अंधश्रद्धा असतील किंवा एकीव माहितीवर आपण जे काही ऐकतो त्यावर विश्वास न ठेवता जे काही पुरावे आहेत या आधारित विचार करण्याची सवय आपल्याला लागते. त्याचबरोबर आपल्याला जी काही कौशल्य असतात, आपल्या कौशल्याचा विकास कसा होतो, त्यामध्ये प्रयोग करत असताना जी काही उपकरणं असतात ती आपण हाताळतो, त्यामध्ये जी अचूकता आहे, अचूक मोजमाप आपण करतो, निरीक्षणं जी आहेत त्याच्या नोंदी आपण अगदी बरोबर घेतो, यासारखी प्रयोगाची कौशल्ये ही विकसित होत असतात. दुसरा काही प्रश्न आहे?
2: हो सर, माझा प्रश्न आहे, विचारू का? विज्ञानाचा अभ्यास करताना प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात, तर त्या प्रकाराविषयी काय सांगाल तुम्ही?
1: वा नम्रता, खूप छान आणि विज्ञानावरला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. शालेय आणि वैज्ञानिक स्तरावर प्रयोगाचे स्वरूप हे उद्देशानुसार बदलते. त्याचे काही मुख्य प्रकार आहे, त्यावर आपण आता या ठिकाणी चर्चा करूयात. बघा, सुरुवातीला आपण शिक्षकाद्वारे प्रात्यक्षिक म्हणजे तुमचे सर किंवा त्याला आपण काय म्हणतो, डेमॉन्स्ट्रेशन मेथड, बरं का. धोकादायक रसायने किंवा मोठी उपकरणे असतात, शिक्षक स्वतः प्रयोग करून दाखवतात व विद्यार्थी निरीक्षण करतात. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा विद्यार्थ्यांनो. नंतर विद्यार्थी वैयक्तिक किंवा गटाद्वारे आपण प्रयोग करतो, ज्याला आपण हँड्स ऑन एक्सपेरिमेंट म्हणतो, बरं का विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी स्वतः प्रयोगशाळेमध्ये किंवा वर्गामध्ये साहित्याच्या मदतीनं प्रयोग करतात, म्हणजे हँड्स ऑन करतात, है ना. आपण या

0: मध्ये काय शिकतो? शोध आणि प्रयोग, ज्याला आपण डिस्कवरी ऑफ एक्सपेरिमेंट म्हणतो. ओके, एखाद्या समस्येचे उत्तर आपल्याला जर शोधायचे असेल विद्यार्थी मित्रांनो, स्वतः आपण अनुमान लावून नवीन प्रयोग करत असतो. त्याचबरोबर प्रयोगामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? साहित्य. मग काय असतं त्यामध्ये? तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरी छोट्या बादल्या असतात किंवा फुगे असतात, स्ट्रॉ असतो, यासारखे सहज उपलब्ध होणारे साहित्य आपल्याला मिळतं आणि या साहित्यामधून आपण खूप छोटे छोटे प्रयोग करू शकतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये विकसित होतो आणि प्रयोगाबद्दलची आपली जिज्ञासा वाढते. अशा पद्धतीनं आपण प्रयोगाचे साधारणपर्यंत असे टप्पे आणि अशा पद्धतीनं प्रयोग करतो.
1: प्रयोग साधारणतः किती टप्प्यामध्ये पूर्ण होतो?
0: वा, बघा, आधीचा प्रश्न आणि आत्ताचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रयोगाचे टप्पे पण आपल्याला माहीत असले पाहिजे आणि प्रयोगाचे शक्यतो 5 ते 6 टप्पे अत्यंत महत्त्वाचे. ते प्रयोग करत असताना आपण त्याकडं फार वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सुरुवातीला ज्यावेळेस पाहतो आपण, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो उद्देश, ज्याला आपण एम म्हणतो, त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, आहे ना. आपल्याला प्रयोगातून नेमकं काय सिद्ध किंवा तपासायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे, बरोबर. हा आपला झाला उद्देश. त्याच्यानंतर प्रयोग करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतं साहित्य, है ना. मग साहित्य, प्रयोगासाठी लागणारी जी काही उपकरणं आहेत किंवा रसायनं आहेत किंवा प्रयोगासाठी जी लागणारे साहित्य आहे त्याची यादी आपल्याकडे असली पाहिजे, हा एक टप्पा. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे प्रोसिजर, ज्याला आपण काय म्हणतो, कृती किंवा पद्धत म्हणतो, है ना. ठरलेल्या नियमानुसार टप्प्याटप्प्यानं आपल्याला कृती करता आली पाहिजे. जो प्रयोग आहे आणि जे साहित्य आहे ते कसं वापरायचं आणि त्याची कृती कशी आहे, त्या टप्प्याने आपल्याला ते करता आलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर ह्याच्यामध्ये जो कोणी प्रयोग करत आहे तो प्रयोग करत असताना बाकीच्यांनी निरीक्षणं, अतिशय महत्त्वाचा विषय आहे, ती निरीक्षणं करता आली पाहिजे. निरीक्षण करत असताना आपण जी काही कृती करताना घडणारे जे काही बदल असतात, हे बदल बारकाईनं पाहणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि काय बदल होत आहे त्याच्या नोंदी करणं, तक्त्यामध्ये नोंदी करणं हे खूप महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. त्याचबरोबर आपण नंतरचा जर टप्पा पाहिला तर त्यामध्ये अनुमान आणि निष्कर्ष हे त्या प्रयोगाचं, खरं पाहिलं तर आपण जे काही प्रयोग करतो त्या प्रयोगातून काय साध्य झालं हे अनुमान आणि निष्कर्षमध्ये आपल्याला कळतं. यामध्ये जे काही आपण निरीक्षणं करतो, कृती करत असताना जी काही निरीक्षणं आले त्यात आपल्याला स्पष्ट निरीक्षण आपल्याला नोंदवता आली पाहिजे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो, हा प्रयोग करत असताना जी खबरदारी आहे किंवा जी दक्षता आहे ती घेणं अत्यंत गरजेची असते. कारण प्रयोग करताना कोणतीही काळजी घेतलीच पाहिजे. जर तुम्ही काळजी नाही घेतली तर एखाद्या वेळेस प्रयोग करत असताना आपल्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणून आपण ज्यावेळेस एखादी प्रयोगामध्ये रसायनं वापरतो तर त्यावेळेस आपल्याला प्रयोग करताना जी शिक्षकांनी किंवा जो काही प्रयोग करून दाखवणारे आहेत त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचे पालन आपण केलं पाहिजे. असे काही महत्त्वाचे टप्पे या प्रयोगामध्ये महत्त्वाचे असतात, ते आपण लक्षपूर्वक केले पाहिजे तर आपला प्रयोग हा यशस्वी होतो. तर अशा पद्धतीनं अतिशय छान प्रश्न तुम्ही मला विचारलेत आणि निश्चितच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरही समजली असतील.
2: सर, आता आपण प्रयोगातून विज्ञानाचा अभ्यास या कार्यक्रमांतर्गत बालमित्रांची संवाद सादर करणार आहोत आणि नवनवीन प्रयोगाविषयी सांगणार आहोत, तर सुरुवात कोणत्या प्रयोगातून करूया सर?
0: आपण वेगवेगळ्या प्रयोगांनी सुरुवात करूयात. तर आज आपण एक नवीन प्रयोग शिकूयात. तुमची तयारी आहे प्रयोग शिकण्याची?
3: हो सर.
0: चला तर मग आज आपण पाण्याच्या घनतेसंबंधी प्रयोग करून पाहणार आहोत. तयार आहात ना? यासाठी लागणारं साहित्य तुम्ही आणलेच असेल, म्हणजे काचेचा ग्लास, 2 ते 3 सेंटीमीटर आकाराचा बटाटा, पाणी, मीठ, चमचा आणलाय ना?
3: हो सर.
4: सर सर.
0: हा अनुष्का बोल.
4: सर, मला बटाटा मिळालाच नाही, माझ्या आईने मला लिंबू दिलाय, चालेल ना?
0: अनुष्का, चालेल की? तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष प्रयोग करून पाहू. सर्वात अगोदर काचेचा ग्लास घेऊया. त्यामध्ये आपण आता पाणी घालूया. ग्लासमधून खाली पाणी सांडणार नाही याची काळजी घ्या बरं, म्हणजे ग्लास थोडासा रिकामा राहील. असे पहा मुलांनो, एक बटाटा ग्लासमध्ये टाकूया. तो काचेचा ग्लास आता तुमच्या समोर ठेवा आणि त्यात काळजीपूर्वक पाणी भरा.
3: बरं सर.
0: आता त्या पाण्यामध्ये एक बटाटा टाक.
5: हो सर, मी

0: पाण्यात बटाटा टाकते. सर, हा बटाटा तर ग्लासमध्ये जातच नाही, मग मी आता काय करू?
1: नम्रता, तू आता तो बटाटा बाहेर काढून घे. आता एखादा लहान आकाराचा बटाटा घे जो ग्लासच्या तळापर्यंत जाईल.
0: पण सर, माझ्याकडे तर एकच बटाटा आहे व आकाराने मोठा आहे, मी आता काय करू?
1: अरे हो नम्रता, सोपं आहे. तू आता त्या बटाट्याचे सारखे 2 किंवा 3 तुकडे कर व त्यापैकी एक तुकडा ग्लासमध्ये टाक.
0: अरे वा, तो तुकडा तर तळाशी गेला सर.
1: नम्रता, आता या तुकड्याला हात न लावता, चमच्याने न धरता, तुला पाण्याच्या वर तो बटाटा आणायचा आहे. तुला आणता येईल ना?
0: नाही सर, नाही येणार, हे तर शक्यच नाही.
1: अरे अंकिता, तुला आणता येईल का?
0: नाही हो सर, असं कसं शक्य आहे?
1: चला तर मुलांनो, मी तुम्हाला एक जादू शिकवतो. त्या बटाट्याला हात न लावता, चमच्याने न धरता, बटाटा वर आणून दाखवतो.
0: वा, जादू मस्तच, खूप मजा येईल सर.
1: संघवी, तुझ्याकडील मीठ दे बरं. मुलांनो, चमच्याने थोडं थोडं मीठ पाण्यामध्ये टाकूया. मीठ पाण्यात टाकल्यानंतर ते सतत ढवळूया, म्हणजे मीठ पाण्यात विरघळेल. मुलांनो, त्यात मीठ टाकून ढवळलं आहे. काय दिसतं तुम्हाला, बटाटा वर आला का?
0: नाही सर, तो तर अजून तळाशीच आहे.
1: हो का? आता आपण त्यात आणखी मीठ टाकूया, पाहूया काय होतं ते. आला का बटाटा वर?
2: हो सर, आला आला.
3: पण सर, तो तर तळापासून थोडासाच ग्लासच्या मध्य भागापर्यंत आला. तुम्ही तर म्हणाला होतात की तो बटाटा पाण्याच्या वर तरंगेल म्हणून.
1: हो का? ग्लासच्या मध्य भागापर्यंतच आला का? अजून बाकी आहे आपली जादू, संपलेली नाही. त्यात थोडं परत मीठ टाकूया व त्याला ढवळूया. आता पहा बरं मुलांनो.
3: अरे वा सर, जादू झाली की बटाटा पाण्यावर तरंगतोय.
4: सर सर, ही जादू आम्हाला पण शिकवा ना.
0: पण सर, माझी एक शंका आहे, ही जादू काय फक्त बटाट्यावरच होते का?
1: ठीक आहे, तुझी शंका अगदी योग्य आहे. तुझ्याकडे लिंबू आहे ना, ते दे बरं मला.
4: हो सर, घ्या.
1: अनुष्का, ह्या ग्लासमधील मिठाचे पाणी बाहेर टाकून दे व ग्लास पाण्याने स्वच्छ धुवून घे. अंकिता, तू समोर ये. आता यात ग्लासमध्ये लिंबू टाक, काय होईल ते बघ.
3: हो सर, मी करते. आता मी या ग्लासमध्ये पाणी टाकते, त्यात हा लिंबू टाकला आहे, तो तर तळाशी गेला.
1: आता हे मीठ थोडं थोडं करून त्यामध्ये टाक बघू व त्याला चमच्याने ढवळत राहा. मीठ पाण्यात विरघळणार नाही ना?
3: अरे वा, लिंबू तर पाण्यावर तरंगत आहे, मला पण जादू जमली की.
0: पण सर, ही जादू झाली कशी?
1: मुलांनो, ही जादू वगैरे काही नाही बरं, हे एक विज्ञान आहे. विज्ञानात प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक विशिष्ट कारण असते. कारण माहीत नसेल की आपण त्याला जादू म्हणतो.
4: मग सर, पहिल्यांदा बटाटा तळाशी गेला, नंतर पाण्यात मीठ टाकल्यानंतर बटाटा पाण्यात तरंगत होता, या मागचे कारण काय?
1: मुलांनो, पहिल्यांदा बटाट्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त होती, म्हणून बटाटा ग्लासच्या तळाशी गेला. पण नंतर आपण पाण्यात मीठ टाकले, त्यामुळं पाण्याची घनता बटाट्याच्या घनतेपेक्षा जास्त झाली, म्हणून तो बटाटा पाण्यावर तरंगत होता.
4: असं होय, हे तर खूप सोपं आहे.
0: पण सर, मला एक सांगा की त्या बटाट्याची घनता वाढली की कमी झाली?
1: अरे वा संघवी, तू तर खूप छानच प्रश्न विचारला. बटाटा तळाशी असताना, नंतर पाण्यावर तरंगत असताना, दोन्ही वेळेस बटाट्याची घनता ही सारखीच होती. ती वाढली नाही व कमी झाली नाही, परंतु पहिल्यांदा पाण्याची घनता बटाट्यापेक्षा कमी होती व नंतर मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता ही बटाट्यापेक्षा जास्त झाली, त्यामुळे बटाटा पाण्यावर तरंगत होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा प्रयोग कळाला का?
2: हो सर.
1: विद्यार्थी मित्रांनो, आपण यानंतर आम्ल आणि आम्लारी यांची ओळख प्रयोगाद्वारे जाणून घेणार आहोत. मुलांनो, रोजच्या जीवनामध्ये आपण अनेक पदार्थांचा वापर करतो, त्यापैकी काही पदार्थांची नावे तुम्ही सांगाल का?
4: सर, आपण तर अनेक पदार्थ वापरतो, मग नेमके कोणते पदार्थ सांगू?

0: दी बरोबर, आपण अनेक खाद्यपदार्थ वापरतो, त्यापैकी सांगा।
1: वरण भात पोळी हे पदार्थ खातो।
2: सर आपण खिचडी कढी भज्जे हे पदार्थ पण खातो।
0: अगदी बरोबर आहे, अनेक खाद्यपदार्थ आपण वापरतो, यापैकी काही पदार्थांची चव तुम्हाला सांगता येईल का?
1: सर माझ्या घरी तिखट वरण करतात।
3: सर माझ्या घरी कालच आंबट वरण केलं होतं।
0: बरं ठीक आहे, तुझ्याकडे वरणाची चव आंबट का झाली?
4: सर माझ्याकडे आईने वरणात चिंच टाकली होती।
0: मुलांना भजी किंवा इडली फुगवण्यासाठी तुमची आई त्यामध्ये कोणता पदार्थ टाकते बरं?
4: सर माझी आई त्यामध्ये मिठासारखा पांढरा पदार्थ टाकते।
1: अगं तो पांढरा पदार्थ म्हणजे खाण्याचा सोडा।
0: छान, मुलांना आपण वापरत असलेल्या खाद्यपदार्थापैकी काही पदार्थ अम्लधर्मी, आम्लारीधर्मी किंवा उदासीन असतात।
2: पण सर हे पदार्थ आम्लाधर्मी, आम्लारीधर्मी किंवा उदासीन असतात हे कसे ओळखायचे?
0: छान प्रश्न आहे बरं का तुझा, त्यासाठी आपण आजचा प्रयोग करणार आहोत। मुलांना तुम्ही सर्व साहित्य आणलं ना?
5: हो सर।
0: काय काय साहित्य आणलं तुम्ही?
1: सर मी लिंबू, चिंचेचे पाणी आणि ताक आणलेले आहे।
2: सर मी कपडे धुण्याचा साबणाचा तुकडा आणलाय।
1: सर मी शॅम्पू आणि काचेच्या वाट्या पण आणल्यात।
3: सर मी लाल लिटमस पेपर आणलाय।
1: सर मी निळा लिटमस पेपर आणलाय।
4: सर मी पाणी आणि स्टीलचा चमचा आणलाय।
2: सर मी चाकू आणि कात्री आणली।
0: छान, तुम्ही प्रयोगासाठी लागणार सर्व साहित्य आणलं आहे, आता आपण प्रयोगाला सुरुवात करूया।
1: हो सर करूया।
0: विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे तक्ता तयार केला असेलच?
1: हो सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तक्ता तयार केला आहे।
0: नम्रता, तुझ्याकडे असलेल्या काचेच्या 6 वाट्या एका रांगेमध्ये ठेव।
1: हो सर मी ठेवते।
0: नम्रता, तू या वाट्यामध्ये थोडस पाणी टाक।
1: हो सर समजलं, मी टाकते।
0: मुलांना मी लिंबाच्या चाकूने 2 भाग करतो। साक्षी, तू या कापलेल्या लिंबातील रस पहिल्या वाटीमध्ये टाक।
2: हो सर मी टाकते।
0: छान, नम्रता तू या दुसऱ्या वाटीमध्ये तू आणलेलं चिंचेचं द्रावण टाक।
1: हो सर मी टाकते।
0: नम्रता तू तिसऱ्या वाटीमध्ये ताक टाक।
1: हो सर मी टाकते।
0: आता साक्षी, तू या चौथ्या वाटीमध्ये साबणाचा तुकडा टाक आणि चमच्याने ढवळून घे, म्हणजे साबणाचे द्रावण तयार होईल।
2: हो सर मी द्रावण तयार करते।
0: साक्षी, तू या पाचव्या वाटीमध्ये खाण्याचा सोडा टाक आणि चमच्याने ढवळून घे, म्हणजे खाण्याच्या सोड्याचे द्रावण तयार होईल।
2: हो सर मी द्रावण तयार करते।
0: नम्रता, तू आता या 6व्या वाटीमध्ये थोडासा शॅम्पू टाक आणि चमच्याने ढवळून घे, म्हणजे शॅम्पूचे द्रावण तयार होईल।
1: हो सर मी द्रावण तयार करते।
0: मुलांनो, आता आपल्याकडे 6 द्रावण तयार आहेत। या सर्व द्रावणामध्ये आपण लाल आणि निळा लिटमस पेपर बुडवून पाहणार आहोत आणि त्याच्या नोंदी करणार आहोत। अंकिता, तुझ्याकडे तक्ता तयार आहे ना?
1: हो सर माझ्याकडे तक्ता तयार आहे।
0: मुलांनो, आपण सर्व द्रावणांमध्ये लाल लिटमस पेपर बुडवून पाहणार आहोत। अनुष्का, तू यातील 6 लिटमस पेपर घे।
4: बरं सर।
0: आता तू या पहिल्या वाटीमध्ये, म्हणजे लिंबाच्या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर बुडव आणि काही सेकंदानंतर तो पेपर बाहेर काढ आणि त्याच्या रंगामध्ये काही बदल होतो का ते पहा।
4: बरं सर मी करून पाहते। सर याच्या रंगामध्ये कोणताही बदल झाला नाही, लाल लिटमस पेपर लालच राहिला।
0: खूप छान, अंकिता तू याची तक्त्यामध्ये नोंद घे।
1: हो सर मी तक्त्यामध्ये नोंद घेतली आहे।
0: संघवी, तू आता 2 लाल लिटमस पेपर घे आणि अनुक्रमे चिंचेचे द्रावण, ताकाचे द्रावण यात लाल लिटमस पेपर बुडव। आता कृतिकर आणि अंकिता तू नोंद घे।
1: बरं सर।
0: आता तुम्ही काय निरीक्षण केलं?
3: सर चिंचेचे द्रावण आणि ताकाचे द्रावण यात लाल लिटमस पेपर लालच राहिला।
0: आता तू या चौथ्या वाटीमध्ये, म्हणजे साबणाच्या द्रावणामध्ये लाल लिटमस पेपर बुडव आणि काही सेकंदानंतर तो पेपर बाहेर काढ आणि त्याच्या रंगामध्ये काही बदल होतो का ते पहा।
2: बर सर मी करून पाहते। सर त्यांच्या रंगामध्ये बदल झाला, लाल लिटमस पेपर निळा झाला।
0: खूप छान अंकिता, तू याची नोंद तक्त्यामध्ये घे।
1: हो सर।
0: अनुष्का, तू आता 2 लाल लिटमस पेपर घे।

0: आणि अनुक्रमे खाण्याच्या सोड्याचे द्रावण, शॅम्पूचे द्रावण यात लाल लिटमस पेपर बुडवून आत्ताच्या प्रमाणे कृती कर. आणि अंकिता तू नोंद घे.
1: बरं सर.
0: आता तुम्ही निरीक्षण करा बर का.
1: सर, खाण्याच्या सोड्याचे द्रावण, शॅम्पूचे द्रावण यात लाल लिटमस पेपर निळा झाला.
0: आता तू या पहिल्या वाटीमध्ये म्हणजे लिंबाच्या द्रावणात निळा लिटमस पेपर बुडव आणि काही सेकंदानंतर तो पेपर बाहेर काढ आणि त्याच्या रंगामध्ये काय बदल होतो ते पहा.
1: बरं सर, मी करून पाहते. सर, यांच्या रंगामध्ये बदल झाला. निळा लिटमस पेपर लाल झाला.
0: खूप छान. अंकिता, तू याची नोंद तक्त्यामध्ये घे.
1: हो सर, तक्त्यामध्ये नोंद घेतली आहे.
0: संघवी, तू आता दोन निळे लिटमस पेपर घे आणि अनुक्रमे चिंचेचे द्रावण, ताकाचे द्रावण यात निळा लिटमस पेपर बुडवून आत्ताच्या प्रमाणे कृती कर. आणि अंकिता, तू तक्त्यामध्ये नोंद घे.
1: बरं सर.
0: आता तुम्ही काय निरीक्षण केलं?
2: सर, चिंचेचे द्रावण आणि ताकाचे द्रावण यात निळा लिटमस पेपर लाल झाला.
0: आता तू या चौथ्या वाटीमध्ये म्हणजे साबणाच्या द्रावणात निळा लिटमस पेपर बुडव आणि काही सेकंदानंतर तो बाहेर काढ आणि त्याच्या रंगामध्ये काय बदल होतो ते पहा.
2: बरं सर, मी करून पाहते. सर, याच्या रंगामध्ये बदल झाला. निळा लिटमस पेपर निळाच राहिला.
0: खूप छान. अंकिता, तू याची नोंद तक्त्यामध्ये घे.
1: हो सर.
0: साक्षी, तू आता दोन निळे लिटमस पेपर घे आणि अनुक्रमे खाण्याच्या सोड्याचे द्रावण, शॅम्पूचे द्रावण यात निळे लिटमस पेपर बुडवून आत्ताच्या प्रमाणे कृती कर. आणि अंकिता, तू तक्त्यामध्ये नोंद घे.
1: बरं सर.
0: आता तुम्ही काय निरीक्षण केलं?
2: सर, खाण्याच्या सोड्यामध्ये द्रावण, शॅम्पूचे द्रावण यात निळा लिटमस पेपर निळाच राहिला.
0: मुलांना लिंबू, चिंच आणि ताकाचे द्रावण यात लाल लिटमस पेपर लालच राहतो आणि निळा लिटमस पेपर हा लाल होतो. अशा प्रकारच्या पदार्थांना आम्ल म्हणतात.
1: मग सर, साबणाचे द्रावण, शॅम्पूचे द्रावण हे कोणत्या प्रकारचे पदार्थ आहेत?
0: मुलांना साबणांचे द्रावण, खाण्याच्या सोड्याचे द्रावण, शॅम्पूचे द्रावण यात निळा लिटमस पेपर निळा राहतो आणि लाल लिटमस पेपर निळा होतो. अशा प्रकारच्या पदार्थांना आमदारी म्हणतात. समजलं का?
3: हो सर, समजलं.
0: मुलांनो, साधारणपणे आम्ल ही चवीला आंबट असतात आणि आमलारी ही चवीला कडवट तर स्पर्शाला बुळबुळीत असतात.
2: सर, मी लाल लिटमस आणि निळा लिटमस पाण्यात बुडवला तर त्याच्या रंगात काहीही बदल झालेला नाही असे का?
0: मुलांनो, पाणी हा असा पदार्थ आहे की त्याच्यात लाल लिटमस पेपर बुडवला तर लालच रंग राहतो आणि निळा रंगाचा लिटमस पेपर बुडवला तर निळाच राहतो. अशा प्रकारच्या पदार्थांना उदासीन पदार्थ म्हणतात. आजचा प्रयोग तुम्हाला समजला का?
3: हो सर, समजला.
0: विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ल आणि आमदारीची ओळख, त्याचबरोबर घनता या दोन प्रयोगाबद्दलची प्रयोगाद्वारे माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला निश्चित हे दोन्ही प्रयोग समजले असतील.
3: हो सर.
4: बालमित्र मैत्रिणींनो, आत्ताच आपण बालमंडळी या कार्यक्रमामध्ये प्रयोगातून विज्ञानाचा अभ्यास या अंतर्गत जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणी येथील प्राथमिक पदवीधर शिक्षक सुधीर सोनुनकर यांच्याशी त्यांच्या विद्यालयातील साक्षी बनसोडे, नम्रता वाघमारे, अंकिता टिपरे, संघवी गवळे, अनुष्का पंडित आणि अलंका कुंभारकर यांनी साधलेला संवाद ऐकला. मार्गदर्शक जिल्हा परिषद कन्या प्रशाला परभणीचे मुख्याध्यापक माननीय कल्याण शिंदे सर. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती होती सुमेधा कुलकर्णी यांची, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. फ्रेंड्स, आजचा बालमंडळ हा कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमातून जरूर कळवा. वेळ झाली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या बालमंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

शिक्षकांशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. बालमंडळ या कार्यक्रमात. बालमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा काही वेळातच.

श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. भारतातील जवळपास 50% लोकांना आपल्याला मधुमेह आहे माहितीच नसतं. टाइप 2 मधुमेह हा आजार पूर्वी 40 नंतर व्हायचा, पण आता वय वर्ष 20 ते 30 या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातील बिघाडामुळे होणाऱ्या टाइप 1 मधुमेहाचे बालरुग्ण दरवर्षी मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. तेव्हा मधुमेह हा आजार नेमका काय आहे आणि हा आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण नेमकी काय काळजी घ्यावयास हवी हे जाणून घेऊया आता थेट दूरध्वनीवरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात मधुमेह विकार तज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्याकडून दिनांक 25 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 220-890 आणि 223-599. या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दिनांक 27 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सकाळी 11:30 मिनिटांनी. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामधून आकाशवाणी परभणी केंद्रावर.

0: श्रोते हो, दर सोमवारी सकाळी 11:35 प्रसारित होणारा लोकसंगीत हा कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर सोमवारी सकाळी 9:35. तरी हा झालेल्याबद्दल सर्व श्रोत्यांनी लक्षात घेऊन आपल्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून
1: पुराणी यादे पुराणे गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

0: मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका. मंगळवार सकाळी 11:10 पुरानी यादे पुराने गीत.
1: श्रोतेहो, मध्यम लहरी 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत होता. दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकाल आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

प्रसन्न वातावरण असतं ना. या श्रावणात एक ना अनेक सण असतात आणि या प्रत्येकाचं वेगळं महत्व, वैशिष्ट्य, आध्यात्मिक कारण असतं. याच श्रावणातला आपल्या सगळ्या मैत्रिणींचा आवडता सण म्हणजे मंगळागौर. मैत्रिणींनो, मंगळागौर हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं पारंपरिक आणि सांस्कृतिक व्रत आहे. हे व्रत श्रावण महिन्यातल्या प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलांनी अखंड सौभाग्य, वैवाहिक सुख आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी लग्नानंतर सलग पहिली 5 वर्ष करायचं असतं. मंगळवारी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात आणि त्यानंतर रात्री जागरण करतात. मैत्रिणीनो, आजच्या कार्यक्रमात आपण मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत आणि त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपला. यामध्ये सहभागी झाल्यात अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. यांना तबला साथ केली आहे प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली आहे गायत्री जोशी यांनी. चला तर कार्यक्रमाची सुरुवात करूया मंगळागौरीच्या आरतीने.

नमस्कार नमस्कार मैत्रिणीनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणीनो, श्रावण सुरू झालाय, म्हणजेच ओघाने सणांची रेलचेल सुरू झालीये. श्रावण महिन्यात जसा निसर्ग खुलतो ना, अगदी तसंच या श्रावण महिन्यात आपलं मनही सुखावतं. कारण सगळीकडे कसं

0: जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे. यामध्ये साधारणपणे 110 प्रकारचे खेळ खेळतात आणि त्यामध्ये अंदाजे 21 प्रकारच्या फुगड्या आहेत. चला तर हे फुगड्यांचे प्रकार जाणून घेऊया.
1: साधी फुगडी.
2: चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा सख्यांच्या फुगड्या पहा, फुगड्या पहा.
3: केरसुणी फुगडी. चार लावल्या हंड्या, मध्ये लावलं झुंबर, आपल्या फुगडीचा पहिला नंबर, पहिला नंबर.
1: एका हाताची फुगडी.
4: जत्रेला जाताना हरवली फुगडी, आपण दोघी फिरू, एक हाती फुगडी, एक हाती फुगडी.
1: लाटण्याची फुगडी.
2: गोड गोड गाणे गाऊया, गाऊया, लाटण्याची फुगडी पाहूया, पाहूया.
3: पद्मासन फुगडी. खेळून

0: दंड फुगडी
1: मंगळागा उरी साठी खास केले वेळे खास केले वडे यमुने तू आम्हाला कधी देणार पेढे कधी देणार पेढे
2: गवळण फुगडी
3: गवळण फुगडी गवळण नाचे टाका चढेरा लोण्याचा गोळा गवळण फुगडी गवळण नाचे टाका चढेरा लोण्याचा गोळा गवळण फुगडी गवळण नाचे गवळण फुगडी गवळण नाचे
4: या फुगड्या खेळतानाच बाकीच्या मैत्रिणी बायका फेर धरतात आणि त्या नववधूला त्या फेऱ्यात अडकवतात आणि मग सुरू होतो खेळ खुंटण मिरचीचा
5: खुंटण मिरची
6: जाशील कैसी
5: खुंटण मिरची
6: जाशील कैसी
5: आई बोलावते
6: बर करी ते
5: खुंटण मिरची
6: जाशील कैसी
5: खुंटण मिरची
6: जाशील कैसी
5: सासूबाई बोलावतात
6: बर करीतात
5: खुंटण मिरची
6: जाशील कैसी
5: खुंटण मिरची
6: जा

0: ए आता छान उखाणा घेतल्यापासून सुटका नाही बरं का नीला तुझी. हे बरं एक छानसा उखाणा.
1: बरं बरं. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. ऐका हा. हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी. निलेश रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी.
2: ए
0: मस्त घेतलास ग उखाणा नीला. पण आपल्या राधा काकू आहेत ना या खूप मोठा उखाणा घेतात. तसं ऐकलंय का कधी तुम्ही?
1: नाही ग.
0: मग राधा काकू घ्या
2: घ्या.
3: श्रावणातल्या रिमझिम धारा निसर्गाचे रूप झाले सुंदर आणि हिरवेगार. नभाच्या कॅनव्हसवर सजला आहे सप्तरंगी इंद्रधनुष्याचा नयनरम्य साज. आकाशवाणीच्या वनिता मंडळ मंचावर आज रंगलाय मंगळागौरीच्या गाण्यांचा हा विशेष सोहळा, जिथे स्वरांच्या आणि भावनांच्या सुंदर सुरांनी जुळून आला सुवासिनींचा मेळा. मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यातून उलगडते माहेराविषयीचे अपार ओढ आणि प्रेम, तर सासरच्या खोडकर उणी दुण्यांना गाण्यातून मांडण्याचा तो एक गोड नेम. झिम्मा फुगड्या पिंगा आणि लाट्या करवंट्या यांच्या तालावर वाहतो उत्साहाचा झरा. खेळता खेळता नकळतपणे होणारा हा स्त्रियांचा आरोग्यदायी व्यायामच खरा. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. संस्कृती आनंद आणि सुदृढ आरोग्याचा संदेश घेऊन आलोय आम्ही आज. रवींद्र रावांचे नाव घेते वनिता मंडळाच्या या सुरेल मंचावर खास.
4: आणि अशा तऱ्हेने तिला नाव घेतल्याशिवाय सोडतच नाहीत. मुख्य मुद्दा असा आहे की त्या निमित्ताने ती नववधू या खेळात रमायला लागते. मैत्रिणीनो, संसाराचंही असंच आहे ना, हळूहळू आपण त्याच्यामध्ये रमत जातो. या सगळ्या खेळांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन नात्यांची जी ओळख झालेली असते ना ती दृढ व्हायला या खेळांमुळे मदत होते.
5: साळुंकी साळकी.

0: मंगळागौरीच्या खेळांचे जे प्रकार आहेत ना, त्यामुळे शारीरिक कसरत तर होतेच, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीबरोबर जुळवून घ्यायलाही आपण नकळत शिकतो, आणि तेही खेळ खेळताना. बरं का आहे की नाही गंमत? आणि या सगळ्यामुळे शरीराची लवचिकता कळतेच, पण त्याचबरोबर मनाची ताकदही वाढते. मन प्रसन्न होतं, आपली संस्कृती परंपराही समजतात, आणि या सगळ्याचा अर्थही समजतो, नाही का?
1: दिंडा.

0: भौरानाचे
1: 800 खिडक्या
0: 900 दार
1: भो

0: Kiss by Kiss.
1: Kiss by Kiss.

मैत्रिणींनो, ताक करणं हे आपलं रोजचंच काम आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणामध्ये ताकाचं सेवन करतच असतो. आपल्याला त्याचं महत्वही माहिती आहे. खरं तर त्यामध्ये काही वेगळं नाहीच आहे. रोज आपण त्या गोष्टी करतच असतो. पण आपल्या या मंगळागौरीच्या खेळामध्ये मात्र या ताक घुसळण्याचं पकव्यामध्ये त्या ताकात जी रवी फिरते त्या रवीच्या आवाजावरून एक खेळ खेळला जातो. त्याला ताक खेळ किंवा ताक करणं असं म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का मैत्रिणीनो, पूर्वीच्या काळात प्रत्येक घरात एक ताकमाडी असायची. ही ताकमाडी म्हणजे काय तर एक खांब रोवलेला असायचा. त्या खांबाला दोरीने रवी बांधलेली असायची आणि त्या रवीच्या खाली एक मोठा डेरा ठेवायचा. डेरा म्हणजे काय तर मोठं मडकं किंवा रांजण असं त्या काळी म्हणत असत. कारण तेव्हा घरात माणसांची संख्याही खूप असायची ना. त्यावेळेला तुम्हाला माहितीये का ती जी रवी असते ना ती सुद्धा जवळजवळ माणसाच्या उंची एवढी मोठी असते. तर त्या ताळात दोरी बांधली जायची जी क्रॉस मध्ये असायची आणि मग एकदा एक हात ओढायचा एकदा दुसरा हात ओढायचा जेणेकरून ती रवी त्या ताकमाडीला बांधलेली जी असेल ती त्या बरोबर डेऱ्यात राहायची. आणि आपला जो उद्देश आहे की ताक होणं, कारण ताकाचं प्रमाण खूप असायचं आणि मग ते ताक करणं त्याने सोपं जायचं आणि ते ताक उभ्याने केलं जायचं बरं का. तर ती ताकमाडी त्याला ते रवी आणि तो रांजण असं ते त्या काळचं एक स्वरूप असायचं. आणि त्यावरून मला असं वाटतं की हे ताक करणं या खेळाची संकल्पना आली असेल. तसंही मंगळागौरीतले बरेचसे खेळ हे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टींशी निगडीतच आहे. पण ह्या ताकाच्या खेळाचं एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते असं की ताक करताना बघा, सुरुवातीला आपण दही टाकतो. त्यावेळेला जेव्हा तुम्ही ताक घुसळता तेव्हा त्याचा आवाज वेगळा असतो. मग त्यामध्ये थोड्या

वेळांनी आपण ऋतूनुसार गरम पाणी किंवा गार पाणी टाकतो, म्हणजे थंडी असेल तर गरम पाणी टाकतो आणि उन्हाळा असेल तर थोडं थंड पाणी टाकतो, जेणेकरून त्या ताकातून लोणी निघायला मदत होईल. तर जसजशी तुमची ताकाची कन्सिस्टन्सी म्हणजे त्याचं द्रवरूप वाढत जातं, त्याप्रमाणे त्या ताकातून निघणारा जो आवाज आहे तो बदलत जातो. ह्याचं निरीक्षण तुम्ही कधी केलंय का? जर केलं नसेल तर करा. पण आज आपल्या ह्या मैत्रिणी या खेळातून तुम्हाला ते मात्र दाखवणार आहेत. चला आनंद घेऊया ताक करणे या खेळाचा.

0: तुझी आई माझी आई,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
1: तुझी आई मोठी का माझी आई मोठी,
2: तुझी आई मोठी का

तौली तौली तौली कंबर लवली लवली लवली।

0: काय म्हणता सासूबाई?
1: अग सुन बाई,
0: काय म्हणता सासूबाई?
1: माझ्या पाटल्या काय ग केल्यास, काय ग केल्यास?
0: बहिणीच्या लग्नात आईला दिल्या, आईला दिल्या।
1: अग सुन बाई,
0: काय म्हणता सासूबाई?
1: अग सुन बाई,
0: काय म्हणता?

0: अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: अगं अगं सोनबाई
1: काय म्हणता सासूबाई
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
0: सुन चोराटी
1: सासू काटी
2: सौतीचं भांडण
0: अगं अगं

0: आई मियाऊ का, आई मियाऊ का,
1: नको रे राजा,
0: आई मियाऊ का,
1: नको गोबाळा, बाजारात जाईन चणे मी खाईन, चाल तुला देईन, चालेल तुला,
0: चालेल मला, आई मियाऊ का.

0: ताकोबा खाईल तुला चालेल तुला
1: चालेल मला आई मी येऊ का
0: नको म्हणते ना
1: आई मी येते ना
0: नको ना नको ना
1: आई मी येते
0: चल मग करते
1: अग अग सुन बाई मोर असा नाचतो
0: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो
1: अग अग सुन बाई मोर असा नाचतो
0: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो
1: अग अग सुन बाई मोर असा नाचतो
0: नाही नाही सासूबाई मोर असा नाचतो
1: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
0: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
1: मोर असा नाचतो मोर असा नाचतो
0: नाही नाही सासूबाई मोर असाच नाचतो
2: टप टप टप

0: घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड बाजाराची वाट हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड हेड घोड्या हेड
1: झिम्म्याची गाणी.

0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी, नऊ तरी, आठ तरी असतील, सात तरी, सहा तरी, पाच तरी असतील, चार तरी, तीन तरी, दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, एक तरी, दोन तरी, तीन तरी असतील, चार तरी, पाच तरी, सहा तरी असतील, सात तरी, आठ तरी, नऊ तरी असतील, दहा तरी बुलबुल असतील।
0: यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील, दहा तरी, नऊ तरी, आठ तरी असतील, सात तरी, सहा तरी, पाच तरी असतील, चार तरी, तीन तरी, दोन तरी असतील, एक तरी बुलबुल असेल, हो हो हो हो हो।
1: ह्या कशाचा,
2: ह्या ज्वारीचा,
1: ह्या कशाचा,
2: ह्या बाजरीचा,
1: ह्या कशाचा,
2: ह्या मक्याचा,
1: ह्या कशाचा,
2: ह्या ज्वारीचा,
1: ह्या कशाचा,
2: ह्या बाजरीचा,
3: पाणी लाटा।

अशा प्रकारे विविध खेळांमधून ही मंगळागौर जागवली जाते आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 सुमाराला मंगळागौरीची पुन्हा एकदा आरती करून तिला नैवेद्य दाखवला जातो, ज्याला पारंपरिक भाषेत कवळसा करणं असं म्हणतात. आणि हा कवळसा झाला की आलेल्या सगळ्या स्त्रिया मस्तपैकी कॉफी आणि फराळाचा आस्वाद घेऊन आपापल्या घरी परतात. आज गावागावातूनच नव्हे तर शहरातही मंगळागौर उत्साहाने खेळली जाते, जागवली जाते. पारंपरिक खेळ, गाणी, वेशभूषा आणि संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या उत्सवातून होत असतं. आणि म्हणूनच मंगळागौर म्हणजे श्रद्धा, परंपरा, लोककला आणि समस्त महिलांचा उत्साह यांचा सुंदर संगम आहे.

0: मंगळा गौरी माते की
1: जय।
2: तर मैत्रिणींनो, या सगळ्या खेळांच्या प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा मुख्य उपयोग या खेळ खेळण्याचा सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ गृहिणी असणाऱ्या महिलांना या सगळ्या खेळातून मनोरंजन आणि आनंदही मिळत असे. मंगळागौर हे व्रत कष्टाचं दमणुकीचं नसून चापल्य देणारं, चैतन्य देणारं आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारं आहे, नाही का? तेव्हा या श्रावणात तुम्हीही या मंगळागौरीच्या खेळाचा नक्की आनंद घ्या. मैत्रिणीनो, आज हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात तो सादर केला होता रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने. यामध्ये सहभागी होत्या अर्चना जोशी, श्रद्धा जोशी, भाग्यश्री गानू, राधा रानडे, श्वेता सरपोतदार, नीला केळकर आणि नीलम जोशी. त्यांना तबला साथ केली होती प्रथमेश घाटे यांनी, तर हार्मोनियम साथ केली होती गायत्री जोशी यांनी. बरं तर मैत्रिणीनो, आता मात्र आजच्या आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे आता तुमची रजा घेते. पुन्हा भेट आहेच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो, आत्ताच आपण महिलांसाठी विशेष कार्यक्रम वनिता मंडळ ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरून

0: देखील ऐकू शकता.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
3: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
4: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
3: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
4: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही मिळेला.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं. संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
5: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला 12:12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र प्रसारित केलं जाईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं हे गीत, अवधूत गुप्ते यांचं संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात, मधुसूदन कालेलकर यांचं, राम कदम यांचं संगीत आणि चित्रपटाचं नाव आहे पारध.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर सानेकर यांचं, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, संगीत अजय अतुल यांचं आणि चित्रपटाचं नाव आहे बेदुंद.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम. या कार्यक्रमात पुढचं गीत ऐकणार आहोत महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं अजय गोगावले यांच्या स्वरात, गुरु ठाकूर यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं.

श्रोते हो, गीतबहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये शेवटचं गीत ऐकणार आहोत. शिवम महादेवन याच्या स्वरात मंदार चोळकर यांची रचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत, चित्रपट कट्यार काळजात घुसली.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली.
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट.

0: की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
1: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले। कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्सटाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते। झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही। त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल। बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10च्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली। या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। मूर्ती खाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे। जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली। या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय। या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच के एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा

0: भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी गुंडेश मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमार आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुसच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रिझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र. तिरंगा पदयात्रेसह विविध उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर आणि रानभाज्या महोत्सवाला मोठा प्रतिसाद. कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2,832 पात्र शेतकऱ्यांची निवड आणि मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात जिल्ह्याची उत्तम कामगिरी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे वार्ताहर अनिकेत कोणकर.
3: देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन जिल्ह्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा रत्नागिरी शहरातल्या पोलीस संचलन मैदानावर पार पडला. त्यामध्ये पालकमंत्री डॉ उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर मांडला. रत्नागिरीचं नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने आणि सहभागाने आपल्यासह प्रशासन कार्यरत असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा पदयात्रेतही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. जमिनींच्या व्यवहारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या सोयीसाठी राज्य सरकार हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची

0: घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. रत्नागिरीत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात सुमारे 2300 कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचं औचित्य साधून देवरुखच्या मंडळ अधिकारी कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या हस्ते कर्तव्य संहिता वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं. लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या वाचनालयात 100 अधिक कायदेविषयक पुस्तकं, विविध अधिनियम, संहिता आणि संदर्भ ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. हा खजिना वाचनासाठी मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. रत्नागिरीत झालेल्या जिल्हास्तरीय रानभाजी आणि पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विभाग आणि आत्मा यांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात रानभाज्या आणि तृणधान्यांच्या पाककृतीची तसंच रील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात गावागावांमधून शेतकरी आणि कष्टकरी महिलांनी रानभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या. रानभाज्यांची माहिती देणारे फलक तसंच त्यांच्या रोपांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. यावेळी शेतीशी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांची व्याख्यानं झाली आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सत्कारही करण्यात आले. रानभाज्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत, त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रियेसंदर्भात संशोधनाची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांना सेवा देण्यात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जून आणि जुलै या सलग 2 महिन्यांमध्ये राज्यातल्या सर्व जिल्हा पोलीस दलांमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलंय. दरम्यान जिल्हा पोलीस दलातले 12 अधिकारी आणि अंमलदारांना अतिउत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झालं असून त्यापैकी 2 महिला अधिकारी आहेत. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2832 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कर्जमुक्तीसाठी शासनाने 12,93,68,678 रुपयांचा निधी संबंधित बँकांमध्ये जमा केला आहे. जलसंधारण दिनानिमित्त आयोजित केलेल्या महावॉकेथॉन उपक्रमात रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या 3 किलोमीटरच्या महावॉकेथॉन मध्ये विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन जलजागृती केली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन 100% पूर्ण करण्यात रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. या प्रक्रियेत सहभागी असलेले अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलंय. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डायलिसिस विभागातून गरजू रुग्णांना मोफत आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होत आहे. डायलिसिस सत्रासोबतच रुग्णांना आवश्यक रक्त तपासण्या आणि लागणारी महत्वाची इंजेक्शनही इथे मोफत दिली जातात. गेल्या वर्षभरात 1024 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतलाय. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी रत्नागिरी शहरातल्या लोकमान्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रांगणातल्या ध्वजस्तंभावर तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला. गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सलग 21व्या वर्षी टिळक जयंती अभिवादन यात्रा काढण्यात आली. रत्नागिरी तालुक्यातल्या जांभूळ आडचे प्रगतिशील शेतकरी जयंत फडके यांनी लिहिलेल्या मातीचा जातीचा शेतकरी या पुस्तकाचं पावसमध्ये प्रकाशन झालं. कोकणातली शेती म्हणजे केवळ व्यवसाय नसून ती एक जीवन पद्धती आहे. आजचा काळ वेगवान असला तरी शेती हा संयमाचा विषय आहे. शेतीतल्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून त्यावर मात करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने हे पुस्तक प्रत्येकाला दिशा दाखवणारं ठरेल असा विचार मान्यवरांनी यावेळी मांडला. जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी, श्रोते हो आपण आमचं हे कार्यक्रम यावरून ऐकत आहात. तसंच न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप डाउनलोड करूनही आपण हवं तिथे आणि हवं तेव्हा आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात श्रीपाद कुलकर्णी यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची ही रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. दुपारचे 1:55 झाली आहेत. पुनः प्रसारित कार्यक्रम ऐकणार आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
1: आला श्रावण. श्रावणातली वद्य अष्टमी साजरी होते कृष्णाचा जन्मदिवस म्हणून. कृष्ण जन्माचं घडलेलं नाट्य तसं सर्वांनाच परिचित असतं. देवकी वसुदेवाचा 8वा पुत्र जन्माला येतो या दिवशी मध्यानरात्री. देवकीच्या आधीच्या 7 पुत्रांना कंसानं मारलेलं असतं. त्या रात्री उठते भयंकर वादळ, यमुनेला पूर. त्या पुरातच वसुदेव कृष्णाला नंदाघरी सोडून येतो आणि त्याची नुकती जन्मलेली लेक बरोबर आणतो. कंस तिला आपटताच ती कडाडून वीज होऊन त्याला सांगते की तुला मारणारा अजून जिवंत आहे, वगैरे वगैरे. तिथे गोपगोपींसह नंद यशोदेचा लाडला होऊन कृष्ण गोकुळात वाढतो. खिल्ला रे ही चरती राणी, गोप ही गाणी.

0: गात फिरे मंजुळ पावा गायित्याचा श्रावण महिमा एक सुरे खिल्लारे गोप मंजुळ पावा हा सगळा श्रावण गीतातला महिमा कृष्णाचा असा घननीळ उत्सवी श्रावण येतो तो सोबत कृष्णाचा जन्मदिवस घेऊन आमच्या नात्यातल्या एक आजी त्यांच्या देवपूजेतल्या बाळकृष्णाला सतत बरोबर घेऊन हिंडायच्या म्हणजे कुठेही बाहेरगावी गेल्या तरी त्यांचा बाळकृष्ण त्यांना सोबत करी त्याला अंगळं टोपरं घालून छोटी लोकरीची गादी करून रात्री निजवीत आणि त्याचं जेवण केल्याखेरीज त्या जेवत नसत इतकं त्यांचं कृष्णमय असणं पाहिलं की थोडी मीरा कळल्यासारखी भासते श्रावण महिन्यात भारतात उत्तरेकडे एक झुलान यात्रा असते हा एक प्रकारचा दोलोत्सव म्हणजेच हिंदोळा उत्सव आहे श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी राधा आणि कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसून झोके देतात त्याभोवती जमून स्त्रिया गाणी म्हणतात श्रावणी एकादशीपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत हा उत्सव तिथे चालतो या दरम्यान राधाकृष्णाची पूजा करतात कृष्णचरित्रातला काही भाग त्या उत्सवात नाट्यरूपाने सादर केला जातो राधेचं तितकंसं महत्त्व आपल्याकडे नाही मथुरा वृंदावन गोकुळ ही नावं राधेभोवती फिरतात एकूणच देशात सर्वत्र गोकुळाष्टमी आणि गोपाळकाल्याचा दिवस उत्साहात साजरा केला जातो अष्टमीचा दिवसभर उपास करावा मध्यरात्रीच बाळकृष्णाची षोडशोपचारे पूजा करावी सुंठवडा करावा दुसऱ्या दिवशी अष्टमी संपल्यावर जेवण करावं मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला खरा पण दुसऱ्या दिवशी सकाळी गोकुळेत त्याची वार्ता पसरली त्यावरून तोच दिवस मुख्य मानून गोपाळकाला त्या दिवशी करतात उत्तरेतच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो नृत्य नाटक प्रयोगही केले जातात त्यावेळी हळद कुंकवाचं पाणी पिचकारीने एकमेकांच्या अंगावर उडवण्याचा प्रघात आहे राधाकृष्ण प्रेमाचं प्रतीक धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हटलं तरी कृष्ण हा काही बुद्धाप्रमाणे किंवा ख्रिस्ताप्रमाणे कुठला एक धर्म स्थापन करणारा पुरुष नव्हे मात्र सद्धर्माची दिशा त्याने दाखवून दिली सर्व धर्मपंथ हे एकाच परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत हे त्यानेच सांगितले म्हणून तो जगद्गुरु कृष्णम वंदे जगद्गुरु विष्णूचा 8वा अवतार श्रावणात जन्मला म्हणून पवित्र झालेल्या श्रावण महिना आता आजची कविता श्रावणाची नसली तरी श्रावणाला पवित्र करणाऱ्या कृष्णाची इंदिरा संतांची गोकुळ अजून नाही जागी राधा अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ अशा अवेळी पैल तीरावर आज घुमेका पावा मंजुळ मावळतीवर चंद्रकेशरी मावळतीवर चंद्रकेशरी पहाट वारा भवती भणभण अर्ध्या पाण्यावरी उभी ती तिथेच टाकून आपले तनमन विश्वची अवघे ओठा लावून विश्वची अवघे ओठा लावून कुबजा प्याली तो मुरली रव डोळ्यामधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव हे माझ्यास्तव तर मंडळी उद्या पुन्हा घेऊन येते पुढला भाग आला श्रावण
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर
2: श्रोते हो आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके ऐकलात हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात दुपारचे 2 वाजले आहेत पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सर्वेक्षण करून निश्चित केलेल्या गुणधर्मांच्या आधारे स्थानिक कळपातून अधिक उत्पादनक्षम असलेली शेळी जातीची निवड केली आहे निवडलेल्या शेळी जातीमध्ये सुधारणा आणि शुद्धता आणून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात विकसित करण्यात विद्यापीठाला यश मिळालं आहे कोकण कन्याळ ही शेळी जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी असून मटण उत्तम स्वादिष्ट आणि रुचकर आहे 1 ते 1.5 वर्ष वयाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा 53% एवढा असतो एका वर्षामध्ये या जातीच्या नराचं 25 किलो आणि मादीचं 21 किलो वजन भरतं जन्मतः करडाचं वजन 2.23 आणि मादी 2.5 किलो असतं कर्णांचं 3 महिने वाढीपर्यंतचं वजन 9 किलो तर 6 महिने वाढीचं वजन 14 ते 15 किलो असतं.

तसंच पूर्ण वाढ झालेल्या बोकडाचं सरासरी वजन 50 किलो तर शेळीचं वजन 32 किलोपर्यंत मिळतं. कोकण कन्या शेळीमध्ये प्रजोत्पादन क्षमता समाधानकारक आहे. ही शेळी 11व्या महिन्यात प्रजननक्षम होऊन माजावर येते आणि 17व्या महिन्यामध्ये पहिलं वेत देते. जुळं देण्याचं प्रमाण 40% आहे. 2 वेतातलं अंतर 8 महिने असून शेळी 2 वर्षात 3 वेत देते. या नवीन जातीच्या शेळीचं दुधाचं प्रमाण प्रत्येक वेतामध्ये सरासरी 60 लिटर असून दुधाचा कालावधी 97

0: असून शेळी 2 वर्षात 3 वेत देते. या नवीन जातीच्या शेळीचं दुधाचं प्रमाण प्रत्येक वेतामध्ये सरासरी 60 लिटर असून दुधाचा कालावधी 97 दिवस आहे. प्रत्येक दिवशी सरासरी 6 लिटर दूध मिळतं. भाकड काळ हा 84 दिवसांचा असतो. शेळ्यांमध्ये मर्तुकीचं प्रमाण अत्यल्प आहे. ही जात स्थानिक शेळी जातीपेक्षा चांगलीच उंच शरीरानं काटक असून आकारानं मोठी आहे. कान लांब असून लोंबकाळणारे असतात. शिंग गोल, टोकदार, मागे वळलेली, मान लांब, तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा आणि भरदार छाती असलेली अशी आहे. डोंगर दऱ्याच्या प्रदेशात चरायला चालण्यासाठी आवश्यक असे मजबूत आणि काटक पाय, टणक आणि उंच खूर असलेली असे विशिष्ट गुणधर्म असलेली असल्यामुळे कोकणातील डोंगर दऱ्याच्या प्रदेशामध्ये योग्य अशी ही जात आहे. मादीचा बांधा मोठा असल्यामुळे एकापेक्षा जास्त करडं गर्भाशयामध्ये जोपासण्याची क्षमता आहे. नर बोकड उंच, छाती भरदार, शरीराचा मागील भाग जास्त मोठा आणि उंच असलेला असतो. पायामध्ये अंतर जास्त, पाय मजबूत आणि खूर उंच असलेला. डोकं, मान आणि खांद्याचा भाग दणकट आणि पुष्ट असतो. नर अतिशय चपळ असतात. या शेळी जातीच्या परिपक्व नराची सरासरी उंची 84 सेंटीमीटर आणि मादीची 74 सेंटीमीटर असून छातीचा घेर नरामध्ये 83 सेंटीमीटर तर मादीमध्ये 73 सेंटीमीटर आहे. ही जात मोकाट आणि बंदिस्त या दोनही पद्धतीनं वाढवायला योग्य अशी आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी तसंच डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 2:05 होत आहेत. ऐकूयात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकूया बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी शाळेची भीती याविषयी सांगितलेली माहिती.
1: शाळेची भीती, स्कूल अँझायटी, ओळख आणि उपाय. नमस्कार बालमित्रांनो, आदरणीय पालक आणि शिक्षकांनो, आजच्या आपल्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक घरात किंवा शाळेत कुठंतरी पाहायला मिळतो, पण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळेची भीती म्हणजेच काय? स्कूल अँझायटी, त्याची ओळख आणि उपाय. सकाळी उठल्यावर अचानक पोटात दुखणं, डोकेदुखीची बहाणे करणं, शाळेची बस येताना रडायला लागणं किंवा दप्तर भरताना चिडचिड करणं, या गोष्टी तुम्ही कधी मुलांमध्ये पाहिल्या आहेत का? बऱ्याचदा पालक याला मुलांचा आळस किंवा नाटक समजतात, पण मित्रांनो, हे नेहमीच नाटक असतं असं नाही. ही मुलांच्या मनात असलेली शाळेची भीती म्हणजेच स्कूल अँझायटी असू शकते. शाळेची भीती नक्की का वाटते? यामागे अनेक कारणे असू शकतात. पालकांपासून दूर जाण्याची भीती, लहान मुलांना आपल्या आई वडिलांना सोडून अनोळखी वातावरणात जाण्याची भीती वाटू शकते. अभ्यासाचा किंवा परीक्षेचा ताण, अभ्यास कठीण वाटणे किंवा गुण कमी मिळण्याची भीती असणे, शाळेतील वातावरण, शिक्षकांची कडक शिस्त, वर्गात सर्वांसमोर बोलण्याची भीती किंवा

0: वर्गमित्रांकडून होणाऱ्या चेष्टा म्हणजेच बुलिंग, सामाजिक भीती किंवा सोशल अँग्झायटी म्हणजेच काय, नवीन मित्र बनवताना किंवा गर्दीत मिसळताना येणारा संकोच. जेव्हा मुलं ही भीती सांगू शकत नाहीत तेव्हा त्यांचे शरीर पोटदुखी किंवा उलट्या होणे यासारखे शारीरिक लक्षणांद्वारे ती व्यक्त करत असते. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? मुलांचे ऐकून घ्या आणि भावना समजून घ्या. मूल जेव्हा शाळेत न जाण्यासाठी हट्ट करतं तेव्हा त्याच्यावर रागवण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी त्याला जवळ घ्या. तुला नक्की कशाची भीती वाटतीये असं प्रेमाने विचारा. त्यांच्या भीतीची चेष्टा करू नका. सकाळी घाई गडबड टाळा. सकाळी घरात खूप घाई आणि गोंधळ असेल तर मुलांचा ताण वाढतो. सकाळी शांत वातावरणात आणि पुरेसा वेळ त्यांना तयार होण्यासाठी द्यावा. शिक्षकांनी मोकळा संवाद ठेवा. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास शाळेतील शिक्षकांशी बोला. वर्गात मुलाला काही त्रास होतोय का हे समजून घ्या. शिक्षक आणि पालकांनी एकत्र मिळून काम केल्यास मुलाचा आत्मविश्वास वाढतो. लहान लहान पायऱ्यांनी भीती दूर करा. सुरुवातीला मुलाला कमी वेळेसाठी शाळेत पाठवणे किंवा त्याला आवडणाऱ्या गोष्टी, उदाहरणार्थ आवडता डबा, नवीन रंगीत पेन्सिल सोबत देणे, यामुळे मुलाचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. कौतुक करा. मुलाने भीतीवर मात करून शाळेत जाण्याचे पाऊल उचलले की त्याचे मनापासून कौतुक करा. श्रोते हो, शाळा ही मुलांच्या वाढीसाठी आणि आनंदासाठी असते, भीतीसाठी नाही. जेव्हा आपण मुलांच्या भीतीमागील कारण समजून घेऊ आणि त्यांना विश्वासाचा हात देऊ तेव्हा शाळा त्यांच्यासाठी भीतीची जागा न राहता आनंदाचे ठिकाण बनेल. चला तर मग आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधूया आणि त्यांचा हा प्रवास सोपा करूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण शाळेची भीती याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम ऐकलात जो आम्ही आपल्यासाठी पुनःप्रसारित केला होता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झाले आहेत. ऐकूयात पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो परिसरी या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत पत्रकार अशफाक अत्तर यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तर. आज आपण सह्याद्रीच्या कुशीतला निसर्गाचा खजिना अर्थातच चांदोली विषयी जाणून घेणार आहोत. आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या शिराळा तालुक्यातील चांदोली परिसराची सफर करणार आहोत. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेला चांदोली परिसर म्हणजे निसर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, वन्यजीव संशोधक आणि साहसी पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा, घनदाट अरण्य, खोल दऱ्या, धबधबे आणि विस्तीर्ण जलाशय यामुळे हा परिसर महाराष्ट्रातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. चांदोली अभयारण्याची स्थापना 1985 साली झाली. 2005 याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. त्यानंतर 2009 या परिसराचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आला. आज हा परिसर पश्चिम घाटाच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करतो. येथील जंगलात वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, साळींदर यासह अनेक वन्य प्राणी आढळतात. तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती यांचेही येथे वास्तव्य आहे.

0: सकाळच्या शांत वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट आणि जंगलातील निसर्ग संगीत अनुभवणं हा एक वेगळाच आनंद असतो. चांदोली परिसरातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे वारणा नदीवरील चांदोली धरण. आशिया खंडातील मोठ्या मातीच्या धरणांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या धरणामुळे सांगली, कोल्हापूर आणि परिसरातील लाखो एकर शेतीला पाणी मिळते. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, सभोवतालची हिरवाई आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारं अप्रतिम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. पावसाळा आणि हिवाळा हे या परिसराला भेट देण्यासाठी सर्वात योग्य ऋतू मानले जातात. इतिहासप्रेमींसाठी चांदोली परिसरातील प्रचितगड हे एक महत्वाचं आकर्षण केंद्र आहे. शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला हा गड दाट जंगलामध्ये वसलेला आहे. चांदोली परिसरात कंदारडोह, जोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, आसुबाईचा सडा, सिद्धेश्वर गुंफा तसेच अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. पावसाळ्यात या परिसरातील असंख्य धबधबे आणि धुक्याने झाकलेले डोंगर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. चांदोलीचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे येथील जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धन. वन विभागाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण, जंगल संवर्धन आणि पर्यावरण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थांचाही या संवर्धन कार्यात सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे जंगल आणि वन्यजीवांचे अस्तित्व टिकून ठेवण्यास मोठी मदत होत आहे. गेल्या काही वर्षात चांदोली परिसरात ग्रामीण पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक नागरिक, होमस्टे, ग्रामीण निवास व्यवस्था, स्थानिक खाद्यपदार्थ आणि पर्यटन मार्गदर्शनाच्या माध्यमातून पर्यटकांचे स्वागत करत आहेत. याशिवाय चांदोली परिसरातील रात्र अनुभवणं हे देखील एक वेगळं आकर्षण आहे. स्वच्छ आकाश, तारकांची चमक आणि जंगलातील नैसर्गिक शांतता शहरातील धकाधकीपासून दूर नेणारा अविस्मरणीय अनुभव देते. उन्हाळ्यात काजव्यांची रोषणाई अनेक पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटन वाढत असताना पर्यावरणाचं संतुलन राखणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. जंगलात प्लास्टिकचा वापर टाळणं, वन्यजीवांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आणि वन विभागाच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. निसर्गाचं संवर्धन झालं तरच पुढील पिढ्यांनाही हा अमूल्य ठेवा अनुभवता येईल. निसर्ग, इतिहास, साहस, वन्यजीव आणि शांततेचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर शिराळा तालुक्यातील चांदोली परिसर हा प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावा असा निसर्गाचा अद्भुत खजिना आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी चांदोली मधील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्र
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं विशाल शर्मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अंतरिक्ष स्टार्टअप्स से मजबूत इकोसिस्टम बनाने की अपील की ताकि वे वैश्विक प्रतिभाओं को आकर्षित कर सकें. राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस की शुभकामनाएं दी. ब्रिक्स देशों के खेल मंत्रियों की बैठक आंध्र प्रदेश के विशाखापट्टनम में जारी. विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर आज दो दिवसीय रूस दौरे पर रवाना होंगे. छत्तीसगढ़, उड़ीसा और तटीय आंध्र प्रदेश में आज कुछ स्थानों पर मूसलाधार बारिश का ऑरेंज अलर्ट. ईरान ने पड़ोसी देशों को आगाह किया कि वे अमरीकी आर्थिक अभियान में शामिल न हों. भारत और श्रीलंका के बीच क्रिकेट श्रृंखला का दूसरा और अंतिम टेस्ट मैच कोलंबो में जारी. और हॉकी विश्व कप में आज भारतीय महिला टीम का मुकाबला ऑस्ट्रेलिया से. सेमीफाइनल की दौड़ में बने रहने के लिए भारत के लिए मैच जीतना जरूरी. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि अंतरिक्ष क्षेत्र के स्टार्टअप्स ने सरकार में अपना विश्वास व्यक्त किया है. उन्होंने अंतरिक्ष क्षेत्र के स्टार्टअप्स के मुख्य कार्यकारी अधिकारियों के साथ चर्चा में उनसे निरंतर प्रयत्नशील रहने और अंतरिक्ष क्षेत्र का एक मजबूत इकोसिस्टम तैयार करने की अपील की. प्रधानमंत्री ने कहा कि ऐसा अनुकूल माहौल बनाया जाना चाहिए जिससे दुनिया भर के लोग अंतरिक्ष क्षेत्र में अपना करियर तलाशने के लिए भारत को पसंदीदा गंतव्य के रूप में देखें.
3: दुनिया भारत के स्टार्टअप को खोजती होगी भाई कौन है इसमें, क्योंकि एक जब ब्रेक थ्रू होता है तो तुरंत लोगों का ध्यान जाता है. बहुत लोगों को हमें जोड़ना है. हमें ऐसा एक ऑरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग. त्यांना व्हायोलिन साथ आहे सरदा मुरली यांची आणि मृदंगमवर साथ आहे केशव भारद्वाज यांची. ताल रूपकम आणि आदी ऐकूयात तर सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवरारी आणि वृंदावनी सारंग.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सावित्री शेखर यांनी गायलेला राग पंतुवराली आणि वृंदावनी सारंग ऐकलात. त्यांना व्हायोलिन साथ होती सारदा मुरली यांची आणि मृदंगमवर साथ होती केशव भारद्वाज यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला, पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया, समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: यह क्षेत्र देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय

दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं.

म्हटलं आहे. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री बनणं सोपं नाही, मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते, हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही, पण त्यात समतोल असायला हवा, असं त्यांनी सांगितलं. मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर आणायला हव्यात आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक, क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालय करत असलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यातल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचाही समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,89,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 191

0: 99 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लांबजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. आमचे कार्यक्रम यापुढे आपण डीटीएच उपग्रह वाहिनीवरून ऐकू शकणार आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण सायंकाळी ठीक 4:58 सुरू होईल. तोपर्यंत आपण आमच्यासोबत जोडलेले रहा एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवर.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम आता सुरू होत आहेत. थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियान

0: चा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होतील. डोवाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर 5:02 आपण ऐकू शकाल कर्नाटक संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या अंतर्गत सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपण ऐकू शकणार आहात. राग हरी कांबोजी आणि हमसा नादम. त्यांना व्हायोलिनवर साथ दिली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगमवर साथ आहे NS कल्याणरमणम यांची. ऐकूया सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन, राग हरिकांबोजी आणि हमसानादम.

0: त्यांना व्हायोलिनवर साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमवर साथ होती NS कल्याण रमण यांची. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, सोशल मीडियामुळे जग जास्त जवळ आलं हे खरं, पण मनाचं एकाकीपण वाढलं, संवाद विस्तारला पण आत्मसंवाद हरवला. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर हाच त्यावरचा उपाय. या संदर्भात मीना अगरखेड यांचं मनोगत ऐकूया. समाज माध्यमाचा विवेकी वापर.
2: निसर्गाजवळ असताना मिळणारी शांतता, थंड वारा, तो क्षण मोकळ्या श्वासात भरून घ्या, आनंदाने जगा. आपण आपल्या खाजगी आयुष्यात काय करतो हे सगळ्यांना सांगायची गरज नसते, कारण तुम्ही एका प्रकारे तुमच्या वैयक्तिक गोष्टींची जाहिरातच करता.
1: अवश्य ऐका मीना आगरखेड यांचं मनोगत वनिता मंडळ कार्यक्रमात सोमवार दिनांक 24 ऑगस्टला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण कर्नाटक संगीत ऐकलत. सुरेश कुमार यांचं मेंडोलिन वादन आपण ऐकलत. आपण ऐकलात राग हरिकंबोजी आणि हमसनादम.

0: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. भैरवगड, वानर, वजीर सुळका, लिंगाणा सुळका, कलवंती किंवा अगदी कळसुबाई असे अगदी मानाचे तुरे ज्याच्या टोपीमध्ये आहेत, असा एक ट्रेकर, गृहरक्षक दलातील एक जवान ते गिर्यारोहक, असा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या युवक दोस्ताकडनं. स्वागत करूया आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये एका अशाच हरहुन्नरी युवक दोस्ताचं, ज्याचं नाव आहे आकाश पालकर. आकाश, स्टुडिओमध्ये मी आपल्या सर्व श्रोत्यांतर्फे, युवक मित्रांतर्फे तुझं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम आपण ट्रेकिंगचा हा तुझा सगळा प्रवास उलगडून घेणारच आहोत आपल्या गप्पांमधून, तर सुरुवात मला करायला आवडेल की तुझी ट्रेकिंगची सुरुवात कुठल्या गडापासून सुरू झाली?
1: माझी जी ट्रेकिंगची सुरुवात आहे तर ही कलावंती गडापासून झाली. 2016 मध्ये मी 12 जुलै 2016 मध्ये पहिला ट्रेक केला हा कलावंतींचा, त्या ठिकाणापासून माझी या ट्रेकची सुरुवात झाली. आणि त्याच्या पुढे आपले कलावंती, कळसुबाई, वजीरलिंग आहे, सुळका किंवा वानरलिंगी आहे, तैलबाईला, तर अशा पुढे मोठमोठ्या मोहिमा किंवा जे गड किल्ले आहेत, तर ह्या वाटा माझ्या सुरू झाल्या.
0: नक्कीच, आता ऐकताना ही नावं वाटतायत नुसती, पण ते सर करताना तू समोर गेलेले सगळे परिश्रम असतील, तयारी असेल, ती खरंच अनेक दिवसांची, काही महिन्यांची असेल.
1: नक्कीच.
0: सर्वात मानाचा आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे कळसुबाईचा शिखर, तर कलावंती हा तुझा पहिला गड होताच, पण त्याचबरोबर हा एक मानाचा आहे, तो म्हणजे कळसुबाईचा शिखर. तर त्या एका प्रवासाबद्दल सांग ना.
1: कळसुबाई शिखर हे मी फक्त नाव लहानपणी ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात त्यावरती चढायला मिळेल किंवा तो सर करता येईल असं कधी कल्पना केली नव्हती. पण ज्या वेळेला माझ्या रोल मॉडेल आहेत अरुणिमा सिन्हा मॅडम, ज्या हँडिकॅप आहेत आणि हँडिकॅप मध्ये त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइंब केलं, त्याच्यावरती चढाई केल्याने आपल्या भारताचा तिरंगा फडकवला, मग त्यावेळेला त्यांचा जो अभिमान किंवा त्यांचं जे नाव मी ज्यावेळेला ऐकलं फर्स्ट टाइम, त्यावेळेला मी फायनल केलं की आपल्याला सुद्धा जे आपल्या महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाई, या ठिकाणी आपल्याला आपला तिरंगा फडकवायचा आहे. तर ते मनामध्ये ध्येय ठेवलं आणि त्याच्याकडे सातत्याने वाटचाल करत राहिलो. आणि तो 1 आणि 2 ऑगस्ट या दिवशी 2016 रोजी मी कळसुबाईवरती तिरंगा फडकवला.
0: अरे वा, खूप छान. त्याचबरोबर तुझ्या यादीमध्ये लिंगाणा सुळका, वजीर सुळका, वानरलिंगा सुळका, भैरवगड आणि तैलबैला हे सुद्धा आहेत, तर याबद्दलचाही एक्सपिरियन्स सांग ना.
1: याबद्दलचा एक्सपिरियन्स हा खूप वेगळा आहे, कारण ट्रेकिंग आणि क्लाइंबिंग याच्यामध्ये खूप अंतर आहे. आपण जे ट्रेकिंग करतो याच्यामध्ये आपण फक्त गडकिल्ले म्हणजे जंगलातल्या वाटा आहेत त्या ठिकाणांवरून आपण चालत जातो, परंतु जे सुळके आहे तर त्याच्यावरती आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागते. ते सर्व साहित्य असेल जे आपण ट्रेकिंगसाठी वापरतो, तर त्या साधनांचा वापर करून आपण 90 डिग्री मध्ये जो सुळका आहे तर त्याच्यावरती चढाई करतो. त्याच्यामुळे आपला संपूर्ण हा जो वजन आहे आपल्या शरीराचं, ते संपूर्ण

0: हातावरती असं आणि आपल्याला वरती ओढत रॉक क्लाइम्बिंग करत आपल्याला वरती चढावी करावी लागते.
1: मग या दरम्यान 2016 साली जेव्हा तू सुरुवात केलीस, तर मग तेव्हापासून तू काही डाएट किंवा असं काही फॉलो करत होतास का?
0: त्यावेळी डाएट म्हटलं तर मी मिडल क्लास मधलं आहे, त्याच्यामुळे मला त्याबद्दल एवढं माहिती नव्हतं. परंतु रेग्युलर माझी रनिंग किंवा सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, वेळेवरती झोप, तर ह्या गोष्टींचं मी नक्कीच पालन करत होतो आणि ते सातत्याने माझं चालू होतं.
1: नक्कीच. यानंतर तू डायरेक्टली म्हणजे ट्रेक अरेंजमेंट नाही केलेस, तर त्याच्या आधी तू काही बेसिक आणि ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलेस.
0: नक्कीच.
1: तर तू बेसिक कोर्स माउंटेनिअरिंगचा केलास, तर तो कुठे केलास आणि कसा होता तो एक्सपिरियन्स?
0: मी बेसिक कोर्स आहे तो अभिमास ही संस्था आहे मनालीमध्ये हिमाचल प्रदेशला, अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट. तर त्या ठिकाणी हा माझा 28 दिवसाचा टोटल कोर्स झाला. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण रॉक क्लाइम्बिंग कशा पद्धतीने केलं जातं आणि त्याचबरोबर आपण विथ स्नो म्हणजे आपण बर्फामध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथे दिलं जातं. असा माझा हा टोटल 28 दिवसाचा कोर्स होता आणि त्याच्यामध्ये आपण एका हाईटवरती जातो. जवळपास आम्ही 11,500 फुटापर्यंत आम्ही हिमालयामध्ये सुरुवात केली, चढाई केली त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण त्या वातावरणाशी जुळून कसं घ्यायचं, तर हे तिथे आपल्याला शिकवलं होतं. तिथले जे इन्स्ट्रक्टर आहेत, शेर्पा काही असतात, तर त्यांच्या माध्यमातून आमचा हा प्रवास चालू होता.
1: खूप छान. त्याचबरोबर तू 2022 साली निमास या संस्थे अंडर ऍडव्हान्स कोर्स सुद्धा केलास ट्रेकिंगचा, तर तो कुठे आणि तिथला एक्सपिरियन्स कसा होता? माझ्या मते तो एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्याच्यानंतर तू ट्रेकिंग अरेंजमेंट सुद्धा सुरू केलं.
0: बरोबर.
1: तर हा ऍडव्हान्स कोर्स कसा होता?
0: आपण ज्या वेळेला बेसिक करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला ए ग्रेड किंवा ए प्लस ग्रेड आपल्याला मिळणं खूप गरजेचं असतं. माझं ध्येय तेच होतं की आपल्याला ऍडव्हान्सला क्वालिफाय व्हायचंय. मग त्याच्यासाठी मी बेसिक मध्ये असताना मी एक टार्गेट ठेवलं होतं की मला ए ग्रेड कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळाली पाहिजे आणि माझ्या मेहनतीला यश आलं, ती ए ग्रेड मला मिळाली. आणि त्याच्यानंतर मग मी ऍडव्हान्स जो आहे, तर तू निमास म्हणून संस्था आहे इंडियन आर्मीच्या आई डिफेन्सची, तर त्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेशला तिथे मी ऍडमिशन घेतलं आणि तिथे 35 दिवसाचं टोटल आमचं ट्रेनिंग झालं आणि -12 डिग्री मध्ये आम्ही जवळपास 16,000 फुटापर्यंत आमचं ट्रेनिंग चालू होतं आणि पूर्णपणे ग्लेशियर म्हणून गोरेचेन ग्लेशियर म्हणून आहे, तर त्यामध्ये आमचं संपूर्ण ट्रेनिंग झालं. आणि त्या ठिकाणी असताना आपला जो शारीरिक कस तिथे खूप आपल्याला दाखवावा लागतो, कारण तिथलं वातावरण आहे तर त्या वातावरणाला आपण जुळवून घ्यावं लागतं. तर ते आपली पूर्ण तयारी करून घेतात आणि याच्यामध्ये आम्हाला जे आम्ही हाईटवरती जायचो, जवळपास आमच्या पाठीवरती 25 ते 30 किलोची बॅग असायची आणि त्यांचं फिजिकल इंडियन आर्मी असल्यामुळे त्यांची फिजिकल एवढी टफ असायची, जवळपास आम्ही ती 30 किलोची बॅग, 25 ते 30 किलोची बॅग पाठीवरती घेऊन आम्ही 8-8 किलोमीटर रनिंग करायचो.
1: बापरे.
0: खूप छान होता प्रवास तो, म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील असा. आणि त्याच्या आधी मला एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला मी बेसिक करून आलो त्याच्यानंतर 2022 मध्ये जुलै 2022 मध्ये मी युनम म्हणून एक पीक आहे मनालीमध्ये लाहुल परिसरामध्ये, तर ते जवळपास 20,100 फुटाचं पीक आहे. म्हणजे जवळपास एव्हरेस्ट बेस कॅम्प जर म्हटलं तर तो आपल्याला 17,500 फुटापर्यंत जातो, त्याच्याही पेक्षा उंच असणारं हे शिखर आहे माउंट युनम. तर ते आम्ही रत्नागिरीतील 4 व्यक्तींनी याच्यावरती चढाई केली होती.
1: अरे वा, खूप छान. सुरुवात तर तुझी कलावंतीपासून झाली, पण ह्या आधी ह्याचं बाळकडू कधीपासून, म्हणजे हे करायचंय मला असं एक मनामध्ये यावं लागतं, तर तो पॉइंट कुठला होता?
0: तो पॉइंट म्हणजे मी 11वीला असताना मी एमएससीआयटी करत होतो, त्यावेळेला मी जे तुम्हाला मग अशी रोल मॉडेल म्हटलं अरुणिमा सिन्हा मॅडम, त्यांची ज्यावेळेला मी व्हिडिओ बघितली आणि अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की त्या व्यक्तीने हँडिकॅप असताना त्यांनी एव्हरेस्ट शिखर क्लाइम केलं, परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलंय तर आपण का नाही करू शकत. आणि मग त्याच वेळेला चालताना वगैरे मी ज्यावेळेला घरातून बाहेर पडायचो तर त्यावेळेला माझी फक्त नजर आकाशाकडे जायची की ह्या ढगांच्या वरती काय आहे, त्या ठिकाणी मला जायचंय असं कुठलं ठिकाण आहे. आणि त्यावेळेला मला समजलं की माउंट एव्हरेस्ट, आणि तो प्रत्येक वेळेला मला तो साथ घालत होता की तू ह्या फील्डमध्ये ये, माझ्यासोबत ट्रेकिंग कर असं. ते मला चालता उठता बसता मला त्याच गोष्टींचं वेळ लागलं होतं आणि त्याच ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये मी उतरलो.
1: खूप छान. पण ह्या सगळ्याला लागतो तो म्हणजे घरच्यांचा सपोर्ट. तर मला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की कलावंती जेव्हा तू सर केलास, तर त्यावेळेला घरच्यांना माहिती होतं का?
0: घरच्यांना काहीच माहिती नव्हतं. घरच्यांना फक्त मी एवढं सांगितलं होतं की मी बाहेर जातोय, कारण मी रत्नागिरीच्या बाहेर कधी गेलोच नव्हतो, ना कुठचे बाहेरचे जिल्हे आहेत ते कधी पाहिले होते. परंतु फक्त मला एका काकाने सपोर्ट केला आणि त्या सपोर्ट वरती इथपर्यंत मी आज पोहोचलो. परंतु सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता. परंतु आता ज्या वेळेला सोशल मीडिया वृत्तपत्रामध्ये ज्या वेळेला नाव यावं लागलं त्याच्यानंतर घरच्यांचा सपोर्ट आहे.
1: कारण

0: तसं बघायला गेलं तर थोडंफार हे रिस्की क्षेत्र आहे.
1: हो नक्कीच.
0: त्याचबरोबर तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करायला लागलास 2022 नंतर, म्हणजे तसं बघायला गेलं तर आधी तू शास्त्रोक्त शिक्षण घेतलंस आणि मग ती कला पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्यांनाही त्याचा आनंद उपभोगता घेईल असं तू सगळी अरेंजमेंट केलीस, तर आत्ता तू जेव्हा ट्रेकिंगच्या अरेंजमेंट करतोस तर तेव्हा आम्हाला दिसताना जर आम्हाला ट्रेकिंग करायला यायचंय तुझ्याबरोबर तर आम्ही चला बॅग भरली निघालो, पण तुझी त्यामागे काय काय तयारी चालू असते ही आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आम्ही रत्नागिरी असोसिएशन ऑफ माउंटेनिअरिंग हा जो आमचा ग्रुप आहे राम, तर ह्या संस्थेच्या अंडर आम्ही सर्व काम करतो. माझ्यासोबत माझी संपूर्ण टीम असते आणि त्या टीमचा देखील मी जे रॉक क्लाइम्बिंग कोर्सेस आहेत तर ते देखील त्यांच्याकडनं करून घेतले. आणि मॅनेजमेंट आपण ज्यायला म्हणतो, एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं झालं तर आम्ही पहिलं तो रूट मार्च करतो, ठिकाणी जायचं कसं, किती वेळ लागणार आहे, ज्या वेळेला एखादा आम्ही डोंगर निवडतो तर त्याच्यावरती आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, जेवण, हा संपूर्ण आमची पूर्ण रेखी केली जाते. कारण आपल्याला ग्रुपला सोबत घेऊन जायचंय, सो त्याच्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने आपण जास्त महत्वाचे आहोत, कारण त्या गोष्टी पहिल्या बघितल्या जातात. आणि संपूर्ण रूट मार्च केल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी मुलांना घेऊन जातो, जेणेकरून त्या मुलांच्या जीवाला कोणताही धोका होणार नाही.
0: बरोबर. आणि तुम्ही तुमच्या फ्लायर मध्ये किंवा पोस्टर मध्ये पूर्ण माहिती दिलेली असते की या या गोष्टी घ्या. पण ऍज अ मॅनेजर, ट्रेकिंग मॅनेजर या नात्याने तुम्हाला काय वाटतं, तुमची अपेक्षा काय आहे की जे तुमच्याकडे येतात तुमच्या ग्रुपमध्ये सामील होतात तर त्यांनी काय काय बेसिक तयारी त्यांची अत्यावश्यक आहे?
1: बेसिक तयारी म्हटलं तर महत्वाची म्हणजे शारीरिक, कारण त्यांचं चालणं, प्रत्येक व्यक्तीने जो माउंटेनिअरिंग क्षेत्रामध्ये येतो त्यांनी रनिंग असेल, योगा असतील किंवा चालणं असेल तर ह्या गोष्टी करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासोबत सोबत आपला डाईट सुद्धा महत्वाचा आहे. आपण तेलकट पदार्थ असेल, जे काय जंक फूड असतील तर त्या गोष्टी आपण टाळाव्याला पाहिजे. आणि जो आपला पोषक आहार आहे, जो आपण घरगुती आहार घेतो तो आपण खाणं गरजेचं आहे, कारण त्याच बळावरती आपण जी सह्याद्रीची संपूर्ण सैर करू शकतो.
0: नक्कीच. कुठलाही एक थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स या जर्नी मधला, जे 2016 पासून तुझी सुरू झाले, तर असा एक एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल.
1: सर्वात महत्वाचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स म्हणजे माउंट युनोम, कारण ज्या वेळेला आम्ही समिट अटेम्प्ट चालू केला कॅम्प 1 पासून, ज्या वेळेला समिट वरती आम्ही रात्री 1:30 सुरुवात केली क्लाइंब करण्यासाठी, आणि साधारण आम्ही सकाळी 8 समिटला पोहोचलो, आणि त्याच्यामध्ये हाय अल्टिट्यूड सिकनेस आला होता, मला देखील आला होता, माझ्यासोबत मला बाकीच्या जी आमची टीम होती त्यांच्यामध्ये होता, आणि त्याच्यामध्ये काही 1-2 शेर्पा होते तर त्यांना सुद्धा त्या गोष्टी जाणवत होत्या. आणि मनामध्ये एक होतं की आपल्याला शिखर क्लाइम्ब करायचं आहे, परंतु आपल्याला जे अडथळे येत होते तर त्या अडथळ्याला कसं सामोरं जायचं, कारण महत्वाचं असं असतं की ज्या वेळेला आपल्याला त्रास होतोय आणि त्याच वेळेला समोरचा देखील व्यक्ती आपल्याला सांगतोय की मला देखील त्रास होतोय, तर आपण तो त्या व्यक्तीला त्रास दाखवू शकत नाही, कारण तिथे त्याला मोटिवेट करणं जास्त महत्वाचं असतं. कारण आपण जर वीक दाखवलं तर समोरचा व्यक्ती देखील हा घाबरणारच आहे. पण ह्या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण आम्ही 1:30 सुरुवात केली तर समिटवरती कधी पोहोचतोय आणि झापला झालेला हा त्रास, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून आणि एवढ्या मोठ्या हाईटवरती महत्वाचं असतं की योग्य निर्णय घेणं, तर तो जो हा प्रवास आहे आमचा माउंट युनोमचा हा खूप माझ्यासाठी तरी जगावेगळा आहे, आणि तिथून मला खूप काही शिकायला मिळालं त्याच्यामधून.
0: तू ह्या क्षेत्रामध्ये येताना कोणतरी इन्स्पिरेशन लागतं, तर तुझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी कोण आहे?
1: माझ्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रातली इन्स्पिरेशन म्हणजे अरुणिमा सिन्हा मॅडम. आणि रत्नागिरीमध्ये जर म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शन काही गोष्टींचं असणं गरजेचं आहे, तर त्यावेळेला मला राजेश नेने सर आहेत आणि दुसरे मृत्युंजय खातू, ज्यांना लाल्या खातू म्हणतात, तर हे दोन व्यक्ती माझ्यासाठी खूप महत्वाचे होते.
0: तुझ्याशी बोलताना अजून एक गोष्ट आम्हाला कळली, ती म्हणजे 2023 साली तू रत्नागिरी ते कन्याकुमारी पर्यंत सायकलने तू हा सगळा रस्ता पूर्ण केलास, तर ही तुझी सायकल वारी कशी होती आणि काय मोटिवने तू रत्नागिरी ते कन्याकुमारी सायकलने स्वारी केलीस?
1: नक्कीच, तुम्हाला जी समजलेली गोष्ट आहे ही खरी आहे. 2023 मध्ये त्याच्या 2 जर मागे बघितलं तर K2K कारगिल ते कन्याकुमारी असा माझा प्रवास करायचा आहे सायकलने, तर त्याच्या अगोदर माझ्या मनामध्ये आलं की पहिला आपण रत्नागिरी ते कन्याकुमारी हा प्रवास करूया, तर लाल्या खातू म्हणजे जे मृत्युंजय खातू आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी अरेंज केली होती. आणि मी असं विचार केला होता की आपल्याला नुसती मोहीम करायची नाहीये, आपला हा समुद्र वाचला देखील पाहिजे. या समुद्रावरती काम करणारी आसमंत म्हणून एक संस्था आहे, तर त्या आसमंत संस्थेचा एक उद्देश घेऊन, म्हणजे आपल्याला सागर हा, म्हणजे समुद्र आपल्याला वाचवायचा आहे, तो हा मोटो घेऊन मी ही सुरुवात केली होती.

0: जवळपास 1340 किलोमीटर आहे. माझं जवळपास 12 दिवसामध्ये ही राईड माझी कम्प्लीट झाली.
1: अरे वा, मस्त. मग त्यावेळेच तुझं रुटीन कसं होतं त्या 12 दिवसांमधलं? किती वाजता सुरू करायचं असं आणि एकंदरीतच?
0: 1340 किलोमीटर आहे, प्रत्येक दिवसाला मी 100 किलोमीटर असं नियोजन केलं होतं, जेणेकरून आपल्याला 15 दिवसांमध्ये हा प्लॅन आपला सक्सेसफुल होईल. दिवसाला 100 किलोमीटर असल्यामुळे सकाळी मी 5 वाजता सुरुवात करायचो, 5 ते 5:30 माझी सायकल चालू व्हायची. साधारण मी 9 वाजेपर्यंत नाश्त्यासाठी थांबायचो, 9 ते 9:30 माझा नाश्ता कम्प्लीट करायचा आणि 10 ते 15 मिनिटांची रेस्ट घेऊन मी परत पुन्हा एकदा 10:45 राईडला सुरुवात करायचो, ते साधारण 12:30 पर्यंत. आणि ज्या ठिकाणी 12:30 किंवा 1 या दरम्यान एखादं कुठलं आपल्याला मंदिर लागेल त्या मंदिरामध्ये मी राहायचो, तिथले जे ट्रस्टी असतील, अध्यक्ष असतील त्यांना भेटायचो मी, जेणेकरून मला तिथे आराम मिळेल. आणि नंतर मग थोडा वेळ आराम करून पुन्हा 3 वाजता माझी राईड चालू व्हायची, ती संध्याकाळी 6 ते 6:30 पर्यंत. असं माझं संपूर्ण 100 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचो. आणि ज्या ठिकाणी कुठे हॉटेल्स वगैरे असेल, डॉर्मेटरी असेल, ज्या ठिकाणी मी पोहोचायचो तर त्या ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था सुरू व्हायची. आणि त्याच्यानंतर सायकल प्रवास झाल्याच्या नंतर माझी एक्सरसाइज असायची, कारण सायकलिंग केल्यामुळे थोडेसे जास्त किलोमीटर असल्यामुळे आपल्याला थोडासा त्रास सुद्धा जाणवायचा, पाय मांड्या वगैरे भरत येणं. मग पूर्ण स्ट्रेचिंग करत, ऑइल वगैरे लावून थोडासा मसाज करून माझं पुढचं नियोजन राहायचं आणि पुन्हा सकाळी पुन्हा उठून 5 ते 5:30 पुन्हा राईड चालू असायची.
1: बापरे, आणि हा सगळा प्रवास तू एकट्याने केलास?
0: हो, माझी सोलो राईड होती.
1: खूप छान, खूप छान. आणि तू आता बोलताना म्हणालास की 15 दिवसांचं नियोजन होतं, पण तुझ्या नियोजना अगोदरच तुझी ट्रिप कम्प्लीट झाली. खूप खूप मस्त. आणि वरती मला एक पटकन रॅपिड फायर घ्यायला आवडेल. तुझं आतापर्यंत सर केलेल्या पैकी कठीण असलेलं असं शिखर?
0: कठीण असलं हिमालयातलं जर विचारलं तर माउंट युनोम, आणि आपल्या महाराष्ट्रातलं विचारलं तर वजीर सुळका.
1: ओके. आवडता खाद्यपदार्थ?
0: गोपाळ हॉटेलची मिसळ.
1: आवडतं ठिकाण?
0: आवडतं ठिकाण महाराष्ट्रातलं की बाहेरचं?
1: दोन्ही.
0: महाराष्ट्रातलं म्हटलं तर आपलं अक्कलकोट, आणि बाहेरचं म्हटलं तर हिमाचल प्रदेश.
1: ओके. आवडतं गाणं?
0: संदेश आते हे, जे बॉर्डर मधलं आहे, तर ते माझं आवडतं गाणं.

0: सुरुवातीला मी जसं म्हटलं की गृहरक्षक दलातील जवान ते गिर्यारोहक प्रवास, तर ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तू होमगार्डची सर्व्हिस सुद्धा करत होतास.
1: हो.
0: तर जेव्हा आपण पर्सनल लाईफ मध्ये काहीतरी एक वेगळं करत असतो तेव्हा प्रोफेशनल लाईफ सुद्धा त्याच्या आड येऊ नये, तर त्यासाठी तिथले जे सगळे असतात त्यांचंही सहकार्य महत्वाचं असतं. तर ते कसं तुला लाभलं या प्रवासादरम्यान?
1: ज्या वेळेला माझी ड्युटी असायची त्यावेळेला तिथले संबंधित अंमलदार असतील, आमचे पोलीस कर्मचारी असतील किंवा होमगार्ड मधले अधिकारी असतील, तर ज्या वेळेला आमचा एखादा प्लॅन ठरायचा तर त्यावेळेला त्यांना मी रितसर नोटीस द्यायचो, सर मला अशाच्या वेळेसाठी मला सुट्टी हवी आहे, कारण त्यांना माहिती आहे की हा कोणत्याही चुकीच्या कामांसाठी हा सुट्टी घेणार नाही. आणि ज्या वेळेला माझं माउंटेनियरिंग क्षेत्राचं ज्या वेळेला कार्य त्यांना समजलं त्यावेळेला त्यांच्याकडून मला फुल सपोर्ट मिळाला आणि त्यामुळे ते खूप सहकार्य करतात.
0: खूप छान, खूप छान. त्याचबरोबर तुला ट्रेकिंग या क्षेत्रामध्ये जे रत्नागिरीमध्ये सगळी वाटचाल सुरू झाली तर त्याबद्दलची सुद्धा खूप छान अशी माहिती आहे, तर ती माहिती सुद्धा तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल की नक्की रत्नागिरी ट्रेकिंगला कधीपासून सुरुवात झाली.
1: माझ्या माहितीप्रमाणे रत्नागिरीमध्ये ही माउंटेनिअरिंगची सुरुवात आहे, ती जवळपास 1986 ते 1987 या सालापासून झाली. आपल्या रत्नागिरीतले प्रवीण रेड्डी सर आहेत, गुंड्यामुळे सर आहेत, मोहन कातू सर आहेत किंवा सोमन भैया वणजू, वल्लभ वणजू, ह्या ज्या थोर व्यक्ती आहेत, तर त्यांनी रत्नागिरीमध्ये माउंटेनिअरिंग हे रुजू केलं आणि लोकांमध्ये ह्याचा प्रसार केला. पहिले ते स्वतः जाऊन आले आणि त्याच्यानंतर बाकीच्या लोकांना ते सर्व सांगायला लागले की माउंटेनिअरिंग म्हणजे काय आहे, ट्रेकिंग म्हणजे काय आहे, आणि तिथून या प्रवासाची सुरुवात झाली आणि तो प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचला आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इतर जी आमची तरुण पिढी आहे तर त्या तरुण पिढीकडे पोहोचवतोय.
0: खूप छान. ट्रेकिंग किंवा मान्सून ट्रेक्स जनरली आपल्या कोकणात रत्नागिरीत खूप फेमस आहे आणि हे आता सोशल मीडियावरती अगदी म्हणजे बझरवरती चालू आहे. तर मग जे आपले सगळे युवक मित्रमैत्रीण ऐकताय तर त्यांना जर अरेंज करायचं असेल, कारण अजूनही 2026 पावसाळा संपलेला नाहीये, तेव्हा ते मान्सून स्पेशल ट्रेकिंग स्पॉट्स जाणून घेण्यासाठी नक्कीच इच्छुक आहेत आणि तेही एक प्लॅन करू शकतात, तर त्यासाठी तू काय सांगू शकशील?
1: आपल्या रत्नागिरीमध्ये खूप काही बघण्यासारखं आहे, म्हणजे आपण जे स्वर्ग म्हणतो ती आपली रत्नागिरी आहे. आता रत्नागिरीमध्ये लेटेस्ट म्हटलं

0: तर लिंगाचा डोंगर आहे म्हणजे मार्लेश्वर आहे, मार्लेश्वरच्या समोर जो आपल्याला पर्वत दिसतो डोंगर दिसतो त्याला लिंगाचा डोंगर असं म्हणतात. तिथून आपल्याला 7 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. तर आपल्याला तो एक आहे लिंगाचा डोंगर. त्याचबरोबर चिपळूणमध्ये चोरवणे गाव आहे, तर तिथे नागेश्वर म्हणून एक ट्रेक आहे. आणि आता श्रावणामध्ये तो खूप महत्वाचा मानला जातो कारण वरती शंकराचं देवस्थान आहे. आणि तिथले महत्वाचं असं आहे की तिची जी शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती वरून जे पाणी पडणार आहे ते बारमाही आहे. कधीही तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेलात तर ते पाणी कधीच आटत नाही. त्या दगडाला छेद आहे आणि छेदातनं बरोबर पाणी त्या पिंडीवरती पडत. आपण जे म्हणतो की शंकराच्या डोक्यामध्ये गंगा वसलेल्या पाहायला मिळते किंवा गंगा वसलेली आहे, तर त्याचं रत्नागिरीमधलं एक महत्वाचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं नागेश्वर. त्याचबरोबर मासाळ टू विशाळगड आहे ज्याला आपण मिनी महाबळेश्वर म्हणतो, कारण मासाळ हे खूप फेमस आहे. तिथून आपल्याला कोकण दरवाजाने विशाळगडावरती जाता येतं कारण विशाळगडाचा इतिहास देखील खूप आहे. त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये गडकिल्ले आहेत, रसाळगड आहे, सुमारगड आहे, महिमतगड आहे, महिपतगड आहे, प्रचितगड आहे, चगदेव असे खूप सारे आहेत ठिकाणं. जवळपास 25 ते 26 किल्ले आपल्या रत्नागिरीमध्ये आहेत, प्लस डोंगर वाटा देखील आहेत.
1: नक्कीच. आणि ज्यांना म्हणजे हे सगळं ऐकताना असंच वाटलं की बॅग भरू और निकल पडू, तर ज्यांना ह्याबद्दलची अधिक माहिती हवी असेल ते तुला नक्कीच अजून मेसेज करून डीएम करून नक्कीच पिळतील. एकंदरीतच ट्रेकिंग किंवा याबद्दलची माहिती तुम्हाला बाकी सगळ्या ठिकाणाहून मिळेलच, पण हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आकाशवाणी रत्नागिरीच्या FB, इन्स्टा आणि ट्विटर या सोशल हँडलद्वारे. त्याचबरोबर ही मुलाखत तुम्हाला ऐकायला मिळू शकते YouTube आमच्या आकाशवाणी रत्नागिरीच्या चॅनलवरती. आणि त्याचबरोबर अशा अनेक मुलाखतींचा खजिना तुमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी YouTube आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पण तत्पूर्वी आकाश, तू इथे आलास आणि खूप सुंदर रोमांचक अशी माहिती ट्रेकिंग बद्दलची, तुझ्या या ट्रेकिंगच्या प्रवासाबद्दलची तू आम्हाला दिलीस. खरं तर वेळ पुरेनासा आहे प्रत्येक गडाबद्दलची माहिती तो प्रवास जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल, तर अशाच संधी मिळत राहूत. आणि जाता जाता एक मात्र प्रश्न की इथून पुढचे तुझे काही ट्रेक्स लाइन्ड अप आहेत का हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: आता लेटेस्ट आहे 30 तारखेला रांगणा, हा मी आता प्लॅन करतोय. आणि त्याच्या बरोबरच हिमालयातील एक एक्सपिडिशन करायचा आमचा प्लॅन चालू आहे.
1: अरे वा,
0: त्याचं आता नियोजन लवकरच होईल. आणि गिर्यारोहण क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं ड्रीम असतं माउंट एव्हरेस्ट सर करणं, कारण ह्याच्या वरती कुठलंही शिखर नाहीये. तर माझं देखील तेच स्वप्न आहे की आपल्या रत्नागिरीमध्ये सुरेंद्र चव्हाण म्हणून आहेत दापोलीतले, त्यांनी पहिला माउंट एव्हरेस्टवरची चढाई केली. मी 10वीला असताना त्यांचा मला धडा होता, पण त्यावेळेला माउंटेनिंग क्षेत्राबद्दल काही माहिती नव्हतं. आणि आता लेटेस्ट 21 मे 2026 गिरीप्रेमीची टीम आहे पुण्यातील, तर त्याच्यामध्ये अखिल काटकर म्हणून आहेत. अखिल काटकर सर तो आपल्या लांजातला आहे, तो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला दुसरा व्यक्ती ज्याने माउंट एव्हरेस्टवरती चढाई केली. तर लवकरच मला देखील असं वाटतंय की आपली हॅट्रिक ही कम्प्लीट झाली पाहिजे आणि माझ्याकडून देखील माउंट एव्हरेस्ट हे सर झालं पाहिजे.
1: नक्कीच, त्याबद्दल आमच्या सगळ्या परिवारातर्फे आणि युवक दोस्तांतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माउंट एव्हरेस्ट केल्यावर परत एकदा भेटू आणि तोही प्रवास नक्की इन डिटेल जाणून घेऊ आपण. त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला तर फ्रेंड्स, याच एकदम पॉझिटिव्ह आणि इन्स्पायरिंग नोटवरती आम्ही तुमचा इथेच निरोप घेतोय. परत भेटूच युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय.
2: निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेती

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. स्टार्टअप परिसंस्थेत युवा वर्गाचा सहभाग वाढवण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात. आणि भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात 5 बाद 300 धावा, पडिक्कलचं शतक तर शुभमनचं अर्धशतक. आता सविस्तर बातम्या. राज्यभरातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सर्वसामान्यांना आरोग्यसेवा मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करणं आणि त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता मिळवून देणं हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. यामुळे राज्यातले हजारो गरीब आणि गरजू रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं शासनातर्फे नमूद करण्यात आलं आहे. या करारामुळे धर्मादाय संस्थांचं योगदान आणि शासकीय यंत्रणांची कार्यक्षमता एकत्र येऊन एक आदर्श आरोग्य सहाय्य मॉडेल राज्यात उभा राहील. धर्मादाय न्यासांच्या सहकार्यानं विविध त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात येऊन त्याचा थेट लाभ रुग्णांना देणं शक्य होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी CMRFच्या संकेतस्थळावर सर्व तपशील उपलब्ध आहे. त्यात सर्व संस्थांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. शिक्षण कौशल्य, क्रीडा, स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढवण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल. त्यासोबतच स्टार्टअप परिसंस्थेमध्ये चर्चा करून चांगलं धोरण तयार करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. नागपूर इथं मंथन फॉर युवा या उपक्रमांतर्गत ढोल ताशा पथकाचा जागतिक विक्रम तसंच विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या व्यक्तींसोबत थेट संवाद, नशामुक्त महाराष्ट्र आणि देश यासाठी युवकांना शपथ उपक्रमाचा यात समावेश होता. यात 25,000 जास्त युवा सहभागी झाले होते. राज्याची परंपरा असलेल्या ढोल ताशा पथकानं 585 ध्वजधारकांच्या यातील सहभागाची इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आजची युवा पिढी सर्व क्षेत्रात आपल्या कौशल्यानं नावलौकिक मिळवत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले. क्रीडा समालोचक रिधिमा पाठक यांनी युवकांचे आदर्श असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच क्रिकेटपटू तिलक वर्मा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेते दिलीप महादुगावित, अर्जुन देशपांडे, किरण शहाजी यांच्याशी यावेळी संवाद साधला. देशातील वीज व्यवस्थेची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या नियम आणि तांत्रिक मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणं अत्यावश्यक असल्याचं मत वीज क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरण, भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महापारेषण यांच्यातर्फे पुण्यात केंद्रीय विद्युत प्राधिकरण नियम आणि तांत्रिक मानकांवर प्रादेशिक स्तरावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. पश्चिम विभागातल्या विविध राज्यातल्या वीज कंपनी, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातले वीज उपक्रम तज्ज्ञ आणि अधिकारी अशा सुमारे 150 प्रतिनिधींनी सहभाग घेतला. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे सदस्य अतिरिक्त सचिव प्रणय गुप्ता यांनी कार्यशाळेचं उद्घाटन केलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून 27 ऑगस्ट दरम्यान जपानला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते टोकियो, नागोया आणि ओसाका इथं जाणार असून जपानला जाणाऱ्या भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळाचे ते नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळात 200 अधिक व्यावसायिक प्रतिनिधींचा समावेश आहे. यात उत्पादन, सेमीकंडक्टर, स्वच्छ ऊर्जा आणि पोलाद क्षेत्रापासून ते वाहन उद्योग, वित्तीय सेवा, आरोग्यसेवा आणि स्टार्टअप्स यांच्यासारख्या विविध क्षेत्रांचा सहभाग आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आज 68वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ संजीव सोनवणे

0: ठाणे यांच्या हस्ते माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांना जीवन साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर विविध परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थी तसंच उत्कृष्ट प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि महाविद्यालयांना विविध पुरस्कारांचं वितरण केलं गेलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात ब्रह्मगाव शिवारात वाघानं गायीची शिकार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकानं घटनास्थळी पाहणी केली. शिकार अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेजवळ केल्यानंतर वाघ जामखेड परिसरात निघून गेल्याचा अंदाज वनविभागानं व्यक्त केला आहे. नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, मात्र शेतात वगैरे जाताना काळजी घ्यावी, पशुधनाची सुरक्षितता राखावी आणि रात्री एकटं बाहेर पडणं टाळावं. संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीनं वनविभागाला माहिती द्यावी, असं आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे यांनी केलं आहे. बीडसह अहिल्यानगर, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांच्या परिसरात वाघाचा वावर असल्याचं वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नाटक हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही, समाजाशी संवाद साधण्याचं तसंच प्रश्न विचारण्याचं हे प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक रंगकर्मी अजित दळवी यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथं MGM विद्यापीठात जिगीशा नाट्य सहवास 2026 महोत्सवात डॉ शिवदर्शन कदम तसंच प्राध्यापक मुस्तजीबा खान यांनी त्यांची आज मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दळवी यांनी त्यांच्या जीवनातील संघर्षासह जीवनातील अनेक आठवणी सांगितल्या. या 3 दिवसीय महोत्सवात आज अखेरच्या दिवशी महात्मा गांधी यांच्यावरील लेखांचं अभिवाचन करण्यात आलं. नामवंत अभिनेत्री रोहिणी हटंगडी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतिमा जोशी यांनी या लेखांचं अभिवाचन केलं. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पहिल्या दिवशी अखेर 5 बाद 300 धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कलनं 12 चौकारांसह झळकवलेल्या 117 धावा तसंच कर्णधार शुभमन गिलच्या 50 धावा यात प्रमुख होत्या. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथमच फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात सलामीवीर KL राहुल 18 तर यशस्वी जयस्वाल 45 धावांवर बाद झाले. भारतानं या सामन्यासाठी जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याला प्रथमच संधी दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब, क आणि ड या नॉन क्रिमिलियर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जांची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ही मुदत आज संपणार होती, मात्र विद्यार्थ्यांच्या राज्यभरातून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता वनआरटीनं मुदत वाढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वनआरटीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागानं शाळांमध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मन्नू PM यांनी दिले आहेत. या नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता तसंच प्रशिक्षण असणं अपेक्षित असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी संघरत्न सरोदे यांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शाळांत इयत्ता 4थी आणि 7वीच्या 100% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला बसवण्याचा संकल्प यंदा करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षणाधिकारी राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला असून विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी दर शनिवारी विशेष सराव चाचणी घेण्यात येत आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट याच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र मुंबई यांच्यातर्फे दिला जाणारा दर्पणकार बाळशास्त्री जांभेळकर अनुवाद पुरस्कार यंदा जयश्री हरिजोशी आणि मयुरीश कुलकर्णी यांना जाहीर झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सोय करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. स्टार्टअप परिसंवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गम्मत जम्मत.

0: नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गंमत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिका ताई तुम्हा सगळ्या बाल श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. कसे आहात बच्चे मंडळी? छान अभ्यास करा, हसत खेळत रहा, आनंदी रहा. आणि आज महत्वाचा दिवस आहे. आज आहे 23 ऑगस्ट आणि आजचा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो. बरं का बाल दोस्तांनो, 23 ऑगस्ट 2023 इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेतल्या विक्रम लँडरनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं, आठवत आहे ना तुम्हाला? या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. किती अभिमानाची गोष्ट आहे, हो की नाही? चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा बनला. आणि चंद्रावर ज्या ठिकाणी लँडर उतरलं त्या लँडिंग साईडला शिवशक्ती असं नाव देण्यात आलंय. आणि हा दिवस म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्याचा उद्देश काय बरं असेल, तर तरुण पिढीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ या संशोधनाबद्दल आवड निर्माण करणं. देशभरात राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालय आणि विज्ञान संस्थांमध्ये बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन करतात. स्पर्धा असतात, क्विझ कॉम्पिटिशन्स असतात, खूप काही आयोजित करण्यात येतं. इस्रो आणि शासनातर्फे विविध वैज्ञानिक प्रदर्शनं आणि जनजागृतीपर कार्यक्रम सुद्धा घेतले जातात. तर बरं का बाल दोस्तांनो, तुम्ही सुद्धा विज्ञानाविषयी नवनवीन माहिती जाणून घ्यायला उत्सुकच असता नेहमी, नाही का? तेव्हा अशीच उत्सुकता जागृत ठेवा आणि खूप छान नवीन नवीन माहिती मिळवत जा, जनरल नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत जा. आणि बरं का बालदोस्तांनो, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाकडे वळण्याची. इंद्रायणी मुळे ही बालमैत्रीण आपल्यासाठी खूप सुंदर असं संतूर वादन सादर करणार आहे. चला तर आपण आस्वाद घेऊया.
1: नमस्कार, माझं नाव इंद्रायणी अभिजित मुळे, मी 9व्या वर्गात शिकते. मी गेल्या 1 वर्षापासून पंडित वाल्मिक धांदे यांच्याकडे संतूर शिकते आहे. आज मी आपल्या सगळ्यांना संतूरवर नटभैरव राग वाजवून दाखवणार आहे.

वा क्या बात है, इंद्रायणी मुळे या बाल मैत्रिणीचं संतूर वादन अप्रतिमच होतं. तुम्हाला सुद्धा ते खूप आवडलं असेल. आणि बच्चे मंडळी, याबरोबरच आजचा गमत जम्मत कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे यांच्यासह मी सारिकाताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, अभ्यास करा, खूप खेळा, मज्जा करा. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: गंमत जम्मत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
2: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
1: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
2: रेस कोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेस कोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
3: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही मिळेल.

देऊ नये का माझी ही कहाणी, भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकारपणा सतर्क राहा.

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, याच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारभारतीच्या व्यूज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.

0: आकाशवाणी मुंबई, आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टियर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधी

नंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुभाकी स्टेशनर्स या 2 पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर तपासण्या मनुष्यबळ औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर

5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
1: अरे कॉलेजचे आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलोय. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
0: बँक अकाउंट सुद्धा असेल तर माहिती मिळू शकते.
1: कशी मिळू शकते?
0: उद्गमने. आरबीआयच्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
1: हो,
0: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
1: आजच सर्च करतो.
0: मग आजचा चहा तुझ्याकडून.
1: हो हो.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
0: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण सार्थकी झाले जीवन चित्रकलेतून
0: या विषयावर ज्येष्ठ नागरिक प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ साबळे
1: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
2: आज ज्यांना चित्रकलेबद्दल इंटरेस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्यांना करिअर करायचंय, तर त्यांना निश्चित त्यांच्यासाठी फ्युचर खूप चांगलं आहे। कारण आज जरी AI सारखं तंत्रज्ञान आलं तरी क्रिएटिव्हिटीला खूप स्कोप आहे भविष्यामधला सुद्धा अजूनही। तर त्यामुळे ज्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय, तर तुम्ही तुमच्या आसपास आर्ट स्कूल्स असतील, प्रत्येकामध्ये आर्टिस्ट आहे किंवा कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये लपलेला असतो, स्वतःसाठी थोडासा वेळ काढला पाहिजे। आर्ट ऍज अ मेडिटेशन म्हणून तुम्हाला स्वतःची जी मेंटल हेल्थ आहे ही चांगली करण्यासाठी तुम्हाला ही उपयोगी पडेल।
0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज राष्ट्रीय अंतराळ दिवस देशभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. 23 ऑगस्ट 2023 रोजी भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला. अंतराळ क्षेत्रात भारतानं केलेली कामगिरी आणि भारताच्या आगामी मोहिमा आणि त्यापुढची आव्हानं याविषयी अंतराळ अभ्यासक आणि विज्ञान प्रसारक लीना बोकील यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. नमस्कार मॅडम, आज संपूर्ण देशात राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातोय, भारताच्या दृष्टीनं या दिनाचं महत्व काय आहे?
1: नॅशनल स्पेस डे म्हणजे राष्ट्रीय अंतराळ दिवस हा आपण 23 ऑगस्टला साजरा करतो, कारण त्याच दिवशी 2023 मध्ये लुनार लँडिंग म्हणजे विक्रम लँडर तर सॉफ्ट लँडिंग किंवा अलगदपणे दक्षिण ध्रुववर चंद्रावर लँड झाला तो. आणि आधी याआधी दुसऱ्या कुठल्याही देशाला असं यश मिळालं नव्हतं. खरं तर हा सेकंड अटेम्प्ट होता, चांद्रयान 2 थोडक्यात मिस झालेला. पण हे जे यान होतं विक्रम लँडर हे अगदी अचूकपणे ज्या कोऑर्डिनेट्सवर लँड करायचं होतं तिथे केला लँडिंग. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठी ही मोठी एक कामगिरी होती. इट वॉज ए सायन्स टेक्नॉलॉजी विक्ट्री. आणि इस्रोला हे यश मिळाल्यामुळे मॉरल बूस्ट झालं सायंटिस्ट इंजिनियर्सचं आणि याचं योगदान खूप मोठं आहे. आणि त्यानंतर इट वॉज लाईक अ गेम चेंजर. आणि त्यामुळे त्यानंतर आपण मिशन गगनयानचं पण सुरू केलं काम. सॉफ्ट लँडिंग ऑन साऊथ पोल ऑफ मून हे एक मोठं यश होतं. आणि थोडेच दिवस आधी रशियाचं यान फेल गेलं होतं आणि त्यांचं मोठं बजेट होतं अँड दे आर पायोनियर्स इन स्पेस. तरी पण आपल्याला यश मिळालं. आणि डार्क साईड ऑफ मून वर त्या बाजूला चीनला यश मिळालं होतं. पण नासाने पण इथे पाठवलं नव्हतं यान. आणि आपण हे सायन्स टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि त्यासोबत विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे प्रयोग केले. तर दिस वॉज ए बिग अचीवमेंट होती.
0: इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेपासून ते अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक आत्मनिर्भर देशापर्यंतचा भारताचा प्रवास नक्कीच सोपान होता. या काळात इस्रोनं केलेल्या देदीप्यमान कामगिरी आणि या प्रवासाविषयी काय सांगाल?
1: इस्रोला 57 वर्ष झालेले आहेत. 15 ऑगस्टला स्थापना झाली होती 1969 मध्ये. तर इस्रोने सुरुवातीला जे काम केलं किंवा आपले यान होते, कॉम्पोनंट्स होते, रॉकेट आणि सगळे पार्ट आपण इम्पोर्टेड घ्यायचो. बऱ्यापैकी रशिया किंवा फ्रेंच गायनामधून पण लॉन्चिंग व्हायचं. आणि थुंबा म्हणजे केरळामध्ये खरं तर सुरुवात झाली इस्रोची. अपाचे रॉकेट होतं पहिलं जे केलं. डॉक्टर विक्रम साराभाईंनी मोठी कामगिरी केली आणि सुरुवात केली खरं तर. आणि आता लाईक वी हॅव कम अ लॉंग वे. आणि त्यावेळेला असं म्हणतात की बैलगाडीवरून पेलोड घ्यायचो आपण बायसिकलवर, म्हणजे डॉक्टर कलाम सरांचे असे फेमस पिक्चर्स आहेत. सो वी हॅव कम अ लॉंग वे. आणि आता आपण आत्मनिर्भर आहोत या क्षेत्रात, कारण आता आपण सगळं एंड टू एंड. आणि चांद्रयान 3 ची हीच खासियत होती की फ्रॉम डिझाईन अँड कॉन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं मेक इन इंडिया होतं. सो आत्मनिर्भर भारतची ही जी मुवमेंट आहे तर डिफेन्स आणि स्पेसमध्ये खरंच आपण इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि इस्रोने सगळं खरं तर काम केलं, रॉकेट आणि सगळं PSLV आणि हे सगळं इस्रोचं. आणि प्रायव्हेट कंपनीज गोदरेज अँड बॉईज, टाटा एरोस्पेस, वायचंद नगर इंडस्ट्रीज, छोट्या छोट्या इन्स्टिट्यूशन अँड ऑर्गनायझेशनने कॉम्पोनंट पार्ट प्रोव्हाइड केले. सॅटेलाइट किंवा स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, इस्रोचं अहमदाबाद सेंटर, बँगलोर, अशा वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये इस्रोच्या सेंटर्समध्ये काही गोष्टी आपण बनवल्या भारतीय ह्याचे बनावटीचे. सगळंच आपलं मेक इन इंडिया होतं. आणि त्यामुळे आता आपण आत्मनिर्भर भारतच्या ह्याच्याकडे चाललो आहे मिशन आपली. आणि खरंच ही सक्सेसफुली इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि आपण हे अचीव्ह केलं आहे. वी आर नाव इन द टॉप लीग किंवा एलिट ग्रुप म्हणतो आपण. टॉप 3

0: स्पेस एजन्सीज मध्ये आपलं नाव येतं, नंबर येतो. हे नासा आणि शिया तीनच्या नंतर आपला तिसरा चौथा नंबरच येतो आता. सो वी आर इन द टॉप 4 स्पेस एजन्सीज आता असं म्हणू शकतो.
1: भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विक्रम लँडरची महत्वाची कामगिरी किंवा यश काय आहे?
0: चांद्रयान 2 च्या थोडा म्हणजे अपयश आलं, पण त्यानंतर त्याच्या थोडक्यात असं आपलं चुकलं की लेग्स वर लँड झालं ते. त्यानंतर आपण फेलियर म्हणू शकत नाही बिकॉज द ऑर्बिटर वॉज इन प्लेस. म्हणजे चांद्रयान 2 च ऑर्बिटर चंद्राभोवती फिरायला लागला होता आणि मग आपण त्याचाच उपयोग करून घेतला आणि चांद्रयान 3 ची लगेच सुरुवात झाली. आणि डॉक्टर सोमनाथ सर ही वॉज द चेअरमन इस्रो दॅट टाइम. मग त्यांनी असं ठरवलं की असं आता अचूक काम करायचं, अक्युरेट आणि प्रिसिजन, की आता ह्यावेळेस काहीच चुकणार नाही. तो AI वापरला, तंत्रज्ञान, आणि मी तर म्हणेन स्पेस इज मल्टीडिसिप्लिनरी. म्हणजे त्याच्यामध्ये मेकॅनिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, अनेक ब्रांचेस येतात ह्यामध्ये. सो विक्रम लँडर इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ व्हिक्ट्री. आणि डॉक्टर विक्रम साराभाईचंच नाव दिलेलं होतं आणि खरंच आपल्याला एक विश्वविक्रम आपण एस्टॅब्लिश केला आणि यश मिळालं आपल्याला. तो सॉफ्ट लँडिंग करून जेव्हा दक्षिण ध्रुव जवळ आणि तो जो ते जे कोऑर्डिनेट्स आपण ठरवले होते तिथेच बरोबर लँड झाला आणि ते सॉफ्ट लँडिंग झालं. जो जग बघत होतं कारण वी वर ऑल वॉचिंग द सॉफ्ट लँडिंग. आणि फक्त आपण भारतात नाही तर सगळे जगातले लोक पाहायला लागले होते. तो सगळ्या जगातल्या लोकांनी आता आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे आणि त्यांना आता कळलेलं आहे की भारताची स्ट्रेंथ आहे ही सायन्स टेक्नॉलॉजी. आणि हे यश आल्यानंतर सॉफ्ट लँडिंग तर झालंच आणि त्या ठिकाणी आता नासाचं असं म्हणतात की आर्टेमिस 3 मिशन लँड होईल. तर आता नासाने आपल्याला इस्रोला विचारली आहे मदत किंवा कोलॅबोरेशन आणि आपण मग हे प्रकारचं यश म्हणू शकतो. आणि सायन्स म्हणजे एक तर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन झालं, लँडिंग झालं, सॉफ्ट लँडिंग ते दाखवून दिलं आपण जगाला. आपल्या स्वतःसाठी होतं खरं तर. आणि त्यानंतर त्याचा रोवर पण, प्रज्ञान रोवर पण बाहेर आला आणि 14 दिवस त्याचे प्रयोग सुरू होते. म्हणजे पेलोड्स होते त्याच्यावर किंवा इन्स्ट्रुमेंट आणि विक्रम लँडरचे 4 आणि प्रज्ञानचे 3. आणि त्यांनी काही गोष्टी विज्ञानाच्या अशा शोध लावले किंवा हेलियम 3 आणि तिथे थोडं ड्रिलिंग करून पाणी आहे का, मग तिथे पुढचे मिशन आपल्या मोहिमा घडतील का. म्हणजे फक्त इस्रोसाठी नाही तर जगाला फायदा झाला पाहिजे. चंद्राची कशी निर्मिती झाली, मून इज आर नॅचरल सॅटेलाइट, आपला उपग्रह आहे, तर चंद्राचा अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचा हा विषय आहे. या सगळ्या गोष्टींच्या असे शोध लावले आपण आणि खूप दूर अशा गोष्टी उलगडल्या. सो वी रिझॉल्व्ह ऑर वी सॉल्व्ह मेनी मिस्ट्रीज. आणि जेव्हा सोलर सिस्टम आपल्या सूर्यमालेची हे झाली निर्मिती, पृथ्वीचा जन्म झाला आणि चंद्राचा पण, त्यावेळेला काय काय कसं कसं घडलं असेल त्यासाठी आपण चंद्राचा अभ्यास करतो. तर हे विज्ञानासाठी अतिशय महत्वाच्या या गोष्टी आहेत. आणि जे काय ठरवलं होतं, प्लॅन होता, इतकं मोठं बजेट होतं, तरी पण आपण सगळ्या एक एक पैशाचा हे केला, म्हणजे जस्टिफाय केलं आणि यश मिळालं आपल्याला. ओव्हरऑल इट इज द वन ऑफ द बेस्ट सक्सेसेस इन स्पेस टेक्नॉलॉजी. अंतराळ क्षेत्रात हे एक मोठं उदाहरण आहे विक्रम लँडरचं.
1: शैक्षणिक संस्था आणि विज्ञान प्रसारक राष्ट्रीय अंतराळ दिन कसा साजरा करतात, त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं का?
0: येणाऱ्या काळात गगनयान मोहीम होणार आहे, मग चांद्रयान 4, मंगलयान 2, शुक्रयान, असे जे या अशा अम्बिशियस मिशन आहेत, तर हे अवेअरनेस ही करण्यासाठी खेडेगावात जाऊन आम्ही विज्ञान प्रसारक म्हणून काम करतो. तो यावर्षी आम्ही पुण्याच्या काही ZG स्कूल्स मध्ये आणि कर्नाटक हायस्कूल, कलमाडी स्कूल आणि या आठवड्यात सैनिक स्कूल सातारा, कावेरी ग्रुप मध्ये मोबाईल प्लॅनेटेरियमचे शोध केले. म्हणजे तारेगमी पर नावाची एक बँगलोर स्पेस ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे मोबाईल प्लॅनेटेरियम आहेत, म्हणजे तारांगण आहेत. तो ते आम्ही इथे आणून सगळेच काही नेहरू प्लॅनेटेरियमला जाऊ शकत नाही, तो 20-80 द्या डोरस्टेप आणि मोबाईल सायन्स लॅब आणि स्पेस ऑन व्हील्स अशा या गोष्टी आम्ही पॉप्युलराइज करतो. म्हणजे माझ्यासारखे विज्ञान प्रसारक किंवा अंतराळ एज्युकेटर, तो आम्ही हे का करतो, तर आता आपल्याला माहिती आहे की साऊथ डॉमिनेटेड आहे स्पेस फील्ड किंवा डिफेन्स. पण बँगलोर मध्ये हेडक्वार्टर्स आहे, सुरुवात झाली केरळमध्ये, आंध्रामध्ये श्रीहरिकोटा वरून लॉन्चिंग होतं, मेजर लॉन्चिंग. तामिळनाडूमध्ये स्पेस स्टार्टअप्स आहेत, प्रायव्हेट खाजगी कंपन्या आहेत.

0: महाराष्ट्रात याचा अवेअरनेस नाही आहे किंवा कमी पडतो आपण कुठेतरी. तर आम्ही अवेअरनेस का क्रिएट करतो, नाही तर मुलांना हे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे कळत पण नाही किंवा त्यांना सांगायला कोणी नसतं किंवा देर आर नो रिसोर्सेस ऑर रिसोर्स पर्सन लाईक अस. मग आम्ही काय करतो, त्यांना असं सांगतो की हे पण एक करिअर ऑप्शन आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला.
1: चांद्रयान मोहिमेसोबत इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी नासा ही संस्था इस्रो सोबत कशा प्रकारे सहकार्य करत आहे?
0: इस्रो आणि नासा मध्ये आता एक करार झालेला आहे, त्याला आर्टिमिस अकॉर्ड म्हणतात. तर नासा जे आर्टिमिस 3 मिशन होणार आहे तेव्हा त्यांनी ती साईट निवडलेली आहे जी आपली विक्रम लँडरची जागा होती, पॉइंट ऑफ लँडिंग. त्यामुळे आता आपण त्यांच्या बरोबर कोलॅबोरेशन करणार आहोत आणि याचा फायदा आपल्याला पण नक्कीच होणार आहे, कारण आपल्या पण पुढच्या मोहिमांना आणि जगात आपलं एक स्थान झालेलं आहे उच्च स्थान, सो वी आर इन द टॉप नॉच स्पेस एजन्सी, आणि याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कारण कमर्शियल मिशन साठी आपल्याला खूप ऑर्डर्स येतील नंतर. तर आर्टेमिस 3 जेव्हा नासाचं लँडिंग होणार आहे, मॅन मिशन म्हणजे मानवी मोहीम असेल, तर ते 3 अंतराळवीर जेव्हा जातील तेव्हा इस्रोचा सहभाग असेल त्यामध्ये आणि दॅट विल हेल्प अस इन फ्युचर मिशन. आणि आपला त्यांना फायदा होईल, त्यांचा आपण करून घेणार आहोत, असा दोन्ही होणार आहे.
1: भारताची महत्वाची मोहीम असलेल्या चांद्रयान 4 सोबतच अन्य आगामी मोहिमा यशस्वी करण्यासाठी इस्रो समोर काय काय आव्हानं आहेत?
0: इस्रोची आता चांद्रयान 4 जी मिशन होणार आहे येणाऱ्या काळात 2 वर्षांमध्ये वगैरे, तर आपण रोवर पाठवणार किंवा एक बग्गी सारखी एक व्हेकल आणि त्यानंतर मॅन मिशन. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी अत्याधुनिक असणार आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे खर्चिक असणार आहे मोहीम नक्कीच. पण त्याच्यासोबत टेक्नॉलॉजी जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी लागते त्याला आपण आता सज्ज आहोत. आणि ही झाली चंद्रावरची मोहीम, चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 मॅन मिशन. पण आता पुढच्या वर्षी किंवा 2 वर्षात गगनयान 1 होणार आहे, मिशन होणार आहे, म्हणजे भारतीय अंतरिक्ष स्थानक किंवा आपली स्वतःची इंडिजिनस आपलं स्पेस स्टेशन. कारण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय आहे, परंतु आपलं स्वतःचं असं अंतरिक्ष स्थानक असेल लो अर्थ ऑर्बिटवर, म्हणजे 400 किलोमीटर दृष्टीपासून वरती असा फिरतो तो. तर यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी आणि आपण आता सज्ज आहोत. आपल्या ऍस्ट्रोनॉटची ट्रेनिंग मॉस्कोमध्ये झाली, तर मॉस्कोमध्ये ट्रेनिंग झाली त्यावेळेला हे 4 पायलट एअरफोर्स पायलट ज्यांची निवड झाली त्यांची कोविडच्याच वेळेला लॉकडाऊनमध्ये ट्रेनिंग रशियामध्ये झाली, परंतु सगळं बाकीचं भारतीय बनावटीचं आहे किंवा इंडियन एअरफोर्सचे पायलट्स आहेत आणि आपली टेक्नॉलॉजी आपलंच सगळं आहे. इट इज कोलॅबोरेशन बिटवीन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL, इंडियन एअरफोर्स आणि इस्रो. मग त्यासोबत DRDOचं एक डिफेन्स फूड आणि मेडिसिन डिपार्टमेंट, कारण आपण अंतराळवीरांना पाठवतो स्पेसमध्ये तेव्हा त्यांची जेवणाची सोय करावी लागते, मेडिसिन, स्पेस मेडिसिन वगैरे. तर आता आपण सज्ज आहोत, त्याची सगळी तयारी चालू झालेली आहे. आणि म्हणूनच मागच्या वर्षी एक्झियम 4 मिशन मध्ये जेव्हा ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला स्पेसमध्ये जाऊन आले ISS मध्ये, तेव्हा त्यांनी असे काही प्रयोग तिथे केले, म्हणजे आपले भारतीय एक्सपेरिमेंट, आपण 7 एक्सपेरिमेंट पाठवले होते आणि तिथे 14 ते 16 दिवस ते राहिले होते आणि ही वॉज कंडक्टिंग बॅक टू बॅक एव्हरी डे एक्सपेरिमेंट. तर हे प्रयोग होते जेवणासाठी, म्हणजे आपण मोड आलेली मटकी किंवा असं सगळं तिथे काय खाऊ शकतो, मग आपलं जेवण तिथे चालेल का वगैरे. तर असे सगळे प्रयोग आता चालू आहेत आणि गगनयान 1 विल बी अनमॅन आणि गगनयान 2 विल बी मॅन मिशन. मग हे सगळं याची तयारी चालू झालेली आहे किंवा अंतराळवीरांना वरती पाठवणं सोपं आहे पण त्यांना परत आणायचं सेफली ही एक मोठी चॅलेंज आहे. हे सगळे आव्हानं आहेत, त्याला आपण आता सज्ज आहोत, वी आर रेडी फॉर इट.
1: धन्यवाद मॅडम, आपण राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईशी संवाद साधला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तुम्हाला हे माहिती आहे का, प्रज्ञान रोवरच्या यशस्वी तैनातीनंतर त्याच्या सॉफ्ट लँडिंग साईटला शिवशक्ती पॉइंट असं नाव देण्यात आलं. राष्ट्रीय अंतराळ दिन हा केवळ भारताच्या अंतराळ यशांचा गौरव करण्याचा दिवस नाही, तर अंतराळ विज्ञानात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठीच्या उत्साहाचा दिवस ठरला आहे असं म्हणता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. या

सोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.

0: समद्या मंडळीला शेवंताबहिणीचा अर्थातच वैशाली वांगीकरचा,
1: समद्या मंडळीला राधाबहिणीचा अर्थात शीतल निमजेचा,
0: आमच्या दोघीचा बी नमस्कार। बघ राधे, आज मंडळीच्या आवडीचा कार्यक्रम म्हणलं की मंडळीची भरभरून अशी पारावर हजेरी असते आणि पत्र्याचा बी पाऊस आज पडलेला आहे म्हणलं।
1: अगो भय भय शेवंता, आणि कसं आहे मंडळी आपली आवर्जून आपला कार्यक्रम ऐकतात वय की नव, आणि त्यांच्या आवडीच्या गीताचा आनंद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळीला घेता येतो।
0: बराबर आहे, आणि अशामध्ये भरपूर अशी पत्रे देखील आपल्याला प्राप्त होत आहेत
1: वय,
0: हो की नाही?
1: अगदी बराबर।
0: आता समद्या मंडळीच्या पत्राला पोच देणं झाली पाहिजे, याच्यासाठी आपण आपल्या गप्पाला आता विराम देऊ आणि पत्राकडे वळू।
1: असं म्हणते वय, तर मग आजच्या कार्यक्रमातील पहिलं पत्र कोणत्या मंडळीचं आहे?
0: आणि हे पहिलं पत्र पाठवणारे आपले हे श्रोते आहेत अतुल गौतमी, धम्मादिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोष्टी, येळगुड तालुका, हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते होते, आणि तसंच राहणार सिरसी खुर्द, तालुका कंधार, जिल्हा नांदेडतनं शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम, तालुका अहमदपूर येतनं, नामदेव कलमे, आकाश कलमे, आशा कलमे, नारागुडे, थारबाग कर्नाटक येतनं, प्रियंका अविनाश रेड्डी,
1: आणि तसंच विढू तालुका उमरखेड येथून गंगाधर पोपलवाड, सम्यक प्रियंका, लक्ष्मीबाई, भारत धुळे, उत्तम जमधाडे आणि समस्त पोपलवाड परिवार, छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश, गुंडेवाडी येथून निजाम शेख, नुपूर, वरुण साबळे, उद्धव साबळे आणि समस्त मित्र परिवार,
0: तिरुपतीनगर लातूर येथनं संगीता जैन, सूरज जैन, पी आर जैन, दयानंदनगर नांदेड येथनं प्रकाश जैन आणि मित्र परिवार,
1: विश्वकर्मानगर नागपूर येथून शैलेश गव्हाणकर, वैशाली गव्हाणकर, कुमारी ध्वनी गव्हाणकर, मेहरनगर उमरखेड येथून अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर, सिद्धांत प्रिन्स, एकांश गव्हाणकर आणि समस्त मित्र परिवार,
0: मुक्काम पोष्ट बोराळ धरण तालुका मालेगाव येथनं दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका गजानन आणि समस्त घायाळ परिवार,
1: राहणार बरसाले मळा आंतरवाली दाई, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून ज्ञानदेव माऊली बरसाले, दामोअण्णा बरसाले, बालासाहेब बरसाले, संभा बरसाले, कुंडलिकराव बरसाले, पांडुरंग ज्ञानदेव बरसाले, सखाराम काका बरसाले, कार्तिक बरसाले, अशोक काका बरसाले, बंडूनाना आटकळ, अनंतराव यादव, एकनाथ दादा बरसाले, ज्ञानोबा माऊली उगले अंकल, राहणार जिरडगाव, राहणार जवळा झोटे, तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून सुरेशदादा, रणजितराव झोटे, श्रुती, संग्राम अनिल झोटे, सुनील झोटे, भगवान रामभाऊ रणपिसे, परमेश्वर सुंदर परसू बाळू आणि उत्तमराव मामा खरात आणि समस्त मित्र परिवार,
0: मोजे गोवर्धन येथनं रवींद्र पवार, मीनाताई पवार, श्रीकांत पवार, एकनाथ काळे, राजेश आणकर आणि समस्त मित्रमंडळ,
1: समतानगर परळी वैजनाथ येथून शिवदास गलांडे, जयश्री गलांडे,

0: अतुल गलांडे, अनुजा गलांडे आणि समस्त मित्र परिवार।
1: गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील मारुतराव पांचाळ, गजानन नादरे, पांडुरंग साळवे, दत्तराव कऱ्हाळे, रेशमाजी सोनटक्के, भक्ती दिदी पांचाळ, साडेगाव येथील गोपाळ नाहतकर आणि समस्त मित्रमंडळ, तसंच अंबाई तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील अनिल कुमार घोडके, वैशाली प्राजक्ता, वैष्णवी गायत्री, यज्ञेश आणि समस्त घोडके परिवार।
0: अकोट येथून बाळू पाटील, सविता पाटील, नितीन पाटील, नलिनी पाटील, अजिंक्य पाटील, आदित्य पाटील, एन ए फुकमारे आणि समस्त मित्र परिवार। आष्टी जिल्हा जालना येथून सय्यद युनुस, सय्यद नोमान, तन्वीर मसरत, सय्यद निजामुद्दीन, रामभाऊ तांदळे आणि समस्त मित्र परिवार। धोतरजोडा आष्टी येथून दशरथ सागुते, अनुष्का सागुते आणि समस्त मित्र परिवार।
1: पोफाळी जिल्हा यवतमाळ येथील जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर आणि समस्त सिंगणकर परिवार। तसंच राहणार वजर सराटे तालुका जिल्हा जालना येथून शिवाजी ढाकणे, पुंजारामजी सराटे, आत्माराम ढाकणे, सुंदरबाप्पा जाधव आणि विनायकराव सोसे।
0: नळेश्वरनगर नरवेल जिल्हा बुलढाणा येथून पी एस नावकर, निर्मला, विशाल नावकर आणि समस्त मित्र परिवार। तर या सर्व श्रोत्यांना शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत सद्यस्थितीत हळद पीक व्यवस्थापन याविषयी कृषीतज्ज्ञ शुभम लाडाने यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत या सर्व श्रोत्यांना खूप आवडली असं यांनी पत्रात लिहून कळवले। श्रोते हो पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर ऐकूया तुमच्या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत।
2: बोंबला

0: आवड कळविणारे आपले हे श्रोते आहेत गणेशनगर तालुका पूर्णा इथनं बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्य गिरी, पूजा भारती आणि समस्त मित्रमंडळ. जांभरुण तालुका अर्धापूर इथनं दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, आशिष, पृथ्वीराज, सायली जोशी, परभणीहून गणेश हारगावकर.
1: मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन अभिषेख, शाकिर शेख, इस्लाम अभिषेख, बाबा शेख, सिमर शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला अभिषेख, गदर शेख, निलोफर शेख आणि तसंच तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथून चांदनी अयुब सय्यद, बाराजे अमन सय्यद, बाहिरा सय्यद आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट चकलंबा तालुका गेवराई जिल्हा बीड इथून दिनकर साळवे, संस्कार, अक्षय, श्रेया, श्रेयश, गंगा साळवे आणि मित्र परिवार.
0: मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथनं सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मुगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि समस्त मित्रमंडळ.
1: दौलत बाग मुरादाबाद इथून जाफर हुसेन, नईमा बेगम, कासिम अली, नदीम अली, जुनेद अब्बासी आणि समस्त मित्र परिवार.
0: तसंच राहणार तिरुका तालुका जळकोट जिल्हा लातूरहून प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, सुरेखा लक्ष्मण मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, निखिल निशांत मध्यवाड, मुरढव तालुका रेणापूर जिल्हा लातूर इथनं भागवत मोठेगावकर, भाग्यश्री प्रसाद मोठेगावकर.
1: तालुका माजलगाव जिल्हा बीड येथून नारायण चिरके, चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे, समर्थ उमरे आणि समस्त मित्र परिवार.
0: तसंच समाधान जाधव, अल्ताफ फुजुरे, सेपुलाहब, सबाहत, किरत हुजुरे, रेहान शेख आणि समस्त मित्रमंडळ.
1: मुक्काम म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून रामराव बहिरजी, दत्तराव जाधव, रामराव जाधव, नागनाथ जाधव, मारुती जाधव, चंद्रकांत जाधव, देवांश बोखारे, गोविंद बोखारे, तिरुपती पडोळे, वैभव जाधव, रामप्रसाद जाधव, स्वराज, ऋतुराज जमदाडे आणि समस्त मित्र परिवार.
0: ज्योतिबाई काठोके, प्रशांत शुभांगी, किशोर, राधिका, वेदिका, रिद्धी, सिद्धी, मनुर खुर्द तालुका बोदवड जिल्हा जळगाव खानदेशचं हे पत्र होतं पाय.
1: याच गाण्याची आवड कळविणारे आपले श्रोते आहेत बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गब्रू पैलवान थोरात, सदाशिव थोरात आणि मित्र परिवार.
0: आसलगाव बाजार इथनं राजू माठे, गजानन माठे, ज्ञानेश्वर माठे, संजय माठे आणि समस्त मित्रमंडळ. तसंच ओम गायकवाड, अम्रपाली गायकवाड, आविष्कार गायकवाड, अनामिका गायकवाड, प्रणिता गायकवाड, तामसा रोड हातगावचे हे श्रोते होते.
1: राजमाता नगर बुलढाणा येथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे, आकांक्षा नरवाडे, आकाश कुमार आणि मित्र परिवार. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला भगवान आणि समस्त मित्र परिवार.
0: मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड इथनं सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि समस्त मित्रमंडळ.
1: रिंगणी छत्तीसगड येथून दिनेश वर्मा, करुणा वर्मा, दतरंगी येथून भागवत वर्मा, लेवली येथून गुलाबदास, माणिकपुरी, लच्छनपूर येथून विश्वनाथ साहू, जर डोंगरी पिंपरिया येथून दुर्गाराम साहू आणि समस्त मित्र परिवार.
0: मुक्काम पोस्ट वळसंगी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथनं उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, प्रज्ञा राजकुमार मध्यवाड, संकेत साईनाथ मध्यवाड, देव्यानी, धनश्री, आरुष आणि समस्त नाळापुरे परिवार. तसंच राहणार बोरगाव बुद्रुक तालुका चाकूर जिल्हा लातूरहून धोंडीराम कदम, काशीबाई कदम, अमोल कदम, वनिता कदम, श्रेयश, प्रद्युम्न कदम आणि समस्त मित्रमंडळ.
1: आणि तसंच राहणार खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून भगवान कुरे, मारुती कुरे, पूर्वाजी कुरे, गोरखनाथ कुरे, आदिनाथ कुरे आणि समस्त मित्र परिवार. मुक्काम पोस्ट खेडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, उत्तम बोडखे. मुक्काम असोलवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथून आत्माराम आसोले, ललिता, दुर्गा आणि समस्त आसोले परिवार.
0: राहणार बाबळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून लक्ष्मण कदम, पद्माबाई कदम, पमाबाई कदम, सविता ओम कदम, प्रतीक्षा श्याम कदम, आरोही विराज कदम आणि समस्त मित्रमंडळ. आणि या समजा मंडळीला आवड बळीराजाची हा जो कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी प्रसारित करण्यात आलेला होता तो कार्यक्रम आम्हाला मनापासून आवडला. सहभाग होता संजय थोरात आणि वैशाली वांगीकर यांचा. पत्र पाठवलं त्याबद्दल समद्या श्रोत्यांचे खूप खूप धन्यवाद. आता ऐका तुमच्या आवडीचं कार्यक्रमातलं हे गीत.

0: गीतानंतर कार्यक्रमातील पुढचं पत्र आहे नखाते हदगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते जानवी नखाते मानसी नखाते मयूर कवळे सोहम नखाते आणि समस्त मित्र परिवार
1: आजनी खुर्द तालुका अहमदपूर जिल्हा लातूरहून राजेंद्र कांबळे मनकर्णा कांबळे विश्वजीत बुद्धभूषण मायादेवी लक्ष्मण ठाकरे प्रणव प्रणाली प्रणिता आणि समस्त ठाकरे परिवार
0: गाव वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे हर्षदराव पुंडे सोनबाराव पुंडे आणि समस्त मित्र परिवार
1: इंदिरानगर लातूर येथून धोंडीराम भालेराव वत्सलाबाई भालेराव सतीश भालेराव मीना भालेराव प्रीतम प्रतीक प्रणित दत्ता भालेराव रेखा भालेराव श्रुती श्वेता मायरा आणि तसंच विवेकानंद नगर शिरूर ताजबंद येथून भिवाजी कांबळे निर्मला कांबळे ज्योती कांबळे यशवंत कांबळे
0: मुक्काम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगी छत्रपती संभाजीनगर वैभव गौरव लोखंडे भावसिंगापूर छत्रपती संभाजीनगर मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी रुद्र कोळकर वाकवणी तालुका बदनापूर आणि समस्त मित्र परिवार
1: तसंच राहणार वांजरवाडा तालुका जळकोट जिल्हा लातूरहून दत्ताबुवा भारती लक्ष्मीबाई भारती उषाबाई कैलास नंदा नारायण भारती आणि समस्त मित्रमंडळ
0: मुक्कामपूस काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव प्रशांत जाधव प्रणव देशमुख संचित देशमुख जगुताई जाधव स्वतिताई देशमुख वर्षाताई देशमुख पूजाताई देशमुख प्रणाली देशमुख ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव आणि देशमुख परिवार
1: मुक्कामपोस्ट तळेगाव येथनं रघुनाथ ससाने सुशीलाबाई यशवंत सुलभा डॉक्टर प्रबुद्ध ससाने अजय वाघमारे बबीता विजय सखुबाई आणि विराज वाघमारे तसंच मुक्काम पोस्ट शेलदरा तालुका जळकोट येथनं अशोक केंद्रे उर्मिला दगडोबा गंगाबाई रामेश्वर मनीषा प्रतिज्ञा केंद्रे आणि तसंच नामदेव फड जिजाबाई फड आणि समस्त मित्रमंडळ
0: वरून जवळका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे स्वराज वानखडे आणि समस्त मित्र परिवार डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये तन्मय बेबी अनिष्का राधिका गजभिये आणि समस्त मित्र परिवार
1: समतानगर परिवर्जनात येथनं शिवदास गलांडे जयश्री गलांडे अतुल गलांडे अनुजा गलांडे आणि समस्त मित्रमंडळ
0: बीड येथून प्रकाश पगारिया पराग पगारिया प्रदीप पगारिया केशव पटेल सरला प्रकाश आणि समस्त मित्र परिवार
1: तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड येथनं तुळशीराम शिंपले पाटील रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले कुशी वर्ता कांचन साक्षी ढेंबरे आणि समस्त शिंपले परिवार
0: गरीब नवाज कॉलनी वंदनानगर इंदोर येथून रेखा संतोष रघुवंशी शोभा भूपेंद्र रघुवंशी बबिता सुरेंद्र रघुवंशी पूजा विकी रघुवंशी स्वाती प्रयाग चौधरी मालती चौधरी गणेश कार्तिक खर्चे संजना खर्चे ललिता नारायण खर्चे आणि समस्त मित्र परिवार
1: छत्रपती शाहूनगर हिंगोली येथनं पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत इंगोले टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम तसंच नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णा येथनं शेषराव बोबडे सोनाजी सीताराम वैष्णवी सुवर्णा विनुताई शुभम बोबडे बालाजी बोबडे मारुतराव भुसारे नावकीकर गणेश मोरे आहेरवाडीकर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथनं सुनील जबडे टेलर आर डी इंगोले नामदेवराव शिंदे पंडितराव शिंदे चंदू बलखंडे छोटूदा इंगोले आणि समस्त मित्रमंडळ
0: छत्तीसगड भाटपारा दतरंगी येथून द्वारिका प्रसाद वर्मा किशोर वर्मा दीपक कुमार वर्मा झावेंद्र कुमार वर्मा आणि समस्त मित्र परिवार मंडळी या समद्या श्रोत्यांना सकाळी 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पपिता गोरखेडे यांनी पिकांमध्ये जिप्समचे फायदे याविषयी कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये सांगितलेली माहिती या सर्व श्रोत्यांना खूप आवडली

तसंच या कार्यक्रमातून आम्हाला भरपूर अशी माहिती कमी वेळात मिळते, त्यामुळे हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो असं या सर्व श्रोत्यांनी लिहून कळवलंय. तर मंडळी तुम्ही पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मंडळी ऐकूया तुमच्या समजा मंडळीच्या आवडीचं हे गीत.

0: कार्यक्रमातील पुढचं पत्र आहे. येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथून शंकरलाल जयस्वाल, रामलाल गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी दुर्गेश्वरी ज्योती, बागलपाडी तालुका वसमत येथून चंदनलाल जयस्वाल, विजयालक्ष्मी श्रेया आणि मित्रपरिवार.
1: तसंच भीमराव चिमाजी मकासरे, अविनाश सुधाकर अवचार, भारत नगर परभणीचे हे श्रोते होते.
0: मुक्कामपोस्ट वारणानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर येथून अमित नारायण लोंढे, विजय नारायण लोंढे, अर्चना अमित लोंढे, स्वाती विजय लोंढे, मीनाक्षी नारायण लोंढे, चार्वी विजय लोंढे, शिवकुमार सोने, नवे पारगाव, प्रवीण बागल खटाव, दीपक चव्हाण, रितेश ज्ञानदा, रणवीर, रेश्मा, राज, नीरज आणि समस्त मित्र परिवार.
1: दसमले चौक परतूर जिल्हा जालना येथन सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरजे, जयश्री दसमले, शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे आणि दसमले आणि काटे परिवार.
0: हाती गेट राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, लाडकी पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा, सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुक्कामपोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव आलापुरे, सुशीलाताई आलापुरे, रुपाली तुकाराम आलापुरे, जयश्री श्रीकांत आणि समस्त आलापुरे परिवार.
1: रवळगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथन शंकर भदर्गे, छाया भदर्गे, सुबोध भदर्गे, विक्रांत भदर्गे आणि समस्त भदर्गे परिवार.
0: तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथून शंकर गिरबिडे, सुमन गिरबिडे, दिलीप गिरबिडे, कविता गिरबिडे आणि समस्त मित्र परिवार.
1: राहणार बोराडे गल्ली मंठा तालुका मंठा जिल्हा जालना येथून विठ्ठलराव अण्णा बोराडे, बाबासाहेब बोराडे, दीपकराव बोराडे, साईप्रसाद, गणेश बोराडे,

0: महेश मंगेश अनिल बोराडे आणि शिवांश गणेश बोराडे आणि शिवांश गणेश बोर राजनीकर.
1: मुक्काम पोस्ट वाघोरा तालुका माजलगाव येथून मदनराव तांगडे, सुखदेव तुकाराम, गंगाराम रामराव, कमलबाई तांगडे, धनश्री तांगडे, द्रौपदाबाई गायकवाड, अमोलसाहेब बादाडे आणि समस्त तांगडे परिवार.
0: तसंच दयानंद नगर नांदेड येथनं प्रकाश जैन, बीड येथनं रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान आणि समस्त मित्रमंडळ.
1: राहणार बोररांजनी तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथून सुंदरबाप्पा जाधव, आशिष काळे, साईप्रसाद बोराडे, सरजूदादा जाधव, वर्षाताई रघुनाथ महाराज देशपांडे, छगनराव आनंदे, ज्ञानोबा माऊली उगले अंकल, भानुदास मामा खंडागळे, पुंजारामजी सराटे, भानुदास महाराज आटकळ, गणेश सुंदरबाप्पा जाधव. राहणार जवळा झोटे तालुका पाथरी, जिल्हा परभणी येथून सुरेशदादा रणजितराव झोटे, श्रुती संग्राम, अनिल झोटे, सुनील झोटे, राज रणवीर किशोर शिंदे. राहणार वडी तालुका पाथरी, विनायकराव सोसे, उत्तमदादा खरात आणि समस्त मित्र परिवार.
0: मुक्काम पोस्ट देठना ठाकूरबुवा येथन चंद्रकांत बाबूराव शेवलकर, देवेंद्र शेवलकर, पूजाताई, पूजाताई लताबाई, संस्कार, स्वरांजली शेवलकर आणि समस्त मित्रमंडळ.
1: तालुका हुमनाबाद, जिल्हा बिदर, कर्नाटकेतून धर्मसिंह राजपूत, पूनम राजपूत, निलेश, पूजा, श्रद्धा. राहणार भवानी दापका, तालुका कमालनगर, जिल्हा बिदर, कर्नाटकेतून संजय उदबाळे, मंगला उदबाळे, आकाश विलास, करण उदबाळे आणि समस्त मित्र परिवार.
0: कुंदलवाडी, जिल्हा नांदेड येथन गंगाधर सावंतकर, विजयलक्ष्मी सावंतकर, राजेश, राकेश, रशिता आणि समस्त मित्रमंडळ. तसंच नकाते हातगाव तालुका पाथरी येथन शिवाजी नखाते, जानवी नखाते, मानसी नखाते, मयूर कवळे, सोहम नखाते आणि समस्त मित्रमंडळ.
1: वाघाडी येथून बाबासाहेब काळे, पांडुरंग अर्चना, बद्रीनाथ पठाडे, वेदांत प्रेरणा आणि समस्त मित्र परिवार.
0: तसंच लक्ष्मीबाई अनाज मंडी रोड, वंदना नगर, इंदोर येथन राम, संजना, मालती, गणेश, लक्ष्मण, ललिता, भरत, गणेश कार्तिक, शत्रुघ्न खर्चे, नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि समस्त मित्रमंडळ.
1: ढाणकी तालुका उमरखेड येथून श्रीकांत डांगे, करुणा डांगे, ओमकार अंजली डांगे, गुरुचौक पोफाळी येथून गणेशराव लांडगे, विमलताई लांडगे, अलका लांडगे, कुमार विनायक लांडगे, कुमार वरुण लांडगे आणि समस्त मित्र परिवार.
0: आणि या समद्या मंडळीला गीतांवर आधारित जे काही आपले कार्यक्रम आहेत, मग हॅलो आकाशवाणी असल, स्वरलहरी, आवड बळी रजाची, लखलख चंदेरी आणि मराठी गीताचा कार्यक्रम, हे समते कार्यक्रम या मंडळीला मनापासून आवडतात असं यांनी पत्रात लिहून पाठवलेलं आहे. पत्र पाठवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो. आता ऐका तुमच्या आवडीचं कार्यक्रमातलं शेवटचं झक्कास असं गीत.

0: आणि या गीताबरोबर शेतकरी बंधूंनो, आजच्या आपल्या आवड बळीराजाची या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा एकदा समद्या मंडळीला, जो शेतशिवार या कार्यक्रमामध्ये मंडळी बदल झालेला आहे, तो कृपया सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तेव्हा आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंताबाईनी अर्थातच वैशाली वांगीकर,
1: मी राधाबाईनी अर्थात शीतल निमजे,
0: आम्ही दोघेही आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या आवड बळीराजेची या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाश

0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: अभिनंदन राहुल, फायनली तुझा स्वतःचा बिझनेस सुरू झाला. मी इतक्या वर्षापासून ट्राय करतोय पण माझ्याकडून हे शक्य नाही झालं.
2: मित्रा, तूही माझ्यासारखं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं बिझनेस लोन घे आणि थाटात तुझा बिझनेस सुरू कर. आकर्षक व्याज दर आणि कॅश क्रेडिट लोनची ही सुविधा.
3: बँकेच्या विविध कर्ज योजना जसं की गृह कर्ज, वाहन कर्ज, सोनं तारण कर्ज, सोलर कर्ज, मालमत्ता तारण कर्ज अतिशय आकर्षक दरात उपलब्ध. आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपल्या हक्काच्या आपल्या ग्रामीण बँकेला आजच भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या. महाराष्ट्र ग्रामीण बँक, साथ विश्वासाची, वाट विकासाची.
4: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेत शिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेत शिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच एफ एम बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
5: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका.
0: हॅलो.

आशुतोष सावे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडीबाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंती

0: 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे तर कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी

0: त्यापैकी एक गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टणम इथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या क्रीडामंत्र्यांच्या बैठकीत आज ब्रिक्स क्रीडा संयुक्त जाहीरनामा स्वीकारण्यात आला. ब्रिक्स देशांमध्ये संवाद, परस्पर आदर आणि समावेशकतेतून क्रीडा क्षेत्रातलं सहकार्य आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्धता या जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत क्रीडा साहित्याचं उत्पादन वाढवणं आणि जागतिक गुंतवणूक भारतात आणणं यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. ते आज कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणी प्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केले आहेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथे काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज, अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरेश जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेलं शिवप्रभूंचे गातो गुणगान हे गीत ऐकणार आहात. गीतरचना आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची. ऐकूया सुरेश जाधव आणि सहकारी यांच्या स्वरातील ही गीतरचना.

त्यांचे हाल काय, शेतकऱ्यांना कुठल्या अवजारांची कमतरता आहे याची विचारपूस करत आहे, त्यांच्या झोपडीमध्ये राहून हातावर चटणी भाकरी घेऊन जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी राजे खायला लागलेले आहे, आणि याच मावळ प्रांतामधले भील रामुशी कोळी वडार मुसलमानाचे पोहर शिवाजी राजांच्या बरोबर की राजे आम्ही तुमच्या बरोबर पुण्याला येत आहोत, आणि शिवाजी राजे या पुण्यामध्ये असताना

शिक्षण चालू झालेलं आहे आणि एक दिवस राजांच्या बरोबर असणारी बाल सोंगडी 10-10, 12-12 वर्षाची हे पोरं हे म्हणत आहे की राजे आज आपण फेर फटक्याला जाऊया आणि राजे कुठे निघाले राजे निघाले फेर फटक्याला राजे निघाले फेर फटक्याला रोहिणेश्वरी

शंभू महादेवा, जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. हर हर महादेव, हर हर महादेव. आणि राजांची घोडदौड चालू झालेली, राजे दौडायला लागलेले. राजे दौडत असताना राजांनी पाहिलं, तानाजी, एसाजी, इकडे या. हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात आहे. दुसरीकडे बोर्ड दाखवला, हा किल्ला कुणाच्या ताब्यात आहे? राजे, हाही किल्ला दुसऱ्याच्या ताब्यात आहे. म्हणजे हे सर्व किल्ले शत्रूंच्या ताब्यात आहे? हो राजे. मग आपलं काय? राजे, आपल्याला एकही किल्ला नाही. नाही, आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि राजांनी काय केलं म्हणाल? राजांच्या बरोबर असणारी 400-450 हे बाल सौंगडी यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला किल्ला मिळाला पाहिजे. आणि स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं राजांनी आणि त्यांच्या सौंगड्यांनी. रातोरात ते किल्ला जिंकला. या किल्ल्याचं नाव आहे तोरणा. स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं. तोरण

राईट हनुमानात शिवाजी राजे या रुहडेश्वर परत फिरले असताना पुण्याकडे एका दरीतून अचानक राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा। राजाने घोडा थांबवला। इसाजी, कुठून तरी दरीतला आवाज येतोय, आपण इथं थांबायला हवं। परत राजांच्या कानावर आवाज आलेला आहे, राजे थांबा।

साजी, तो पहा एक ग्रस्त आपल्याकडे पळत निघालेला आहे. तो पळत येणारा ग्रस्त साठी ओढलेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर त्याचं म्हातारपण जाणवत आहे. तो पळाय लागला पडता पडता ठेस सांगून पटला गुडघ्याला लागलेला आहे. परत उठलेला आहे आणि परत पळत आहे. राजे राजे थांबा राजे. तो पळत येणारा ग्रस्त पळत आला राजेंचे घट्ट पाय धरले आणि सांगितलं, राजा राजा संपलो रे राजा, मला जगामध्ये तोंड दाखवायला जागा शिल्लक उरली नाही. कुंपणानं शेत खाल्लं रे राजा, कुंपणानं शेत खाल्लं. आजोबा काय घडलं असेल ते न रडता सांगा. अरे राजा काय घडायचं राहील, माझी तरणी भांड पोरगी भर दिवसा पानुट्याला गेली असताना गावच्या पाटलाने तिच्यावर खाला घातला. राजा संपलो असा कोण आहे तो? रांजी गावचा पाटील बाबाजी गुजर नाव आहे त्याच. एसाजी असाच रांजात जा आणि पाटलाला घेऊन या. आणि एसाजी निघालेला आहे प्रण

राम राम पाटील, मी साजी आहे. अरे कालास पाटील, शिवाजी राजांच्या कानावर तुमची कागाळी आली म्हणून शिवाजी राजांनी तुम्हाला येशीपाशी बोलवलंय. अरे कोण राजा? अरे ज्याचा बाप आदिलशहाच्या दरबारामध्ये मुजरे करतो त्याचा मुलगा राजा. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला तू नकली राजा आहे म्हणावं. नामधारी राजा आहेस, अजून तुझी नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. पाटील तोंड सांभाळून बोला. अरे जा. इसाजी तसाच पाठीमाग फिरला आणि राजांना हे सर्व सांगत असताना तानाजी, राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाला पाटील? नकली राजा, नामधारी राजा, अजून आमची नाळ वाळली नाही. ओट पिळा तर दूध निघेल. तानाजी माणूसरे बाजून उभे होते. तानाजीच्या हाताच्या मुठ्ठी वाळ्या. हे साजी, अरे कमरेची समशेर काय शोभेसाठी नेलीस काय? पाटलाना असं बोलताच गर्दन का उतरली नाही? राजाने हात उंचावला आणि सांगितलं, एसाजी तानाजी, एसाजीनं केले ते बरोबर आहे. बाबा आपले नाव? रामजी. आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. एसाजी रामजीला घोड्यावर घ्या, निघा आमच्या बरोबर. आणि राजे निघालेले. राजे दौडत असताना राजांच्या डोक्यात एकच विचार, नकली राजा, नामधारी राजा. या पाटलाचं काहीतरी केलं पाहिजे. या पाटलाचा जर बंदोबस्त केला नाही तर आज माझी रयत, माझी मुलं पाळ, माझ्या माता भगिनी. नाही, या पाटलाचं काहीतरी केलंच पाहिजे. या विचारामध्येच राजे पुण्याला आले. आपल्या लाल महालाकड न जाता घोड्याच्या पागेकडे गेले आणि सांगितलं, हे साजी यातनं 40 घोडे स्वार घ्या, रांजात जा आणि माजलेल्या पाटलाला उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. आणि हे साजीनं काय केलं?

बंदोबस्त केला. अहो सर्व घरांना बाहेर न कड्याला टाकले. जर तिकडे पाटला नारडावरड केली तर पुन्हा यायला मार्ग नाही. गावाचा बंदोबस्त केला.

पुण्यामध्ये आणला. राजे सकाळी उठले, स्नान केलं आणि शिवाजी राजे मां साहेबांच्या दर्शनासाठी आले. मां साहेबांचं दर्शन घेत असताना मां साहेबांनी शिवाजी राजांच्या डोळ्याकडे पाहिलं, चेहऱ्याकडे पाहिलं, तर शिवाजी राजांचा चेहरा मोरा आज मां साहेबांना वेगळाच वाटत होता. आणि मां साहेब बोलल्या, शिवबा, आज सणासुदीचा पोशाख केलास, नकली राजा. शिवबा, काय बोलताय तुम्ही? मां साहेब नामधारी राजा. शिवबा, तुम्ही काय बोलता? आमच्या काय? मां साहेब, दरबारी चला कळेल तुम्हाला. येते बाबा. जिजाऊ मां साहेब शिवाजी राजे येऊन सदरेवर बसलेले. एसाजी अण्णा पाटील, हजर करा आमच्या समोर. आणि पुढच्या दारातनं पाटलाला आणताना एसाजीनं पाटलाच्या मानावर थाप मारली. पाटील पळत पुढाला. काय म्हणताय? प्रणाम मां साहेब. प्रणाम शिवाजी राजे. प्रणाम शिवाजी राजे म्हटल्याबरोबर राजे न कळत गालात हसले आणि मनात विचार केला, काल नकली राजा म्हणणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. काय रामजी, हाच का तो? राजे, राजे याच निचानी माझ्या मुलीची आबरुटली. राजा, याला जिवंत ठेवू नका. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का? मां साहेब, मां साहेब, मला न्याय होय. पाटील, आमच्याशी बोला, तुला न्याय मिळेल. ज्या पायन तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय, आणि ज्या हाताने तिला तू कवटाळीस ते तुझे हात कलम केले जातील. मां साहेब, पाटील, पाटील, तू जशी आता गायवाया करतोस त्यावेळी त्या मुलीने अशीच गायवाई केल्या. पाटील, पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. मी तुमच्या मुलीसारखी आहे, तुमच्या बहिणीसारखी आहे. पाटील, माझ्या अंगाला हात लावू नका. पाणीच तुला तिची माया आली नाही. ज्या पायन तिच्यापर्यंत तू चालत गेलास ते तुझे पाय आणि हात कलम केले जातील. हे साजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि काय झालं? पाटला

सुरेश जाधव आणि सहकारी यांनी गायलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पोवाडा पणत्ता ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीची 8:30 वाजली आहेत. प्रसारित करीत आहोत गुजराती सुगम संगीताचा कार्यक्रम. या अंतर्गत सुरुवातीला ऐकूया असित देसाई यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहेत जवाहर बक्षी यांची.